नमस्कार सोलापूर, सुप्रभात। एफएम बँड 103.4 मेगा हर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 1 आषाढ 1948, 22 जून 2026। सकाळचे 5:55 आणि 40 सेकंद झाली आहेत। आमच्या आजच्या प्रातकालीन प्रसारण सेवेला आम्ही प्रारंभ करत आहोत मंगलध्वनीनं।

राग गुजरी तोड़ी आपण ऐकता है। कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारी आकाशवाणी सोलापूर सकाळचे 6 वाजता आहेत। आता काही क्षणातच हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

श्रुतः मंगलदायी चैतन्यदायी आणि आनंददायी अशा सोमवारच्या प्रसन्न सकाळी मी आपला रेडिओ मित्र श्री शैल बिराजदार तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या प्रसारण सेवेत मनपूर्वक स्वागत करतोय. आजच्या नितांत सुंदर भक्तिमय शीतल लहरींनी निसर्ग सुरांनी आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या सकाळची सुरुवात ईश्वर चिंतनानं आपण करूया. कार्यक्रमाच्या प्रारंभी ऐकूयात वैशाली सामंत यांनी गायलेली विकास फडके यांची भूपाळी. विकास फडके यांचं संगीत आहे.

आजचा सुविचार श्रोते हो, मनाची चंचलता वाढली की यशस्वी होण्याचा मार्ग दिसेनासा होतो। ऐकूयात यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेला आणि रामदास कामत यांनी गायलेला संत महाराज गोरा कुंभार यांचा अभंग।

रसिको, ईश्वराची नित्य आराधना करणं म्हणजे आपल्या आत्म्याचं आध्यात्मिक दार उघडणं होय. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांचा अभंग. लता मंगेशकर यांचा स्वर आहे, तर संगीत श्रीनिवास खळे यांचं.

श्रोतेहो, हा संपूर्ण आठवडा तुम्हाला आनंदमय, आरोग्यमय आणि भरभराटीस जाऊ हीच शिव सदाशिवाची चरणी प्रार्थना। आता मंगल प्रभात या कार्यक्रमाची सांगता आपण करूया अनंत पाटील यांच्या या भक्तिगीतानं। प्रल्हाद शिंदे यांचा स्वर आहे, मधुकर पाठक यांचं संगीत आहे।

मधुकर पाठक यांच्या संगीत नियोजनात अनंत पाटील यांचं भक्तिगीत आताच आपण ऐकलं प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात. याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय.

मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 6:24 होत आहेत. आता ऐकूयात विचारपुष्प.

0: विचार पुष्प या कार्यक्रमात ऐकूया विपश्चनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या मंगल हुआ प्रभात या दोहा संग्रहातील दोह्यांचं विवेचन. विवेचन केलं आहे डॉ अंजना गायकवाड यांनी.
1: मारे या प्रेरित करे दोनों हत्या होय, यदि अनुमोदन ही करे तो भी हिंसा होय. हिंसा म्हणजे काय याचं विश्लेषण करणारा आचार्यांचा हा दोहा अहिंसेचं महत्व आपल्याला सांगत आहे. भगवान बुद्धांनी पंचशीलाचा उपदेश केला, त्यातील पहिलं शील म्हणजे पाणातिपाता वेरमणी सिक्खा पदंग समाधी.

यामी अर्थात प्राणी हिंसा करू नका, पण या शीलाचा एवढाच मर्यादित अर्थ नाही, तर कायिक वाचिक आणि मानसिक हिंसा न करणं हा व्यापक अर्थ भगवान बुद्धांना अभिप्रेत आहे आणि आपणही तोच अर्थ घ्यायला हवा. या पृथ्वी तलावरील सर्वश्रेष्ठ मनुष्य प्राणी म्हणून या शीलाचं जर आपण पालन केलं तर ना पोलीस स्टेशन, ना कोर्ट, ना पंचायत कशाचीही गरज माणसाला लागणार नाही. पण आपल्या दुर्दैवानं असं चित्र आपल्याला बघायला मिळत नाही. अगदी क्षुल्लक कारणांवरून टोकाची भूमिका घेतली जाते, घातक शस्त्रांचा वापर केला जातो, ऑनर किलिंग, एकतर्फी प्रेम, प्रेमभंग, मॉब लिंचिंग यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्रॉपर्टीचे वाद विकोपाला जातात, धमकी देणं, मारहाण करणं इथपर्यंत हे प्रकार थांबत नाहीत तर प्रत्यक्ष कृती होते, तेव्हा मात्र माणुसकी मृतप्राय होताना दिसते. पण हे सगळं होत असताना आपण बघ्याची भूमिका घेतो. हुंडा, मानपान यासाठी आजही मुलींना मारलं जात आहे, हे कधी थांबणार? अशा हिंसक घटनांचा अंत कधी होणार? असे अनेक प्रश्न संवेदनशील मनाला शांत बसू देत नाहीत. आपण बऱ्याच वेळा प्रेरणादायी कथा वाचतो, प्रसंग बघतो, त्यामुळे प्रेरित झालेल्या माणसांना आनंददायी जीवन जगण्याचा मार्ग सापडतो, त्यांचं नैराश्य दूर होतं. हे चित्र जरी आशादायक असलं तरी वाईट गोष्टींपासूनही प्रेरणा घेणारे आणि देणारे कमी नाहीत. द्वेषभावना, खानदानी दुश्मनी, दोन घराण्यांमधील वैर रक्तरंजित घटनांना जन्म देतं. घडणारे गँगवॉर याचा दुष्परिणाम आहे. अनेक हिंदी सिनेमात बघितलेले असे प्रसंग प्रत्यक्ष जीवनात बघायला मिळतात. खून का बदला खून असे संवाद ऐकायला मिळतात. अलीकडे तर स्टेटसला असे संवाद ठेवून हिंसक घटना होत आहेत. अशा पार्श्वभूमीवर हिंसेचा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे. फक्त मारणं किंवा मारण्यासाठी प्रेरित करणं हिंसा नाही, तर हिंसा होत असताना मूकदर्शक होणं, हिंसेचं समर्थन करणं सुद्धा हिंसा आहे. मनामध्ये हिंसेची भावना निर्माण होणं, प्रत्यक्ष हिंसक कृती करणं, या पद्धतीच्या घटना हिंसक आणि हिंसेला पाठबळ देणाऱ्या समजल्या जातात. खरं तर भगवान बुद्ध, भगवान महावीरांनी अहिंसेचा उपदेश केला आहे. अहिंसा हाच धर्म ही शिकवण दिली आहे. यातच मानवी कल्याण सामावलं आहे. मानवी जीवन सार्थक करणारा अनमोल खजिना आपल्यासमोर असताना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंसेला समर्थन करणं सुद्धा हिंसा होऊ शकते. हा गंभीर अपराध आपल्याकडून होऊ नये यासाठी आपण जागरूक असावं, सत्कर्मी असावं. यासाठी आचार्य सत्यनारायण गोयंका यांचा हा दोहा नक्कीच आपल्याला हिंसक कृतीपासून परावृत्त करतो. आचार्य म्हणतात, मारे या प्रेरित करे दोनों हत्या होय, यदि अनुमोदन ही करे तो भी हिंसा होय. तात्पर्य, अशा गोष्टींपासून आपण दूर राहून अहिंसा धर्माचं पालन करूया.

0: विचार पुष्प या कार्यक्रमात आताच आपण विपश्चनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या मंगल हुआ प्रभात या दोहा संग्रहातील दोह्यांचं विवेचन ऐकलं. विवेचन केलं होतं डॉक्टर अंजना गायकवाड यांनी.
1: विचार पुष्प आताच आपण ऐकलं आकाशवाणी सोलापूर. सकाळचे 6:29 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता जाहिरातींचं प्रसारण आणि त्यानंतर सोलापूर दिनांक.
2: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
3: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
2: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोडनेम. संपर्क 87 4003 4008.
4: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावनभूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता 1 ते 10 साठी

0: विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
1: मराठी माध्यमातून शिक्षण, टॅबद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
0: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, दोन वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
1: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323, 98 81 145 746, 97 63 041 415 आणि 99 21 609 018.
2: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
3: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
2: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
3: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
2: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
3: अरुण नरखेडकर अंदर.
2: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
0: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी,
1: सर्व प्रकारच्या भाज्यांची, फळांची, झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील.
0: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी, सूत मिल समोर, वाघोली, तालुका मोहोळ.
1: मोबाईल 9999 42 41 49.
4: व्हीजी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बीएससी बायोटेक्नॉलॉजी आणि बीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एमएससी बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी बीकॉम आयटी साठी प्रवेश सुरू. प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे, नॅक ए ग्रेड मूल्यांक प्राप्त, सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय व्हीजी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, विजापूर रोड, सोलापूर.
5: सोलापूर दिनांक.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाची ही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक, सोलापूर जनता सहकारी बँक.
0: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
1: ऍडमिशनचं काम झालं.
0: आणि एवढी मोठी फी?
1: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
0: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
1: मोबाईल 90 96 222 325.

आकाशवाणी सोलापूर। नमस्कार, सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी। ठळक घडामोडी। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत। विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार। धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल। 12वा जागतिक योग दिन सर्वत्र उत्साहानं साजरा। आणि आयएमएस चषक बुद्धिबळ स्पर्धेत 78 खेळाडूंचा सहभाग।

आता घडामोडी विस्तारानं। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे। तीन आठवडे चालेल या अधिवेशनात। सत्ताधारी पक्ष महिला शेतकऱ्यांना कायदेशीर कर्ज देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं मांडणार आहे। काल प्रथेप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला। राज्यातील गंभीर प्रश्नांकडे सरकारचं सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला। या अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता असणार नाही। आगामी काळात कोणत्याही निवडणुका नसताना राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं। 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार असून सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होईल असं

राज्यातील गंभीर प्रश्नांकडे सरकारचं सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. या अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता असणार नाही. आगामी काळात कोणत्याही निवडणुका नसताना राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार असून सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होईल असंही ते म्हणाले. ही राज्यातली आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज नियोजन भवन इथं होणार आहे. 18 जून रोजी झालेल्या निवडणुकीत 99.68% मतदान झालं होतं. महायुतीकडून भाजपचे उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात ही लढत झाली होती. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि दुपारी 12 पर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय प्राप्त केला होता. गेल्या काही दिवसांपासून ओमराजे यांच्यासह 6 खासदार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, त्याला काल पूर्णविराम मिळाला. आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर रात्री 8 वाजता ओमराजे यांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे मराठवाड्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीटची फेरपरीक्षा काल सोलापूर जिल्ह्यातील विविध केंद्रांवर शांततेत पार पडली. 16 केंद्रांवर 5,419 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यापूर्वी 3 मे रोजी नीट यूजी परीक्षा घेण्यात आली होती, परंतु या परीक्षेचा पेपर फुटल्यानं आज पुन्हा ही परीक्षा घेण्यात आली. पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर करण्यात येणाऱ्या रासायनिक लेपन प्रक्रियेस विरोध करणाऱ्या 2 याचिकांपैकी 1 याचिका न्यायालयानं फेटाळली असून दुसऱ्या याचिकेवर आज निकाल दिला जाणार आहे. श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज झाल्यामुळे त्यावर लेपन करण्याचा अहवाल पुरातत्व खात्यानं दिला आहे. त्याप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं 22 ते 24 जून दरम्यान हे रासायनिक लेपन करण्याचं जाहीर केलं होतं, मात्र त्याला वारकऱ्यांसह हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे. मूर्तीवर रासायनिक लेपन न करता पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतीनं लेपन करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. मंदिर समितीनं ही मागणी नाकारल्यानंतर भीमाचार्य बरखेडकर आणि गणेश लंके यांनी न्यायालयात 2 स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. कर्नाटक विद्यावर्धक संघ धारवाड आणि सोलापूर जिल्ह्यातील कन्नड संघटनांच्या वतीनं आयोजित अखिल भारतीय कन्नड संघ प्रतिनिधींच्या महामेळाव्याचा समारोप काल सोलापुरात काशी जगद्गुरू डॉ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत झाला. शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पावननगरीत मराठीसह कन्नड तेलगू अशा विविध भाषांचा सुरेख संगम झाला असून सर्वांनी आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचं जगद्गुरूंनी यावेळी केलेल्या भाषणात सांगितलं. यावेळी एन ए वाले, गैबीशा मकानदार, बी बी हेब्बाळ, के एन हुगार आणि अकबर मुल्ला यांचा एमआयटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ गोपाळकृष्ण जोशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डॉ जीनदत्त हडगळी यांनी मांडलेल्या विविध ठरावांना एकमतानं मान्यता देण्यात आली. काल दिवसभरात झालेल्या परिसंवादात मान्यवरांनी आपले विचार मांडले. कवी संमेलन देखील पार पडलं. ज्येष्ठ साहित्यिक रमजान दर्गा, संजीव कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. कैलासवासी सिद्धा पाटील स्मृती समिती आणि नाट्य आराधना सोलापूर यांच्या वतीनं येत्या 26 जूनला शिवछत्रपती रंगभवन इथं कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकाच्या अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंदार काळे, सुहास मारडीकर, ममता बोल्ली, ओंकार कुलकर्णी आणि प्रांजली मारडीकर हे कलावंत यामध्ये सहभागी होतील. याशिवाय प्रतीक सलगर, इंद्रायणी व्यास आणि शिरीष बोकील हे या संगीत नाटकातील नाट्यगीतं सादर करणार आहेत. याच कार्यक्रमात डॉ आनंद केळकर यांचा विशेष गौरव केला जाईल अशी माहिती संयोजक अॅडव्होकेट आर एस पाटील यांनी दिली. राज्यात आजपासून पावसाला सुरुवात होणार आहे. उद्या आणि परवा बहुतांश भागात दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. याच दरम्यान मान्सूनही पुन्हा सक्रिय होणार असल्यानं उष्णतेनं होरपाळलेल्या राज्याला दिलासा मिळेल. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप काल शिवस्मारक सभागृहात

0: झालेल्या एका समारंभात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते झालं. पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती. सोलापूर दिनांकमधील या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र उत्साहानं साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासन, मेरा युवा भारत, जिल्हा क्रीडा कार्यालय आणि जिल्हा योग समन्वय समिती यांच्या वतीनं सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटन तहसीलदार पूनम दंडेले यांच्या हस्ते झालं. अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विविध संस्थांचे प्रतिनिधी यांनी यावेळी योगसाधना केली. कर्णिकनगर येथील जिजामाता उद्यानात महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी तर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस आयुक्त मेघनाथन राजकुमार यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योगासनं केली. कुमटे येथील एसपीएम पॉलिटेक्निकच्या मैदानावर संस्थेचे मुख्य विश्वस्त जयकुमार माने यांच्यासह इतरांनी योग साधना केली. भैरुरतन दमाणी शाळा, नुमवी, स्वामी विवेकानंद हायस्कूल, सुरसे प्रशाला, सिद्धेश्वर कन्या प्रशाला, केएलई तसंच इंडियन मॉडेल स्कूल, आयएमआयएस या शाळांमध्ये देखील काल योगाचा उत्सव साजरा झाला. जागतिक नेत्ररोग परिषदेच्या वतीनं झेक प्रजासत्ताकमधील प्राग इथं आयोजित 40वा आंतरराष्ट्रीय नेत्र परिषदेसाठी सोलापुरातील नेत्रतज्ञ डॉ नवनीत तोष्णीवाल यांची निवड झाली आहे. 26 ते 29 जून दरम्यान ही परिषद होत असून जगभरातील नेत्रतज्ञ उपस्थित राहणार आहेत. डॉ नवनीत तोष्णीवाल हे येत्या 28 जून रोजी नो हायड्रो एन्युअर अप्रोच इन फेको सर्जरी या विषयावर आपलं संशोधन या परिषदेत मांडणार आहेत. एआय आधारित डॉक्टरांची 2 दिवसांची पहिली राष्ट्रीय परिषद काल सोलापुरात पार पडली. देशभरातील 500 डॉक्टर्स या परिषदेला उपस्थित होते. पहिल्या दिवशी आयआयटीमधून आलेल्या संशोधकांनी त्यांचं उच्च दर्जाचं संशोधन सादर केलं. सर्वोत्तम 3 संशोधन पत्रिकांना काल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी शोध निबंधाचं सादरीकरण करण्यात आल्याचं संयोजक डॉ गुरुनाथ परळे यांनी सांगितलं. सोलापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीनं इंडियन मॉडेल स्कूलमध्ये आयोजित आयएमएस चषक स्पर्धेत 17 वर्षाखालील गटात 78 खेळाडूंनी भाग घेतला. या स्पर्धेचं उद्घाटन मॉडेल पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अदिती कुलकर्णी यांनी केलं. सोलापूरसह अक्कलकोट, पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी आणि माढा तालुक्यातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल दक्षिण आफ्रिकेनं भारताचा 6 गडी राखून पराभव केला. मँचेस्टर इथं झालेल्या सामन्यात भारतानं 20 षटकात 7 बाद 158 धावा केल्या तर दक्षिण आफ्रिकेनं 19.1 षटकात 4 गडी गमावून विजयाचं लक्ष गाठलं. मॅरिझॉन कॅप हिनं अष्टपैलू खेळ केला. आता तापमान. सोलापुरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये या प्रमाणे होतं. कमाल 41.4 दशांश आणि किमान 26.6 दशांश. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत. विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल. 12वा जागतिक योग दिन सर्वत्र उत्साहानं साजरा आणि आयएमएस चषक बुद्धिबळ स्पर्धेत 78 खेळाडूंचा सहभाग. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकाचं आजचं संकलन केलं पत्रकार प्रशांत जोशी यांनी.
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्यातही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: व्ही आर पवार, चाती गल्ली, सोलापूर.
2: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या मोबाईल ॲपवरून देखील आमच्या प्रसारणाचा आनंद आपण घेत आहे. सकाळचे 6:44 झालेली आहेत. आता ऐकूयात आजचा कृषी सल्ला.
7: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपीक आहे या पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव आपल्याला आढळतो।

भरघोस उत्पादनासाठी निरोगी आणि जोमदार झाडं अत्यंत महत्वाची असतात. मात्र आंब्याच्या झाडाचं खोड पोखरणारा खोडकिडा, ज्यालाच आपण भिरुड असं देखील म्हणतो, ही कीड झाडांच्या आतील भागामध्ये खोल बोगदे तयार करून झाडाला हळूहळू दुर्बल करते. प्रादुर्भाव वाढला तर मोठ्या फांद्या देखील मोडतात आणि शेवटी संपूर्ण झाड वाळून जाण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे आंब्यावरील खोडकिडा म्हणजेच भिरुड याचं व्यवस्थापन वेळीच करणं गरजेचं आहे. त्यासाठी हा आंब्यावरील खोडकिडा किंवा भिरुड हा नेमका कसा असतो, त्याचं जीवनचक्र काय आणि व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याबाबतची माहिती आपण आजच्या कृषी सल्ल्यामध्ये जाणून घेऊया. आंब्यावरील खोडकिडा किंवा भिरुड याला इंग्रजीमध्ये लाँगहॉर्न बीटल असं देखील म्हणतात. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं या किडीच्या दोन प्रजाती आढळतात. या किडीची अळी ही अवस्था नुकसानकारक असते. या किडीसाठी यजमान पिकं म्हणजे आंबा, अंजीर, रबर, फणस, तुती आणि पपई ही आहेत. या सर्व झाडांवर ही आंब्यावरील खोडकीड आढळते आणि झाडांचं नुकसान देखील करत असते. आंब्यावरील खोडकिडीच्या जीवनचक्राचा विचार केला तर पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रौढभुंगे हे बाहेर पडून मिलनाला सुरुवात करतात. जून ते ऑक्टोबर दरम्यान मादी जुन्या झाडांच्या मुख्य खोडावर अंडी घालते. एका मादीकडून सुमारे 200 अंडी घातली जातात. अळीच्या 7 ते 9 अवस्था पूर्ण होताना साधारणपणे 5 ते 9 महिन्यांचा कालावधी यासाठी लागतो. हिवाळ्यामध्ये प्रौढ अळी काही काळ सुप्तावस्थेमध्ये राहते. त्यानंतर स्वतः तयार केलेल्या बोगद्यामध्ये कोश अवस्थेमध्ये जाते. कोश अवस्था ही साधारणत 20 ते 25 दिवसांची असते. पावसाळ्याच्या प्रारंभी कोशामधून प्रौढ भुंगे बाहेर पडतात. प्रौढ भुंग्यांचं आयुष्य हे साधारणत 60 ते 90 दिवसांचं असतं. एक पिढी पूर्ण होण्यासाठी या किडीला सुमारे 1 वर्षांचा कालावधी लागतो. या किडीची सर्वात नुकसानकारक अवस्था म्हणजे अळी अवस्था. या किडीची अळी ही पायविरहित असून पिवळसर पांढऱ्या रंगाची असते. शरीर अर्ध दंडगोलाकार आणि किंचित चपट दिसतं. तेव्हा या किडीला वेळीच ओळखून तिचं व्यवस्थापन करणं हे गरजेचं आणि फायदेशीर ठरतं. आंब्यावरील खोडकिडीचं व्यवस्थापन करताना बाग स्वच्छ ठेवून झाडांची नियमित पाहणी केली पाहिजे. प्रादुर्भावग्रस्त फांद्या कापून आळ्या आणि कोश नष्ट केले पाहिजे. खोडावरील छिद्रातील आळ्या तारेच्या हुकानं काढून त्या छिद्रामध्ये डिझेल किंवा पेट्रोलमध्ये भिजवलेला कापूस आपण ठेवला पाहिजे. ते छिद्र मातीनं बंद केलं पाहिजे. जिवंत आळी असलेल्या छिद्रांमध्ये इंजेक्शनच्या सहाय्यानं शिफारशीत कीटकनाशक सोडून चिखलानं बंद केलं तर आळीचा प्रभावी नाश होतो.

0: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय. सकाळचे 6:48 आणि 20 सेकंद होत आहेत.
1: शाळेची फी भरायची आहे, घरातील मंगल कार्यासाठी पैशांची गरज आहे, कोणत्याही घरगुती गरजेसाठी तातडीने आर्थिक मदत हवी आहे.
2: काळजी करू नका, आर्यनंदी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास ऑफर, फक्त 8% व्याज दरात सोने तारण कर्ज. आपलं सोनं सुरक्षित ठेवा आणि आपल्या गरजांसाठी त्वरित पैसे मिळवा.
1: आर्यनंदी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर्यनंदी भवन, मंदार कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर.
2: फोन 77740 87000. विना कटकट सोने तारण झटपट.
3: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेस साठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे, सोलापूर.
4: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 67 17 24 18.
0: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि

0: इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156. डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल सोलापूर इथं रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत PCOD आणि लठ्ठपणा याविषयी जनजागृती शिबिराचं आयोजन केलंय.
2: यामध्ये मोफत तपासणी आणि मार्गदर्शन केलं जाईल. पत्ता: डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धजीन हाऊसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागे, ST स्टँड समोर, सोलापूर.
1: मोबाईल 75 58 300 637.
3: आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी CCTV हवाच. नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे HD, IP आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये.
1: बायोमेट्रिक हजेरी मशीन, इलेक्ट्रॉनिक डोअर आणि शटर अलार्म सिस्टीम ही मिळेल.
3: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरे ही मिळतील.
1: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स, जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ, सोलापूर.
3: मोबाईल 9326160.
4: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
5: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
4: मोबाईल 84 08 803 719 आणि 0217 2 65 22 22.
6: अहो काका, मिठाई काय वाटतंय?
5: अगं, इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
6: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन, 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन, डीमार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
5: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
6: मोबाईल 73 5000 25 47 आणि 84 11 966 700.
7: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
8: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
7: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्यावत मशीन,
8: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर DP नकाते यांचं
7: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडीजवळ, सोलापूर.
0: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल.
1: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ, अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव.
0: रात्र अभ्यासिकेची ही सोय. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव AC आणि नॉन AC निवासी गुरुकुल.
1: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28.
9: जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल.
10: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
11: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
10: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
11: हे दागिने त्यांच्याकडूनच आणले.
12: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274 30 72.
13: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
14: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
0: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिलीप गुरटे आणि डॉक्टर निहार दिलीप गुरटे यांचं
1: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
0: मोबाईल 7083069496.
15: डॉक्टर, इंजिनियर व्हायचे अथवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवायचे? कोटा, राजस्थान सारखी अध्यापन पद्धत आता सोलापुरात. मोशन एज्युकेशन सोलापूर,
16: GE, NEET, MST, CET
5: महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी तर MST CET साठी स्पेशल बॅच,
16: आणि विद्यार्थ्यांनो दिवसा कॉलेज करून संध्याकाळी CET ची तयारी करण्यासाठी स्पेशल बॅच.

0: आठवी ते दहावी फाउंडेशन बॅच साठी प्रवेश सुरू.
1: उपयुक्त स्टडी मटेरियल, अनुभवी तज्ञ शिक्षक, नियमित टेस्ट सिरीज.
0: मोशन एज्युकेशन सोलापूर, युनिटी श्रद्धा आर्किड दावत चौकाजवळ, पतंजली स्टोअर शेजारी, जुळे सोलापूर. मोबाईल 97 666 46 400 आणि 78 220 97 296.
1: मोशन आहे तर भरोसा आहे,
0: मोशन आहे तर हमका सिलेक्शन आहे.

0: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 6:56 होत आहेत.
1: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जेके असोसिएट्स.
2: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स.
1: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
2: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
1: आजच भेट द्या नुरवी अँड जेके असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99221117725.
2: नुरवी अँड जेके असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
1: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
3: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
1: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
4: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या.
5: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
6: 11वी साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू.
5: तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
4: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय.
5: JEE, NEET, CET यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन.
6: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव.
4: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
6: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर. मोबाईल 99-23-63-37-43-43.
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
6: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
6: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
7: अरे गणपा, परवा परवा पातळ तुला वाकही येत नव्हतं आणि आता तर पळायला लागलंस की.
8: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा.
9: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर.
10: मोबाईल 9372144434.
11: जुनाट सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार. डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाइज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर. मोबाईल 88-88-36-00-88.
12: जिथे सुरक्षित मूल, तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल.
1: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
12: श्री कृष्ण गुरुकुल.
6: संपर्क 72-76-73-53-52.
13: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
14: मोबाईल 77-19-92-22-55.
6: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी कर.

0: रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात.
1: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही. आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा.
0: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर. फोन 73-85-81-55.
2: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
3: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
2: महाराष्ट्र शासन आणि बार कौन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर.
3: संपर्क 98-60-10-44-70.
4: आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 7 वाजले आहेत. आता जाहिरातींचं प्रसारण आणि त्यानंतर एक गाणं गुणगुणण्यासाठी.
5: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
6: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
5: क्यों?
6: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, तोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689-11240.

शक्ती चित्रपटासाठी राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं अजरामर गीत आताच आपण ऐकलं. लता मंगेशकर यांचा स्वर होता. याबरोबरच आजचा एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय.

0: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
2: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
3: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
1: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि अॅडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका. येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार. अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई भूमिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार. एफआयएच नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला. आणि पाठ फिरवलेल्या मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी. आता सविस्तर बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल योगदिनाच्या निमित्तानं बोलताना केलं. भारतासह जगभरात काल 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. कोलकाता इथं झालेल्या योगदिनाच्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः योग शिक्षक होत सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नसून मानवी चैतन्याची अभिव्यक्ती असल्याचं सांगून योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा, योग सर्वांना जोडण्याचं काम करतो, असं पंतप्रधान म्हणाले.
2: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल महाराष्ट्र लोकभवनात भारतीय तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांसह योग सत्रात सहभाग घेतला. यावेळी कैवल्यधामचे योग प्रशिक्षक दिलीप दौनेरिया यांनी योग आणि प्राणायाम सत्राचं मार्गदर्शन केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्यपालांनी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांना योगाचा प्रचार प्रसार करण्याचं तसंच जगासाठी उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवण्याचं आवाहन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योगदिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. 12व्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाद्वारे आयोजित योग कार्यक्रमात सुमारे 5000 नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि शिक्षण उपसंचालक डॉ गणपत मोरे यांनी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत झालेल्या योगासन प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांमध्येही योग दिन उत्साहात साजरा झाला. पुणे जिल्हा परिषदेत योग प्रशिक्षक माधवी मागलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासनं प्राणायाम आणि ध्यानधारणा केली. राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये आयोजित योगाभ्यासाच्या कार्यक्रमांमध्ये प्रशासकीय अधिकारी विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत योगाभ्यास केला. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. 3 आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात शेतकरी महिला कायदेशीर दर्जा देण्यासह 10 विधेयकं मांडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. यावेळी कर्जमाफीविषयी सरकारची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले,
3: असा विचार आम्ही केला नाही, कारण आमच्याकरता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. आमच्याकरता कर्जमाफी ही शेतकऱ्यांकरता एक आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची

0: शक्ती प्राप्त झाली पाहिजे याकरताचं एक इन्स्ट्रुमेंट एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो. यापूर्वीही जेव्हा आम्ही कर्जमाफी केली होती तेव्हाही मी सांगितलं होतं की कुठल्याच कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही. कर्जमाफी हा काही परमनंट उपाय पण नाही, पण परिस्थिती अनुरूप आपल्याला कर्जमाफी करावी लागते.
1: कमी पाऊसमान ही चिंतेची बाब असली तरी शेतकऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करत पेरणी करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीनं पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधी नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यावर दुष्काळाचं संकट असून सुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली. विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते सतेज पाटील यांनी राज्यावरील कर्ज 9.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्यानं महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चिंताजनक बनल्याची टीका केली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नांदेड इथल्या दि नांदेड शीख गुरुद्वारासाठी 1956 करण्यात आलेला कायदा रद्द करून त्याऐवजी संपूर्ण नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या वतीनं हा प्रस्ताव सादर केला. नांदेडच्या या गुरुद्वारामध्ये देशविदेशातून येणाऱ्या दर्शनार्थींच्या संख्येत गेल्या काही वर्षात प्रचंड वाढ झाली असून प्रशासकीय कामकाजाची व्याप्तीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर 1956 कायद्यातील अनेक तरतुदी आता कालबाह्य झाल्याचं समोर आलं होतं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. 6 जागांवर निवडणूक बिनविरोध झाली आहे. अकोला जिल्हा प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण ई भूमिती गव्हर्नन्सच्या प्रकल्पाला देशातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा स्कॉच पुरस्कार प्राप्त झाला आहे. नवी दिल्ली इथं आयोजित 128 स्कॉच समिटमध्ये जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रशासन सुशासन डिजिटल परिवर्तन सामाजिक विकास वित्तीय समावेशन आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जाणारा स्कॉच पुरस्कार हा देशातील अत्यंत मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. ई भूमिती हा जिल्ह्यातील विविध शासकीय मालमत्ता सुविधा आणि सेवांचं भूस्थानिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल मॅपिंग करणारा अभिनव उपक्रम आहे. या प्रकल्पांतर्गत शाळा अंगणवाडी केंद्र रेशन दुकानं आरोग्य संस्था जलस्रोत डिजिटल सेवा केंद्र शासकीय कार्यालय तसंच इतर सार्वजनिक सुविधांची अचूक भौगोलिक माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट यूजी 2026ची पुनर्परीक्षा काल कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली असं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं सांगितलं. भारतातील 5,000 जास्त आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20 लाखांहून अधिक उमेदवारांनी ही पुनर्परीक्षा दिली. 10,000 अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. तसंच वैद्यकीय समस्या असलेल्या 81 उमेदवारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. महिलांच्या हॉकीमध्ये FIH नेशन्स करंडकासाठी ऑकलंड इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं यजमान न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करून दुसरं विजेतेपद पटकावत महिला प्रो लीगमध्ये स्थान निश्चित केलं. अंतिम सामन्यात लालरेमसियामीनं सामनावीर पुरस्कार पटकावला तर दीपिकानं स्पर्धेत एकंदर 6 गोल करत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूचा सहपुरस्कार मिळवला. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला. हॉकी इंडियानं संघातील प्रत्येक खेळाडूला 3 लाख रुपये आणि सहकारी सदस्याला 1.5 लाख रुपये रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं काल अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. सातारा शहरासह तालुक्यातील विविध भागात काल जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुणे आणि परिसरात काल दुपारी 3:30 वाजल्यानंतर अर्धा तास विदांसह पावसाच्या जोरदार सरी पडल्या. या बहुप्रतीक्षित पावसामुळे सर्वत्र गारवा आला. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार. अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई भूमिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार. FIH नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला. आणि पाठ फिरवलेल्या मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 7:20 होत आहेत.
1: श्रोतेहो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20.
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
4: व्ही आर पवार, साठी गल्ली, सोलापूर.

श्रोतेहो, आता एक नजर आमच्या सकाळी प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांवरती. सकाळी 7:40 प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:45 न्यू एज कॉम्प्युटर्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 7:50 भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम. सकाळी ठीक 8 समाचार प्रभात हे राष्ट्रीय बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 टायनी ग्लँड एन्डो क्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:20 दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळे अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 8:40 मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9:00 पुन्हा काही मराठी गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत. 9:15 खमंग रुचकर हा कार्यक्रम. 9:20 सोलापूरची नाट्यगाथा संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी यांचं, निर्मिती सहाय्य विनायक दुदगी यांचं, कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. सकाळी 9:30 10:00 विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी ठीक 10:00 चित्रबेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:30 CIET NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:00 मराठी गाणी तर 11:30 हिंदी गाणी प्रसारित होतील. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:00 ते

सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आस्वाद आपण घेऊ शकाल. दुपारच्या सत्रातील सर्व राष्ट्रीय बातमीपत्र त्यांच्या नियोजित वेळेत सहक्षेपित केले जातील. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आमच्या आज सकाळी प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची. आकाशवाणी सोलापूर तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ. 7:25 होत आहेत. थोड्याच वेळात दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्यात जगभर साजरा केला जातो. आपण सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोतेहो, आपल्याला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचं. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे? तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोतेहो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोतेहो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजाडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, आपल्याला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद तुम्हाला पण आणि रसिक श्रोत्यांना देखील माझ्यातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
0: डॉक्टर, पहिलाच प्रश्न मनामध्ये येतो की दरवर्षी 21 जूनला आपण आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जातो, तर नेमका हा साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे आणि यावर्षीची थीम काय आहे?
1: योगशास्त्राबद्दल सर्व जगामध्ये सध्या उत्सुकता आहे आणि उत्सुकता म्हणण्यापेक्षा सगळ्या जगाने योगशास्त्राला एक्सेप्ट पण केलं आहे. तर ऍक्च्युली याचा उद्देश काय आहे, म्हणजे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा, खरं बघायला गेलं तर आज जगामध्ये इतकं संघर्षाचं वातावरण निर्माण झालेलं आहे संपूर्ण जगभरच. कुणाला पैशाचा हव्यास, कुणाला सत्तेचा, कुणाला कशा कशाचा, आणि त्यानुसारच जर का बघितलं आपण तर आज कुणीच जगात सुखी नाही. आणि पैसा भरपूर सगळ्यांकडे, सगळं काही अवेलेबल आहे, प्रगती होती आहे, पण तरी सुद्धा सुख मात्र काही कुणाला सापडत नाही आहे. मग काय केलं पाहिजे? तर योगशास्त्र ही एक जीवनशैली आहे जे आपण म्हणतोय, तर योगशास्त्र तुम्हाला सुखी राहायचं कसं, समाधानी कसं राहायचं आणि स्वतःची आत्मिक उन्नती कशी करून घ्यायची याच्याबद्दल तुम्हाला शिकवतं. आणि सर्व जगाला ह्या गोष्टीची गरज आहे, म्हणून योगशास्त्र लोकांनी बघावं, म्हणजे त्याचा अनुभव घ्यावा लोकांनी यासाठी.

0: आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरू केलाय आणि यावर्षीची थीम जर म्हणत असाल तर यावर्षीची थीम अशी आहे की निरोगी वृद्धत्वाकरिता योग अशी यावर्षीची थीम ठेवली आहे. म्हणजे खरं बघा की पूर्वी कसं असायचं, लाईफ एक्सपेक्टन्सी असते की नाही, म्हणजे जन्माला आलेला माणूस अन्नायचे किती, म्हणजे साधारणतः किती वर्ष जगू शकतो. तर पूर्वी कसं असायचं की 60, 62, 64 वर्षापर्यंत लाईफ एक्सपेक्टन्सी होती, पण आता थोडी वाढली आहे. म्हणजे सगळे आरोग्याचे सगळे आपल्याला सोयी सुविधा सगळ्या उपलब्ध झाल्या आहेत आणि आपली लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे कमीत कमी भारतातली तरी ती 72 ते 74 वर्ष झालेली आहे.
1: बरोबर.
0: पण हे वृद्धत्वातले जे वाढलेले वर्ष आहेत हे मात्र माणूस औषध गोळ्या खाऊनच काढतोय. म्हणजे जेवण कमी करेल एकदाचा, पण औषधं मात्र नक्की घेणार. का? कारण की त्याच्या तब्येतीच्या तक्रारी ह्या सगळ्या वृद्धत्वामध्ये खूप सुरू आहे आणि भारतामध्ये वृद्ध लोकांची पॉप्युलेशन खूपच जास्ती आहे. आणि मुळातच मग ह्या वृद्धत्वामध्ये जर तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल, जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल, तर तुम्हाला योगशास्त्राशिवाय पर्याय नाही.
1: आणि म्हणजे मला वाटतं डॉक्टर की कोणावरती अवलंबून राहायचं नसेल तर योगसारखा पर्याय खूप चांगला आहे.
0: बिलकुल सुचिता, हे इतकं खरं आहे की शेवटच्या काळात म्हातारपण हे खूपच कठीण जातं. जन नाही का म्हणतात, हे म्हातारपण हे दुसरं लहानपण असतं म्हणतात, पण लहानपणी कमीत कमी समजून तरी घेतात ना लहान मुलांना. आता इथे म्हातार झाल्यानंतर जर का इतकं परावलंबित्व वाढेल तर मग कठीण होऊन जातं म्हातारपण. त्या दृष्टीने जर का तुम्हाला पूर्णपणे स्वावलंबी राहायचं असेल तर मात्र योगशास्त्राचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही राहत.
1: नक्कीच नक्कीच डॉक्टर, खूप छान सांगितलं तुम्ही. डॉक्टर, तुमची ओळख करून देताना एक शब्द थोडासा नवा वाटला, माझ्यासाठी तो नवा वाटला मला, स्वास्थ्य वृत्त. आणि तुम्ही योगाच्या सहप्राध्यापिका आहात कॉलेजमध्ये, तर काय स्वास्थ्य वृत्त म्हणजे नेमकं काय?
0: स्वास्थ्य वृत्त नाही सुचेता, हे कसं आहे, हे याला स्वस्थ वृत्त म्हणायचं असतं. म्हणजे तुमचं स्वास्थ्य जे आहे त्याच्याबद्दलचं जे शास्त्र आहे, म्हणजे तुम्हाला स्वस्थ राहण्याकरिता काय करायला पाहिजे किंवा काय करायला नको ह्याच्याबद्दल जे शास्त्र सांगतं त्याला आम्ही स्वस्थ वृत्त असं म्हणतो. म्हणजे तुमच्या आयुष्याला हितकर काय आणि अहितकर काय, म्हणजे चांगलं वाटतं म्हणजे हितकर आहे असं नसतं. तुम्हाला काय हितकर आहे, बेनिफिशियल ज्याला म्हणतो, तुमच्या आयुष्याला बेनिफिशियल काय आहे आणि तुम्हाला अहितकर काय आहे याच्याबद्दल जे मार्गदर्शन करतो. आणि ह्याच्यामध्ये औषधी वगैरेचा उपयोग जास्त करत नाही आम्ही. म्हणजे स्वस्थ वृत्तामध्ये प्रिव्हेन्शनला खूप मोठं हे आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्ष असं म्हणतो. म्हणजे स्वस्थ माणसाच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे हे प्राईम इम्पॉर्टन्स, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग ते स्वास्थ्याचं रक्षण कसं करायचं, तर मग ह्याच्यामध्ये आमच्या सब्जेक्टमध्ये की नाही सगळं आम्ही दिनचर्या शिकवतो लोकांना. म्हणजे सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत काय केलं पाहिजे, दिनचर्या, मग इवन दात घासा किंवा झोपा हे सांगावं लागतं आजकाल लोकांना. म्हणजे वेळ झाली आहे झोपा आता रात्रीची, तर हे सगळं जे नियम ज्या शास्त्रात आहे ते स्वस्थ वृत्त आहे. याच्यामध्ये आम्ही आहार मार्गदर्शन करतो, आम्ही योगा एक्सरसाइज किंवा सामाजिक स्वास्थ्य कसं असेल, माणसाचं वैयक्तिक स्वास्थ्य कसं असेल, या सगळ्यांबद्दलची जी माहिती आहे ती सगळी आम्ही या विषयांच्या अंतर्गत देतो. स्वस्थ वृत्त एवं योग असं माझ्या विषयाचं नाव आहे.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की यावेळीची थीम आहे ती आपलं वृद्धापकाळ जो आहे
0: निरोगी,
1: व्यवस्थित निरोगी जाण्यासाठी आपण अगोदर पहिल्यापासून जर आपण निरोगी राहिलोत किंवा योगासारखा अभ्यास जर अंगीकारला आपल्या ह्याच्यात, ती एक आपली जीवनशैली जर योग करून घेतली तर वृद्धापकाळ आपला चांगला जाईल असं म्हणताय. पण मला सांगा की योग करायचा म्हटल्यानंतर तो कसा सुरू करायचा, कधीपासून सुरू करायचा, आणि आता एवढं मगाशी तुम्ही ते पण सांगितलं की इतकं धावपळीचं आपलं सध्याचं लाईफ आहे, तणाव खूप आपल्याला आहेत, म्हणजे सगळं असून आपण हॅपी नसतो. तर आता समजा मला फॉर एक्झाम्पल मला सुरुवात योगाला करायची आहे, तर सामान्य माणसाने ती सुरुवात कशी करायची? पहिल्यांदा मला वाटतंय की आपण मनाने ठरवलं पाहिजे की आपल्याला हे करायचं आहे, तर काय सांगाल?
0: खरं सांगू का, योग सुरू करायला कुठलाही मुहूर्त लागणार नाही, अजिबात नाही. तुम्ही अजिबात वाट पाहू नका की मला आता सुरू करायचं, जाऊ दे आज रविवार आहे का नाही, सोमवारपासून करूया, पुढल्या आठवड्यात करूया वगैरे, असं काही करायचं नाहीये. तुम्हाला ज्या क्षणी वाटतंय की नाही मला योग करायला सुरुवात केली पाहिजे, बिलकुल करा. त्यानंतर योग कुणी केला पाहिजे है की नाही, सगळ्यांनी करा. सर्वसामान्य माणसाला जमेल, पटेल, रुचेल, सगळ्या सगळ्या म्हणजे व्याधी अवस्थेत म्हणा किंवा कुठल्याही अवस्थेमध्ये

0: दे योगशास्त्राचा अभ्यास केला जाऊ शकतो किंबहुना केला पाहिजे. एखादी गोष्ट जर जीवनशैली म्हणून आपण एक्सेप्ट करत असू ना तर त्याच्यासाठी तुम्हाला असं वाटणे बघावीत राहणे की बाबा मी आता कधी करू हे सुरुवात. तर असं नाही ना की आपल्याला परीक्षा द्यायची आहे वगैरे असं काहीच नाहीये. आपण आपलं जीवन सुधारावं आपलं शरीर स्वास्थ्य सुधारावं याच्याकरिता योग करतोय. खरं सांगू का लोकांना थोड्याशा गैरसमजुती पण असू शकतात. म्हणजे योगशास्त्र हे काही चिकित्सा शास्त्र नाही. कधी कधी काय म्हणतात ना माहितीये मी पण असं ऐकलंय की ते योगा वगैरे ना ते म्हातारपणी करावं म्हणतात माणसं नाही का. म्हणजे असं ऐकते नवीन मुलांना जेव्हा सांगते ना म्हणजे माझ्या मुलाच्या बरोबरीच्या ते म्हाताऱ्या लोकांचं काम आहे म्हणतात. ते मला
1: तरुण पिढीला असं वाटतं की ते म्हाताऱ्या लोकांचं
0: ते माझं काम नाही. पण असं नाही आहे, लक्षात घ्यायला पाहिजे.

0: त्या लोकांचं
1: ते माझं काम नाही. पण असं नाहीये, लक्षात घ्यायला पाहिजे की जर का ही जीवनशैली आहे तर ही लाईफ तुम्ही लहानपणापासूनच सुरुवात करायला पाहिजे. त्याच्यामुळे योगाचा अभ्यास सुरू करायला कुठलाच वेळ असा काही नाहीये. तुम्ही केव्हाही करू शकता, तुमच्या जीवनातल्या कुठल्याही टप्प्यावर करू शकता आणि कुठेही असाल तरी करू शकता. म्हणजे असं काही आवश्यकता नाही, त्याला अगदी मिनिमम रिक्वायरमेंट्स असतात.
0: अच्छा, मग डॉक्टर मला सांगा की जर सुरुवात करायची असेल तर कशापासून सुरुवात करायची?
1: बिलकुल, पहिले तर मनाने घ्यायचंय की मला यायला पाहिजे. कधी कधी काय असतं माहितीये का, आपल्या मनातच कॉन्सेप्ट असतात की मला येईल का नाही, मी करू का नाही, मग ह्याच्याने त्रास होईल का, मग कधी कोणाचा तरी ऐकून आलेलो असतो आपण, नाही त्याला असा असा त्रास झाला म्हणून मी करत नाही वगैरे. हे सगळे मनातून काढून टाका. कॉन्फिडन्स पहिले ठेवा स्वतःमध्ये की नाही मला हे येणार. आणि त्याच्यामध्ये असं असतं की आपल्याला काही खूप कठीण कठीण आसनं नसतात करायचे, म्हणजे अगदीच मयूरासनच केलं पाहिजे बा वगैरे असं काही नसतं. आपल्याला साध्या साध्या गोष्टींनी सुरुवात करता येऊ शकते. आणि योगशास्त्र म्हणजे काय नुसतंच आसन केलं पाहिजे असं नाही, त्याच्यामध्ये खूपच व्हरायटी. म्हणजे साधा प्राणायाम, ब्रीदिंग एक्सरसाइजेस, तुम्ही मन चंचल न ठेवता शांत कसं ठेवणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे योगशास्त्राचा अभ्यास करताना अवलंबवायच्या असतात. म्हणून त्याच्याबद्दलची भीती काढून टाकायची सगळ्यात पहिल्यांदा मनातनं आणि सुरू करायचं. आणि एक गोष्ट ती म्हणजे ही सांगावीशी वाटते मला अशी की योग्य मार्गदर्शनाखाली करा. म्हणजे अगदी टीव्हीवर एखादी रील वगैरे बघितली आणि मग मी तसंच करून बघते असं करू नका. तुम्ही प्रॉपर गायडन्स घ्या. आपल्याकडे बरेचसे योग शिक्षक अवेलेबल आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा किंवा काय जे असेल त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि योग्य मार्गदर्शनाखाली करा. त्याचे छोटे छोटे नियम पण आहेत, ते पण आपण जसं सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, सैलसर कपडे घालायचे आसनं करत असताना, उपाशी पोटी केलं पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा आत्ताच जेवण केलं आणि 2 तासाच्या आताच नाही मला आता करायचंच व्हावं एखाद्या मनाने धरलं असं नाही. तर एवढं लक्षात ठेवायचं की कमीत कमी 3 तासापूर्वी तुमच्या पोटात अन्न गेलेलं असेल, मग त्याच्यानंतर 3 तासपर्यंत तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे त्यावेळेस करा. मग त्याच्यानंतर शक्यतो घरातली एखादी जागा निश्चित करा की इथे बसूनच मला अभ्यास करायचाय माझा. म्हणजे असं होऊ नाही द्यायचं की आज मी बेडरूम मध्ये केलंय, मी उद्या ड्रॉइंग रूम मध्ये करेल, मग नंतर बॅल्कनीत करेल वगैरे. कसं त्या जागेचं एक व्हाईब्स असतात त्या, आणि त्या असं तुम्हाला कॉन्सन्ट्रेट व्हायला मदत करतात. तसं ठेवा. आणि काय चटईच लागते आपल्याला, फार तर काही लागत नाही. एक छोटंसं आसन असेल त्याच्यासोबत तुम्ही करू शकता. सैलसर कपडे घालायचे आणि खूप काही फॅन लावू नका, म्हणजे अगदी एसीतच बसलं पाहिजे असं काहीच नाही. एकदम शांत ठिकाणी बसा आणि आपला अभ्यास सुरू करा.
0: आणि वेळ कोणती चांगली आहे योग?
1: शक्यतो सूर्योदयाची जी वेळ आहे ना, ही अत्यंत सात्विक वातावरण असतं त्या वेळेत आणि त्याच्यामुळे त्याचा आपल्याला पण बेनिफिट होतो खूप जास्त. योगाचा अभ्यास करताना पण चांगला आपल्याला फायदा होतो. पण त्यावेळेस समजा नाहीच शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता. म्हणजे तुम्ही असं टाळत नाही बसू शकत की बाबा आता सकाळी नाही झालं तर मी काही करत नाही. पण संध्याकाळी पण करू शकता. फक्त अन्न पोटात 3 तासाच्या आधीच आलेलं असेल एवढं मात्र काळजी घ्यायची.
0: श्रोते हो, डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर आपला संवाद असाच चालू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलास या भागात 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: कार्यक्रम।
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
4: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
5: नमस्ते.
4: आपण बघतोय सध्या युद्धाचा परिणाम आपल्याला अनेक गोष्टींवरती दिसून येतोय. तर आपण जेव्हा ब्रँडेड फर्निचरचा विचार करतो त्यावेळेला काही फर्निचर हे बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलं जातं. मग या सगळ्याचा परिणाम आपल्याला सुद्धा दिसून येतोय का? रॉ मटेरियलवर काही परिणाम झालाय का? फर्निचरवर काही परिणाम झालाय का? किमती आणि या सगळ्यामध्ये प्लॅनेट कशा पद्धतीने काम करतंय याबद्दल सांगा.
5: याच्यामध्ये कसं आहे की बेसिकली दोन गोष्टी आहेत. एक तर तुमचं वॉर इफेक्ट आणि सेकंडरी काय आहे की BIS म्हणून कन्सेप्ट आहे की जे आपलं इंडियन गव्हर्नमेंटनं आता कंपल्सरी केली आहे फर्निचर सेक्टरवरती. त्याला अजून थोडासा 5-6 महिन्याचा टाइम पिरियड आहे पूर्ण कंपल्शन व्हायला. वॉरचा इफेक्ट म्हणजे काय होतंय की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्याच्यानंतर फ्रेट जे आहेत बाहेरनं मटेरियल येणारे रॉ मटेरियल आहेत त्याचे कॉस्टिंग वाढलेले आहेत. त्याच्यामुळे सुद्धा कॉस्टला भरपूर फरक पडला. ऑलमोस्ट तुम्ही विचार करायला जाल तर 20% पर्यंत फरक पडलाय. तसंच आता BIS मुळे काय झालंय की नवीन मटेरियल मागवणं सुद्धा तेवढं इझी राहिलेलं नाही. त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याची पण कॉस्ट वाढलेली आहे. इव्हन काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉस्टमध्ये हाईक केलेली आहे. तसा सिनारिओ बघता आता चालूला कॉम्प्लिकेटेड आहे. तरी पण परचेस चालू राहायला पाहिजे, लोकांना सर्व्हिस देता आली पाहिजे. याच्यासाठी आम्ही बॅकएंडला बऱ्यापैकी काम करून ठेवलेलं होतं की याच्यामध्ये आम्ही इन्व्हेंटरी बऱ्यापैकी मागवलेली होती की जी अजून आमच्याकडे 2-3 महिने चालेल आणि कमीत कमी लोकांना कॉस्टचा फरक पडेल. ठीक आहे, 20-25% वाढलेत पण तेवढा इफेक्ट न करता कमीत कमी कसं करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतोय. आणि त्या जुन्याच रिझनेबल प्रायसेसला आपण मटेरियल अवेलेबल ठेवलंय. फक्त थोडासा डिलिव्हरी टाइम आपण म्हणतो तो थोडासा वाढलेला आहे.
4: याबद्दल अजूनही बोलूयात पण त्याआधी श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी ब्रँडेड फर्निचरसाठी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, तर हे सगळं अजून साधारणतः किती दिवस चालू राहणार आहे किंवा या किमती अशाच वाढलेल्या राहतील का पुन्हा किमती घसरण्याचे चान्सेस सुद्धा आहेत?
5: त्याच्यामध्ये किंमत कमी व्हायचे चान्सेस फार कमी वाटतात. कारण एकंदरीत तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर तेवढं इझी नाहीये. आता प्राइसिंग कमी कधी होईल की अगदीच डिमांडला शॉर्टेज झालं, मटेरियल स्टॉक आहे ते क्लिअर करणं आहे, लिक्विडिटी क्रंच आहे, तर त्याच्यामध्ये प्राइसिंग कमी होऊ शकतात पण ते चान्सेस कमी आहेत. फक्त काय की आम्ही त्याच्यात काय काळजी घेतोय की एकदम एक्स्ट्रीम न वाढवता हळूहळू त्याच्यामध्ये प्राइसेस कशा वाढतील आणि त्या कस्टमरला कशा सस्टेन होतील. आता इम्पोर्टेडच्या आयटमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय केलं की आम्ही लोकल सोर्सिंग किंवा आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग जास्त काय करता येईल की ज्याच्यामुळे कॉस्टला तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही त्याच्यावरती बॅकएंड आमचं काम चाललं आहे. त्यामुळे एनी हाऊ आपल्या कस्टमरला तेवढा मेजर इम्पॅक्ट पडणार नाही. जेवढा बाकीच्यांना पडेल तेवढा आपल्या कस्टमरला पडणार नाही.
4: आणि आपल्याकडे सुद्धा आपण प्रोडक्शन जे आपलं स्वतःचं आहे ते चालू ठेवलेलं आहे. सो आपल्याकडची व्हरायटी सुद्धा लोकांना बघायला मिळणार आहे.
5: त्याच्यात आम्हाला पण एक मोठा चान्स आहे की आपल्याला त्याच्यामध्ये एक्सपान्शन करता येईल, अजून व्हरायटी वाढवता येईल, अजून बाहेरचं मटेरियल त्याला कॉम्पिटेटिव्ह मटेरियल आपल्याला देता येईल. कारण आता जी नवीन येणारी मटेरियलची कॉस्ट ती हायर साईडला आहे. आता याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम काय व्हायचा की आपलं मटेरियल आणि त्यांचं मटेरियल जरी आपण सेम क्वालिटी बघितली तरी त्यांची प्राइस कमी यायची, त्यामुळे आपल्याला तिकडून मटेरियल मागवायला लागायचं. पण आता त्याला काय होणार आहे की प्राइस त्यांची हायर साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मटेरियलला सेल वाढेल आणि त्याचा बेनिफिट आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला पण चांगला होईल.
4: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
5: नमस्ते.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
0: प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकला. 7:45 झालेली आहेत. आता ऐकूयात

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: FM 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 होत आहेत.
2: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
3: आकर्षक साड्या काही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
1: श्रोते हो, आता ऐकूयात प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजन.

0: न्यू एज कॉम्प्युटर्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
1: नोकरी नाही चिंता नको, सरकार मान्य ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंग कोर्स शिका आणि कमवा। बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल संडे बॅचेस, आजच प्रवेश घ्या आणि डिस्काउंट मिळवा।
2: होय, सरकार मान्य न्यू एज कॉम्प्युटर्स, यशस्वी होण्याची गुरु किल्ली।
3: न्यू एज कॉम्प्युटर्स 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी सोलापूर। मोबाईल 9822071778।
1: श्रोते हो नमस्कार, आपण भेटणार आहोत न्यू एज कॉम्प्युटर्सचे संस्थापक शैलेश थिगळे सरांना। सर नमस्कार।
4: नमस्कार श्रोते हो।
1: सर, मोबाईल रिपेअरिंग कोर्स याविषयी काय सांगाल?
4: आज अन्न वस्त्र आणि निवारा याबरोबरच मोबाईल ही एक गरजेची वस्तू आहे, त्यामुळे मोबाईल क्षेत्रात रिपेअरिंगच्या संधी अत्यंत वेगाने वाढत चाललेल्या आहेत। मोबाईल रिपेअरिंग क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी आहेत, मोबाईल रिपेअरिंगमध्ये भरपूर पैसे मिळू शकतात, यामुळेच तरुण तरुणी मोबाईल रिपेअरिंग क्षेत्रात आपले करिअर करू शकतात। सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थी अत्यंत अल्प भांडवलामध्ये स्वतःचे मोबाईल रिपेअरिंग सेंटर आपल्या गावामध्ये शहरामध्ये न्यू एज कॉम्प्युटर्सच्या मार्गदर्शनाखाली सुरू करू शकतो।
1: वा, खूपच छान। सर, आपल्या न्यू एज कॉम्प्युटर्समध्ये जो मोबाईल रिपेअरिंग कोर्स आहे तो सरकार मान्य आहे का?
4: हो, न्यू एज मध्ये जो कोर्स चालवला जातो हा सरकार मान्य कोर्स आहे। हा कोर्स महाराष्ट्र शासनातर्फे चालवला जातो आणि प्रमाणपत्र देखील महाराष्ट्र शासनातर्फेच मिळतं। एक मोबाईल जर आपण दुरुस्त केला तर साधारणपणे 100 ते 150 रुपये हा विद्यार्थी कमवू शकतो, आणि दिवसभरामध्ये साधारण 5 ते 10 मोबाईल रिपेअर केले तर विद्यार्थी दिवसभरामध्ये 500 ते 1500 रुपयेपर्यंत कमाई करू शकतो। म्हणजेच महिन्याला 15,000 ते 45,000 रुपयेपर्यंत विद्यार्थी कमाई करू शकतो। या व्यतिरिक्त नोकरी किंवा शिक्षण घेत असताना एक एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी मोबाईल रिपेअरिंग कोर्स हा निश्चितच फायदेशीर ठरू शकतो।
1: सर, यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
4: यासाठी 10वी पास किंवा नापास विद्यार्थी हा सरकार मान्य कोर्स करू शकतो। शासनातर्फे याला फक्त 25 जागा आहेत आणि याला वयाची कोणतीही अट नाही। हा कोर्स मराठी भाषेतून शिकवला जातो, याच्या सकाळ दुपारी किंवा संध्याकाळी अशा सोयीस्कर वेळा आहेत। तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी न्यू एजने स्पेशल संडे बॅचचे आयोजन केलेले आहे। विद्यार्थी आठवड्यातून फक्त रविवारी येऊन हा सरकार मान्य कोर्स पूर्ण करू शकतो। हा कोर्स 6 महिन्यांचा पार्ट टाइम कोर्स असून यामध्ये आम्ही बेसिक मोबाईल रिपेअरिंग पासून ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंगचे ट्रेनिंग देतो। यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अशा दोन्ही गोष्टींचं ट्रेनिंग दिलं जातं। तसेच यामध्ये मोबाईल रिपेअरिंग मधल्या ज्या काही विविध समस्या असतात, जसं की चार्जिंग प्रॉब्लेम येतो, डिस्प्ले फुटतो, डिस्प्ले पाण्यामध्ये पडतो, रिंगर, स्पीकर, माईक इत्यादी, याविषयीची पूर्ण माहिती ही आम्ही प्रॅक्टिकल सह विद्यार्थ्यांना शिकवतो। न्यू एजचे स्वतःचे मल्टीब्रँड मोबाईल रिपेअरिंग सर्व्हिस सेंटर असून यामध्ये आलेले मोबाईल हे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये दाखवले जातात आणि त्यांच्या समक्ष हे मोबाईल रिपेअर केले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा निश्चितच फायदा होतो।
1: हा सरकार मान्य मोबाईल रिपेअरिंग कोर्स केल्यानंतर नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी काय आहेत?
4: या कोर्समध्ये भरपूर प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिले जात असल्यामुळे कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी स्वतःचे मोबाईल रिपेअरिंग सेंटर सुरू करू शकतो अथवा नामांकित मोबाईल कंपन्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये नोकरी देखील करू शकतो। या सर्व्हिस सेंटरमध्ये पगार देखील उत्तम असतात। सोलापुरातील बऱ्याच सर्व्हिस सेंटरमध्ये न्यू एजचे विद्यार्थी हे कार्यरत आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपापल्या गावामध्ये शहरामध्ये मोबाईल रिपेअरिंग सेंटर सुरू केलेले आहेत। यासाठी न्यू एज कॉम्प्युटरतर्फे त्यांना मार्गदर्शनही दिले जाते, तसेच अल्पदरात मोबाईल रिपेअरिंग किट देखील उपलब्ध करून दिले जाते।
1: सर, यासाठी फी कशी भरायची असते?
4: यासाठी फीज ही हप्त्याने भरता येते किंवा एकदम ही भरता येते। यासाठी स्पेशल डिस्काउंटही दिला जातो।
1: सर, महिलांनी या मोबाईल रिपेअरिंगच्या क्षेत्रामध्ये पुढे यावं यासाठी न्यू एज तर्फे काही विशेष योजना आहे का?
4: हो, निश्चितच आहे। महिला आणि मुलींनी या क्षेत्रात पुढे जावे यासाठी न्यू एज तर्फे महिला आणि मुलींसाठी 50% डिस्काउंट हे फीमध्ये आम्ही देतो, जेणेकरून त्यांनी देखील हा कोर्स शिकावा आणि स्वावलंबी व्हावं।
1: हा कोर्स करण्यासाठी कुठे संपर्क साधावा?
4: हा कोर्स करण्यासाठी न्यू एज कॉम्प्युटर्स 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी या ठिकाणी संपर्क साधावा।
1: मोबाईल नंबर काय सांगता येईल?
4: 9820271778।
1: सर, ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद। नमस्कार।
4: नमस्कार।
2: काय यश, नवीन गाडी घेतलीस?
3: होय काकू, मी सरकार मान्य न्यू एज कॉम्प्युटर्स मध्ये ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स केलाय आणि ब्रँडेड सर्व्हिस सेंटर मध्ये जॉबही करतो।
2: होय, सरकार मान्य न्यू एज कॉम्प्युटर्स, यशस्वी होण्याची गुरु किल्ली।
3: न्यू एज कॉम्प्युटर्स 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी सोलापूर। मोबाईल 9822071778।
0: न्यू एज कॉम्प्युटर्सची न्यू ऑफर, जुना कॉम्प्युटर

0: आणि अल्प दरात नवीन कॉम्प्युटर घ्या. मोबाईल 98 220 71 77 8.
1: न्यू एज कॉम्प्युटर्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आपण ऐकूया.
2: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय? तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर. इथं मिळतील चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीज. पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सगळं काही. प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य. श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श. तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर, दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवत रहा प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट.
1: आता भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम सुरुवातीला ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेलं आणि यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं मधुकर जोशी यांचं भावगीत.

आता कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात यशवंत देव यांचं भावगीत. अनुराधा पौडवाल यांचा स्वर आहे, अनिल अरुण यांचं संगीत आहे.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं भावगीत आताच आपण ऐकलं. याबरोबरच आजचा भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

आकाशवाणी सोलापूर तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ श्रोतेहो सकाळचे 8 वाजताय. थोड्याच वेळात समाचार प्रभात हे राष्ट्रीय बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
1: श्रीकृष्ण गुरुकुल. संपर्क 72 76 73 53 52.
2: ऐकूयात टायनी ग्लँड एंडो क्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
3: श्रोतेहो नमस्कार. टायनी ग्लँड्स एंडो क्लिनिक यांच्या ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोतेहो आपण भेटणार आहोत आंतरग्रंथी विकारतज्ञ डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना. टायनी ग्लँड्स एंडो क्लिनिक हे दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे. मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887 73 54 82. आज थायरॉइड या विषयाचा आज या कार्यक्रमाचा चौथा भाग आपण ऐकूया. डॉक्टर अमृता अश्विन साठे नमस्कार.
4: नमस्कार.
3: डॉक्टर थायरॉइड कमी होण्याची काय कारण आहेत?
5: कोणती कारण आहेत म्हणजे थायरॉइड कमी होण्याची?
4: तर जी अगदी तान्या बाळांमध्ये नवजात शिशूमध्ये होतं त्याच्यात जर बनलीच नाही ग्रंथी तर,
5: अच्छा,
4: किंवा अर्धीच बनली तर, किंवा बनली पण त्यात आत जी प्रक्रिया चालते, जो केमिकल प्रोसेस चालतो हॉर्मोन बनायला, तो बनत नसेल नीट, ज्याला आपण डिसहॉर्मोजेनेसिस असं म्हणतो, तर तो केमिकल प्रक्रिया नीट नाही होते पण ग्रंथी दिसते. मग अशा कारणांमुळे तो आपल्याला जवळजवळ कायमस्वरूपी आपल्याला गोळी घ्यायला लागते. कधी कधी आईला थायरॉइडची कमी असली नंतर मोठेपणी, तर ती कमी वेगळी असते. त्याच्यात शरीराच्या थायरॉइड ग्रंथीच्या विरोधात पेशी बनतात, ज्याला ऑटो इम्युनिटी असं म्हणतात. ऑटो इम्युन थायरॉइडायटिस आपण असं नाव देतो.
5: खरं
4: मग त्या पेशी आईकडनं बाळाकडे गर्भावस्थेत जातात आणि त्या पहिले काही महिने बाळांमध्ये पण राहतात, नंतर ते आपोआप कमी होतात. मग तेवढे महिने मेंदूचा विकास चांगला होण्याकरता आपल्याला औषध द्यायला लागतं. नंतर आपण ट्राय करू शकतो पण आम्ही युजुअली करत नाही की 3 वर्षापर्यंत, ऍटलिस्ट 2 वर्षापर्यंत व्यवस्थित बाळाचा विकास होऊ दे, मग आम्ही कमी करून बंद करून बघतो.
5: बरोबर.
4: गरज पडत नसेल तर पुन्हा चालू नाही करत. तर 2 मेन असतात, ग्रंथीच नीट बनली नाहीये किंवा ग्रंथीच्या विरोधात पेशी बनल्या.
5: खरंच आहे.
3: श्रोते हो, आपल्यालाही थायरॉइडच्या संदर्भात काही शंका असेल तर आपण लवकरात लवकर डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना भेटू शकता. टायनी ग्लँड्स एंडो क्लिनिक हे दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे. मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887 73 54 82.
5: पण साधारण आपल्याला ही थायरॉइडची जी चाचणी असते ती दर किती दिवसांनी करावी लागते, म्हणजे वर्षातून एकदा केलीच पाहिजे वगैरे असं काही आहे का?
4: तर पहिल्या 3 वर्षात जर आपल्याला नवजात वयात समज आला असेल तर 3-3 महिन्याला आपल्याला करावी लागते.
5: बर.
4: त्याच्यानंतर जर आपल्याला नंतर कळलं आहे, डायग्नोज झाले किंवा आधीच डायग्नोज झाले पण आता 3 वर्ष संपलेली आहेत, तर आपण 6-6 महिन्यांनी केलं तरी चालतं. जर आपण डोस चेंज केला असेल काही कारणाने तर आम्ही आवर्जून म्हणतो की त्याच्या 1 महिन्यांनी किंवा 6 आठवड्यांनी परत चेक करा, जर 3 महिन्यांनी करणार नसाल तर. जर 6 महिन्यांनी आपण चेक करत असू पण ह्या वेळेला आपण डोस चेंज केलाय तर मात्र आम्ही तुम्हाला 1-1.5 महिन्यात चेक करायला सांगतो, नाहीतर सहसा 6-6 महिन्यांनी पुढे 3 वर्षानंतर चालतात.
5: समजा ही थायरॉइडची मात्रा जर जास्त झाली तर त्याचेही काही दुष्परिणाम होऊ शकतात का?
4: हो, नक्कीच. जर थायरॉइडची मात्रा, हॉर्मोनची मात्रा जास्त झाली तर त्याला आपण हायपर थायरॉइडिझम असं म्हणतो. लक्षणं म्हणजे वजन वाढतच नाही, भूक तर खूप लागते, व्यवस्थित खाणं होतं पण अजिबात वजन वाढत नाही. कधी कधी मानेवर सूज येऊ शकते, ज्याला आपण गॉयटर म्हणतो. थायरॉइड ग्रंथीच वाढते, काही मुलांमध्ये वाढत नाही, काही मुलांमध्ये अगदी प्रचंड प्रमाणात वाढते आणि डोळे बाहेर यायला लागतात, जे सारखं आपल्याकडे डोळे वटारून बघतंय असं वाटतं. ऍक्च्युली थायरॉइडच्या जास्त मात्रामध्ये झाल्यामुळे होतं. हृदयाचे ठोके वाढतात, सारखी धडधड होते, मूल सारखं घाबरलेलं वाटतं, पण घाबरल्यावर आपले हातपाय थंड पडतात, तर ह्यांचे अगदी गरम गरम राहतात, सारखा घाम फुटतो त्यांना, सारखं कुठेतरी पळावंसं वाटतं, शांतपणे एका जागी बसत नाहीत, चिडचिड होते, सारखं भांडण होतं सगळ्यांशी आणि काही केल्या त्यांना स्थिर स्थावरपणा राहत नाही. आणि सगळ्यात घाबरण्याची गोष्ट म्हणजे त्यांना इन्फेक्शन होऊन ते अगदी जीवावर बेतू शकतात.
5: अरे बापरे.
4: तर अशा ह्याच्यात आपल्याला त्यांना जपणं गरजेचं. त्यांना सुद्धा कावीळ होऊ शकते पण ती कावीळ लिव्हरवर त्रास झाल्यामुळे, थोडा हॉर्मोन जास्त मात्रात असल्यामुळे होते. हे

0: सगळं औषध घेतल्यावर कमी होऊन जातं, नॉर्मलला पूर्णपणे येऊ शकतं औषधाने, पण ते औषध घेऊन काही दिवस जाईपर्यंत आपल्याला तेवढी काळजी घ्यायला.
1: खरंच श्रोते हो, आपल्यालाही जर आपल्या लहान मुलांना थायरॉइडची काही समस्या जाणवत असेल तर आपणही ही चाचणी करून घेऊ शकता. हे क्लिनिक आपल्या दत्त चौकातल्या टोळ्याच्या बोळामध्ये आहे आणि संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82 7887735482. डॉक्टर अमृता अश्विन साठे सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
2: टायनी ग्लँड इंडो क्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. 8:21 झालेली आहेत. आता ऐकूयात दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे फक्त पू नाग गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पू नाग गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पू नाग गाडगिळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
5: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
4: श्रोते हो, आपल्याला माहिती आहेच की भारतीय महिलांना सोन्याचे दागिने खूप आवडतात, पण सगळ्यात आवडणारा दागिना म्हणजे गळ्यातला सोन्याचा हार किंवा विविध सुवर्ण माला. आज पू नाग गाडगे आणि सन्स या लोकप्रिय सुवर्ण पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आपल्याला सोन्यांच्या विविध माळांच्या प्रकारांची, यांच्या स्वरूपाची माहिती देणार आहेत. तसंच त्याची शुद्धता, मजुरी ही कशी असते याचीही माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत.
6: नमस्कार. माळा वेगवेगळ्या प्रकारच्या येतात, कारण त्याच्यामध्ये जे मणी वापरले जातात त्या मणीच्या आकारानुसार त्याला नावं दिली गेली आहेत. म्हणजे मोहन माळे, जोंधळी माळे, त्याच्यानंतर व्हर्टिकल मण्याची माळ असते, कंठी मण्याची माळ असते. तर हे सगळे जे मणी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे, असं समजा कंठी मणी असेल तर साधारणपणे षटकोनी असतो, जोंधळी माळ म्हटलं तर तो गुळगुळीत मणी येतो, मोहन माळ म्हटलं तर त्याला जरा रफनेस असतो,
4: डिझाईन
6: असतं त्याला, एक जनरिक म्हणजे इनबिल्ट डिझाईन असतं. मोहनमाळेचा जर आपण एक विचार केला तर मोहनमाळेमध्ये साधारणपणे 15 ते 17 ग्रॅम पर्यंत मोहनमाळ 24-25 इंचाची मिळू शकते. आता त्याला जर तुम्ही एक्सटेन्शनला चेन लावली तर त्याचं वजन वाढू शकतं, पण अदरवाईज ती 17-18 ग्रॅम पर्यंत होऊ शकते.
4: एक पदरी,
6: कारण आता मल्टीपदरच्या पण फॅशन निघाली. मल्टीपदरमध्ये 3 पदर केले जातात. एका बाजूच्या पदरांना 2 सेंटरला पदकं असतात, दुसऱ्या साईडला 1 सेंटरला पदक असतं आणि मग ती घातली जाते. पण एक पदरी जी माळ आहे ती साधारणपणे 15 ते 17 ग्रॅमची 24 इंचापर्यंत होते. साधारणपणे 100 मिलीग्रॅमचा एक एक मणी असतो त्यातला, आणि त्यामुळे 120 ते 125 मणी. आणि मग मंगळसूत्र जसं गुंफलेलं असतं तारांमध्ये, तशा प्रकारच्या तारांमध्ये ते मणी गुंफले जातात आणि त्याची माळ बनवली जाते. हौशी कलाकार आपल्याकडे की ते एक एक मणी वेळोवेळी घेत राहतात. 100 मणी साठले की घरवालीला जाऊन ती माळ द्यायची असते त्यांना. त्यामुळे त्यांचं 1500-1700 रुपये टाकून एक एक मणी घेऊन मग काहीतरी एक 2 वर्षामध्ये ती एक मोहन माळ किंवा माळ तयार होते. आता या माळांना पारंपरिक इतिहास आहेत. आणि आता जर आपण मोहन माळ म्हटलं तर त्यातल्या हलक्या वजनाच्या मोहन माळा बनतात, वजनाला हलक्या, क्वालिटीला नाही.
4: अच्छा, आणि याच्या प्युरिटी विषयी काय सांगाल?
6: प्युरिटी तर 22 कॅरेट हॉलमार्क आणि साईडला जो फासा असतो किंवा रिंग असते बंद करणारी, तोंड बंद करणारी, तर त्याच्यावरती हाऊसमार्क म्हणजे सराफाचं नाव किंवा कारागिराचं नाव एम्बॉस केलेलं असतं, त्याच्यावरून कळतं ते कुठून घेतलंय, कुणी बनवलंय.
4: बरं सर, तुम्ही म्हणताय ही माळ बनवायची तर 15 ते 17 ग्रॅम त्याचं वजन होईल आणि त्याची मजुरी पण असते, तर साधारण याची किंमत किती जाते?
6: आता आजच्या भावाने म्हणजे आपण 1,50,000 रुपये 10 ग्रॅमला भाव आहे असं गृहित
4: धरूया,
6: तर त्या भावाने जर विचार करायचा झाला तर 17 ग्रॅम वजन 22 कॅरेटचं जर आपण विचार करायचा झाला तर ते साधारणपणे 2,50,000 आसपास त्याची किंमत होईल सोन्याची. 2,50,000-2,60,000 14% ते 16% दरम्यान कुठेतरी याला मजुरी लागू शकते. तर ती मजुरीचा जर विचार केला आपण 2,50,000-16% तर ती साधारण 30-35 हजार रुपयाची मजुरी आणि जीएसटी असं सगळं मिळून 3 लाखापर्यंत ही माळ होऊ शकते
4: अंदाजे.
6: हा, तर 3 लाखाची माळ करायची असली तर तुम्हाला दर

0: महिन्याला साधारणपणे 10 महिन्याच्या स्कीम मध्ये जायचं असलं तर 30,000 रुपये सेव्ह करायला पाहिजे.
1: हो, म्हणजे एक पदरी जर का मोहनमाळ करायची झाली तर एवढा आपल्याला साधारण खर्च येऊ शकतो. मोडक सर, आज आपण श्रोत्यांना, खास करून महिला श्रोत्यांना, सोन्याच्या विविध माळांची माहिती दिलीत. माझ्या जवळच्या पूना गाडगी आणि सन्स या शोरूमला आजच भेट द्यावी असं मलाही वाटतंय. श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगी आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगी आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं एक छानसं बालगीत आपण ऐकूयात.

0: गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं बालगीत आताच आपण ऐकलं. श्रोतेहो, सकाळचे 8:30 वाजतायत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. मुंबईत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता. पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख. आता सविस्तर बातम्या. आधुनिक जगात सागरी सामर्थ्याला महत्व आहे. कोणत्याही देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोलकाता इथं केलं. या वास्तवाची भारताला जाणीव असून त्यानुसार देश क्षमता वृद्धिंगत करण्यात असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरावरून स्वदेशी बनावटीच्या 3 नौदल जहाजांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. नौदलाच्या अत्याधुनिक मध्यम आकाराच्या कमी आवाज करणाऱ्या INS दुनागिरी, सर्वेक्षण जहाज INS संशोधक आणि पाणबुडीविरोधी युद्धक्षमता असणारी उथळ पाण्यातील INS अग्रय ही जहाजं काल नौदलात दाखल झाली. विकास, सुरक्षितता आणि समृद्धी यांचा महासागराशी निकट संबंध असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. स्वदेशी बनावटीच्या या जहाजांच्या निर्मितीत 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी योगदान दिलं आहे. याद्वारे आर्थिक घडामोडींना चालना मिळाल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. देशासह जगभरात काल आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोलकातामध्ये रेड रोडवर आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो साधकांच्या साथीनं योग साधना केली. यावेळी बोलताना योग हा मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे नेणारा मार्ग असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील मध्य प्रदेशातील जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यंदाच्या योग दिनाचं विषयसूत्र निरोगी वृद्धत्वासाठी योग असं होतं. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की योग मानवजातीला निरोगी, संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवतो. तो भारताच्या महान परंपरेचा उत्सव आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही लेहमध्ये योग दिन साजरा केला. योग हा केवळ शारीरिक व्यायामाचा प्रकार नसून तो भारतानं मानवजातीला दिलेली प्राचीन देणगी आहे असं राधाकृष्णन यावेळी म्हणाले. परदेशातही अनेक देशांमध्ये योग साधना करण्यात आली. नेपाळमध्येही काठमांडू आणि बिरगंज इथल्या भारतीय दूतावासाने विविध 22 योग कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. 13,000 अधिक योगप्रेमी मंडळी यात सहभागी झाली होती. संयुक्त अरब अमिरातीमध्ये हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर योग सत्रांमध्ये सहभाग घेतला. दुबईमध्ये भारताच्या वाणिज्य दूतावासानं दुबई पोलीस ऑफिसर्स क्लबमध्ये योग सत्राचं आयोजन केलं होतं. तर अबुधाबीमध्ये हजारभर योगसाधक आणि राजनैतिक अधिकारी यांनी योगाचा सराव केला. इस्रायलमध्येही मोठ्या प्रमाणावर योग साधना करण्यात आली. यामध्ये 500 अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. तेल अविव याफो बंदरावर जमलेल्या लोकांनी 108 सूर्यनमस्कार घातले. इस्रायलमध्ये नियमित योग साधकांची संख्या मोठी आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाला जागतिक पातळीवर उत्सव बनवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील लोकांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात त्यांनी आरोग्य आणि सुदृढतेच्या सामायिक ध्येयासाठी विविध क्षेत्रातील विविध देशातील लोक योग अभ्यासामुळे एकत्र येतात हे पाहणं आनंददायी असल्याचं नमूद केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी मध्य प्रदेशातल्या शेवपूर जिल्ह्यातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. या भेटीत त्यांनी जंगलातून फेरफटका मारत चित्ता पुनर्वसन प्रकल्पात झालेल्या प्रगतीची माहिती घेतली. या उद्यानात चित्ता मित्र म्हणून काम करणारे सहारिया जमातीचे सदस्य, चित्त्यांच्या माग ठेवणारे कार्यकर्ते, वनविभागाचे स्थानिक कर्मचारी आणि गाईड यांच्याशी संवाद साधत हा प्रकल्प राबवत असताना त्यांना आलेले अनुभव जाणून घेतले. महाराष्ट्रामध्ये मुंबईत दैनंदिन बस सेवा पुरवणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप काल रात्री मागे घेतला आहे. बेस्ट कर्मचारी संघटना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान झालेल्या भेटीनंतर हा संप मागे घेतला गेला. बैठकीत मान्य झाल्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांना दरमहा 3000 रुपयांची अंतरिम वेतनवाढ मिळेल, तर वेतनाचा नवीन करार अंतिम होईपर्यंत वेट लीज तत्वावरील कंत्राटी चालकांसह संबंधित

कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये मिळतील अशी घोषणा शिंदे यांनी केली. तसंच कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅज्युटी म्हणजेच उपदानाची रक्कम वर्तमान आर्थिक वर्षातच देण्याचे निर्देशही त्यांनी बेस्ट प्रशासनाला दिले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळांदरम्यान स्वित्झर्लंड इथं उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अंतरिम कराराला बळकटी देणं आणि पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांना गती देणं हा या चर्चेचा उद्देश आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे तर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि सभापती मोहम्मद बागेर गलिबाफ इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. या चर्चेत

मंडळांदरम्यान स्वित्झर्लंड इथं उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अंतरिम कराराला बळकटी देणं आणि पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांना गती देणं हा या चर्चेचा उद्देश आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स, अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे तर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि सभापती मोहम्मद बागेर गलिबाफ इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. या चर्चेत कतार आणि पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. दरम्यान इस्रायलकडून लेबनानवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करत असल्याचं इराणनं जाहीर केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. मात्र अमेरिकेच्या लष्करानं हा जलमार्ग सर्व जहाजांसाठी खुला असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत आजपासून दोन दिवसांच्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीला सुरुवात होत आहे. देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल अध्यक्षस्थानी असतील. ब्रिक्स गटातील 11 सदस्य देशांचे सुरक्षा प्रमुख यामध्ये सहभागी होत आहेत. जगासमोर असलेली अपारंपरिक सुरक्षितता आव्हानं या विषयावर बैठक केंद्रित असेल. राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्याचे वेगाने बदलते स्वरूप आणि आगामी सुरक्षा संदर्भातील धोक्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची भूमिका यावर बैठकीत चर्चा होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी पदावरून पाय उतार व्हावं यासाठी त्यांच्यावर त्यांच्या पक्षातूनच दबाव वाढत आहे. त्यांच्या जागी स्टार्मर यांचे पक्षातील विरोधक अँडी बर्नहॅम यांची वर्णी लावली जावी अशी मागणी करत आहेत. उत्तर इंग्लंडमधील मेकरफिल्ड मतदारसंघात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत बर्नहॅम यांनी निर्णायक विजय मिळवून नायजेल फराज यांच्या रिफॉर्म युके पक्षाच्या उमेदवाराला पराभूत केल्यानंतर या मागणीनं जोर धरला आहे. दरम्यान पक्षाचं नेतेपद आपल्याकडेच राहावं आणि त्यासाठी वेळ पडल्यास निवडणूक लढवण्यासही आपण तयार आहोत या भूमिकेवर स्टार्मर अद्यापही ठाम आहेत. संपूर्ण इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला आलेल्या अपयशानंतर पंतप्रधान स्टार्मर यांनी पद सोडावं अशी मागणी होत आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजीची पुनर्परीक्षा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत काल पार पडली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 5,440 आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20 लाखांहून अधिक उमेदवारांनी पुनर्परीक्षा दिली. एकंदर 13 भाषांमध्ये ही परीक्षा पार पडली. परीक्षार्थींमध्ये 10,000हून अधिक दिव्यांग व्यक्तींचा समावेश होता. तामिळनाडूमध्ये मासे निर्यात कंपनीमध्ये झालेल्या अमोनिया वायूगळतीच्या घटनेत काल किमान 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 70हून अधिक कामगार बाधित झाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर आपत्ती सुरक्षा दलाच्या विशेष पथकानं तातडीनं बचाव कार्य सुरु केलं. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाय मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल सांगता झाली. 7 दिवसांच्या या सोहळ्याचा समारोप महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख प्राप्त झाला तर माया सॉंग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशनपटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगालमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द ओल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम विद्यार्थी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत ऍट 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. महिलांच्या एफआयएच नेशन्स करंडक स्पर्धेच्या विजेतेपदावर भारतीय हॉकी संघानं दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. या विजयामुळे एफआयएच महिला प्रो लीगमध्ये संघाला स्थान मिळालं आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय संघाची कठोर मेहनत समर्पण आणि सांघिक कार्याचं प्रदर्शन असल्याचं राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम

0: माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर. न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या मोबाईल ऍपवर देखील आमच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेत आहात. सकाळचे 8:41 झालेली आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी गाण्यांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पद्मशा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं भावगीत.

श्रोते हो, चित्रपट सृष्टीला तब्बल 51 वर्ष आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रत्नमाला। आज त्यांचा जन्मदिन आहे। 22 जून 1923 रोजी त्यांचा जन्म झाला होता। त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव कमल भिवंडकर असं होतं। मेळ्यामध्ये काम करत असतानाच वयाच्या 14व्या वर्षी त्यांना दादासाहेब तोरणे यांच्या भगवा झेंडा या चित्रपटात भूमिका मिळाली। दादासाहेब तोरणे यांनीच त्यांचं कमल हे नाव बदलून रत्नमाला असं केलं। या चित्रपटातील भूमिकेमुळं लक्षात आलेले दिसण्यातले आणि अभिनयातले देखणेपण त्यांना अनेकानेक चित्रपटांमध्ये भूमिका मिळवून देत राहिले आणि त्याचबरोबर त्यांची अभिनय कारकिर्दीही घडवत राहिले। भगवा झेंडा या चित्रपटानंतर रत्नमाला यांना सरस्वती सिनेटोनच्या माझी लाडकी या चित्रपटात नायिकेची भूमिका मिळाली। या भूमिकेमुळं रत्नमाला यांना चित्रपटसृष्टीत स्थैर्य मिळालं, नाव मिळालं आणि त्या एक एक पायरी यशाच्या शिखरावर चढत राहिल्या। त्यानंतरचा रत्नमाला यांचा महत्वाचा चित्रपट म्हणजे प्रभात फिल्मचा 10 वाजता आला, तो 1942 मध्ये। यात त्यांनी साकारलेली आधुनिक सुशिक्षित तरुणीची भूमिकाही तत्कालीन पार्श्वभूमीचा विचार करता खूपच गाजली। मराठी चित्रपटसृष्टीत आपलं बस्तान बसवल्यानंतर रत्नमाला यांनी आपला मोहरा हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळवला आणि त्यांनी हिंदीतही एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले। प्रकाश पिक्चर्सचा विजय भट यांनी त्यांना संधी दिलेला चित्रपट होता तो स्टेशन मास्टर या नावाचा। प्रेम आदींबरोबर रत्नमाला यांनी केलेली अभिनयाची जुगलबंदी पाहून प्रेक्षक इतके मोहून गेले की हा चित्रपट रौप्य महोत्सवी ठरला। या चित्रपटातील अभिनयानं त्यांच्यातील आत्मविश्वास वाढीला लागला आणि त्यांनी हिंदीतील आघाडीची नायिका होण्याचा बहुमान पटकावला। त्यानंतर त्यांनी नायिका म्हणून पोलीस, पनघट, कविता, विक्रमादित्य या हिंदी चित्रपटांमधूनही भूमिका केल्या। रसिक हो, हिंदी चित्रपटांमध्ये कार्यरत असतानाही त्यांनी मराठीत रुक्मिणी स्वयंवर, माझा राम, गोकुळचा राजा, राम राम पाहुण, सांगते ऐका, मानिनी, रंगपंचमी, वैजयंता, गरिबाघरची लेख, जावी माझा भला यालाच म्हणतात प्रेम, धन्य ते संताजी धनाजी, धर्मकन्या, कोर्टाची पायरी, काळी बायको, मुंबईचा जावई या चित्रपटांमधून महत्वपूर्ण अशा भूमिका केल्या। पण आजच्या पिढीला रत्नमाला या नावापेक्षा त्या परिचित आहेत त्या आये म्हणून, त्याही दादा कोंडके या अवलियाच्या आहे म्हणून। रत्नमाला यांनी वयपरत्वे चरित्र भूमिका करायला सुरुवात केल्यानंतर दादा कोंडके यांच्या विनोदी धाटणीच्या चित्रपटांची रेलचेल मराठी चित्रपटसृष्टीत सुरू झाली। आणि आई म्हणून पडद्यावर एकच नाव झळकू लागलं ते म्हणजे रत्नमाला। त्यांनी आई म्हणून साकारलेल्या चित्रपटांची नावं सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, हऱ्या नारायण जिंदाबाद, थापाड्या, पांडू हवालदार, प्रीत तुझी माझी, रामराम गंगाराम, बोट लावीन तिथं गुदगुल्या, लक्ष्मी, ह्योच नवरा पाहिजे, आली अंगावर, नवरे सगळे गाढव, ढगाला लागली कळ, मुका घ्या मुका। श्रोते हो, कणखर आवाज, मोठे डोळे, ग्रामीण वेश, ग्रामीण भाषा आणि त्यात दादा कोंडके सारख्या अवखळ मुलगा यांच्यातील आई मुलगा नाते संबंध बघताना प्रेक्षक खिळून राहत असे। हे वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये। किंबहुना सालस लाघवी आपल्या मुलांची काळजी घेताना त्यांच्याबद्दल अपशब्द न बोलता फक्त मुलावर प्रेम करणाऱ्या आईचं चित्र मराठी चित्रपटानं रंगवलं होतं। पण दादा कोंडकेंच्या चित्रपटांनी आईची ही प्रतिमा बदलून रागात प्रेम व्यक्त करू पाहणारी, आपल्या मुलाच्या भल्यासाठी त्याला अस्सल गावरण शिव्या घालणारी आई रत्नमाला यांच्या रुपानं चित्रपटसृष्टीला दिली।

आईच्या रुपातील रत्नमाला यांनी या आईच्या बदललेल्या भूमिकेला खऱ्या अर्थानं न्याय दिला. म्हणूनच त्यांनी साकारलेली ही आये चित्रपटसृष्टीत अजरामर झाली. किंबहुना रत्नमाला यांचं दादा कोंडकेंची आय हेच नाव चित्रपटसृष्टीत रूढ झालं आणि आज तागायत ते तसंच आहे. रत्नमाला यांनी नकलाकार आणि चरित्र अभिनेता म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या रवी पंडित यांच्याशी विवाह केला होता. श्रोतेहो, अभिनेत्री रत्नमाला यांचं 24 जानेवारी 1989 रोजी निधन झालं. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यांना विनम्र अभिवादन. त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली एक छानशी रचना आपण ऐकूयात. सांगते ऐका हा चित्रपट आहे. आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा स्वर, वसंत पवार यांचं संगीत आहे, गदी माडगुळकर यांचे शब्द आहेत.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेली जगदीश खेवडकर यांची रचना, ज्याला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं, चित्रपट संसार।

लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेवडूकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: सकाळचे 9 वाजले आहेत. आता जाहिरात प्रसारण आणि त्यानंतर पुन्हा एकदा मराठी गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मी रेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू लाहोटी साडी चाकी गल्ली सोलापूर.

मधुसूदन पांडुरंग भावे यांचं गीत आताच आपण ऐकलं, आशा भोसले यांच्या स्वरात, अनिल अरुण यांचं संगीत होतं. आता विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकूयात, सुधीर फडके यांचं स्वर आहे.

श्रोते हो, आज 22 जून आज मराठी चित्रपट अभिनेते विष्णुपंत जोग यांचा स्मृती दिन आहे. 18 सप्टेंबर 1905 रोजीचा त्यांचा जन्म. ची वी जोशी यांच्या गुंड्या भाऊची भूमिका गाजविणारे जुन्या जमान्यातील प्रसिद्ध नट विष्णुपंत जोग. ची वीच्या विनोद बागेतले दोन अफलातून नमुने म्हणजे चिमणराव गुंड्या भाऊ. सुप्रसिद्ध विनोदी लेखक ची वी जोशी यांनी चिमणराव जोशी आणि गुंड्या भाऊ दांडेकर या व्यक्तिरेखा आपल्या लेखणीद्वारे अमर केल्या, त्या रजतपटावर आणल्या माननीय विनायक यांनी. 1940 साली त्यांनी लग्न पाहावं करून आणि 1942 मध्ये सरकारी पाहुणे हा चित्रपट सादर केला. त्यामध्ये दामू अण्णा मालवणकर यांनी चिमणरावांची भूमिका केली होती, तर गुंड्या भाऊच्या भूमिकेत विष्णुपंत जोग चमकले होते. ची वी जोशी यांच्या व्यक्तिरेखांना रजतपटाद्वारे अमरत्व प्राप्त करून दिलं ते दामू अण्णा मालवणकर आणि विष्णुपंत जोग यांनीच. त्या दोघांनी सादर केलेल्या भूमिका गाजल्या. पुढील काळात दामू अण्णा म्हणजे चिमणराव आणि विष्णुपंत जोग म्हणजे गुंड्या भाऊ हे समीकरणच होऊन बसलं. विष्णुपंत जोग यांचा जन्म मध्य प्रदेशातील विलासपूर इथं झाला. त्यांचे वडील रेल्वेमध्ये नोकरी करत असे. नागपूर इथं त्यांची बदली झाल्यावर विष्णुपंत जोग यांचं मॅट्रिकपर्यंत शिक्षण नागपूर इथं झालं, पण महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून ते द्रव्यार्जनासाठी कामाच्या शोधाला लागले. जोग यांचे काका बाळाभाऊ हे नाटकात उत्तम स्त्री पात्र करीत असे, तसंच त्यांचे थोरले बंधू नाना जोग हे उत्तम सारंगी वादक होते. त्यांनी नाटकही लिहिली होती, त्यामुळे जोग यांच्या घरी गाण्यांच्या मैफिली होत असत. एकदा त्यांच्या घरी दीनानाथ मंगेशकर आले होते. विष्णुपंत जोग यांचा आवाज मर्दानी पल्लेदार आणि धारदार असल्यामुळं दीनानाथांनी त्यांना आपल्या बलवंत संगीत मंडळीत बोलावून घेतलं आणि रणदुमदुभी या नाटकात किरकोळ भूमिका दिली. ते त्यांचं रंगभूमीवरचं पहिलं पदार्पण होतं. वर्ष होतं अंदाजे 1928 ते 1929.

माननीय दीनानाथ यांच्या नाटक कंपनीत जोग यांना हवा तसा वाव मिळेना आणि त्यानंतर मतभेद देखील त्यांच्यात झाले होते, त्यामुळे त्यांनी ती कंपनी सोडली आणि हिराबाई बडोदेकर यांच्या नूतन संगीत मंडळीत गेले. १९३५ पर्यंत विष्णुपंत जोग नाटकातून छोट्या मोठ्या भूमिका करत आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं गाणं शिकले नसूनही नाट्यगीत म्हणत आणि त्यांना चांगला प्रतिसाद देखील मिळत असे. या काळात चित्रपटांचा जमाना चांगला स्थिरावत झाला होता. विष्णुपंतांचे मेहुणे नटवर्य नानासाहेब चित्रपटसृष्टीत शिरले होते. त्यांनीच विष्णुपंत जोग यांना आग्रहानं कोल्हापूर इथं बोलावून घेतलं आणि शालिनी सिनेटोनच्या उषा प्रतिभा सावकारी पाश या चित्रपटात छोट्या छोट्या भूमिका मिळवून दिल्या. बॉबराव पेंटर यांनी दिग्दर्शित केलेल्या शालिनी सिनेटोनमधील चित्रपटांमधील विष्णुपंतांच्या भूमिका माननीय विनायक यांच्या पाहण्यात आल्या आणि त्यांनी विष्णुपंत जोग यांना ब्रह्मचारी या चित्रपटात चकोरची भूमिका करण्यासाठी बोलावून घेतलं आणि जोग यांच्या जीवनात आणखीन एक नवा अध्याय सुरू झाला. ब्रह्मचारी या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात चांगलीच रुजली. त्यांचं गाणंही एकदमच उचलून धरलं गेलं होतं. त्यामुळेच विनायक यांनी जोग यांना ब्रँडीची बाटली, सुखाचा शोध आणि अर्धांगी या हिंदी आणि मराठी चित्रपटात विनोदी भूमिका मिळवून दिल्या. पण लग्न पाहावं करून या 1940 मध्ये प्रदर्शित झालेल्या जोग यांच्या गुंड्याभाऊ दांडेकर या भूमिकेनं त्यांना लोकप्रियतेच्या उंचकावर नेऊन बसवलं. श्रोतेहो, 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या घर गंगेच्या काठी या चित्रपटात छोटीशी भूमिका करून त्यांनी चित्रसन्यास घेतला. त्यांची कर्मभूमी कोल्हापूर हीच होती. चित्रसन्यास घेतल्यानंतर ते पुणे इथं निवृत्तीचं जीवन जगत होते. 1980 मध्ये अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे भव्य सत्कार करण्यात आला होता. ज्येष्ठ कलाकार या नात्यानं भारतीय चित्रपटांना 75 वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं होतं. मी गुंड्याभाऊ हे विष्णुपंत जोग यांचं आत्मचरित्र डॉ मंदा खांडगे यांनी शब्दांकित केलेलं आहे. श्रोते हो, त्यांचं विष्णुपंत जोग यांचं 22 जून 1993 रोजी निधन झालं. आज त्यांचा स्मृतिदिन आहे, त्यांना विनम्र अभिवादन आपण करूयात. आणि त्यांनीच अभिनय केलेल्या चिमणराव गुंड्याभाऊ या चित्रपटातलं गीत आपण या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात.

0: चिमणराव गुंड्याभाऊ या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांनी गायलेलं शंकर वैद्य यांचं गीत आताच आपण ऐकलं. जलसंगीत होतं दत्ता ढवसेकर यांचं. याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 9:16:45 झाली आहेत.
1: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
1: श्रीकृष्ण गुरुकुल.
3: संपर्क 72-76-73-53-52.
0: आता ऐकूयात कार्यक्रम खमंग रुचकर.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: वाह, काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
6: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
5: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
7: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
8: श्रोते हो नमस्कार. खमंग रुचकरच्या आजच्या भागात मी तेजश्री
9: आणि मी विद्या
8: आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. विद्या, मी आज वेगळ्या प्रकारचा डोसा करणार आहे.
9: डोसे म्हणजे भरपूर प्रकारचे आपण करू शकतो, म्हणजे तांदूळ आणि उडदाची डाळ ते तर माहितीच आहे सगळ्यांना, आणि मला वाटतं मुगाच्या डाळीचा पण डोसा माहितीच आहे सगळ्यांना.
8: बरोबर, आज मी असाच सांगणार आहे पण मुगाच्या डाळीचा.
9: बर,
8: पण तो ना एक वेगळा आहे, त्याच्यामध्ये पनीर आहे.
9: अच्छा,
8: मुगडाळ पनीर डोसा सांगणार आहे आज मी.
9: अरे वा, मुगडाळ पनीर डोसा. बर बर बर, काय लागणार आहे साहित्य त्यासाठी?
8: सांगते, आपल्याला लागणार आहे 1 कप मुगाची डाळ, 1/2 कप चण्याची डाळ,
9: हरभरा डाळ.
8: बर, त्यानंतर आपल्याला लागेल साधारणपणे 100 ग्रॅम पनीर, मिरपूड आणि तिखट मीठ चवीनुसार, आणि तुमच्या आवडीच्या सगळ्या भाज्या, म्हणजे त्यामध्ये गाजर, सिमला मिरची, कांदा, कोथिंबीर आणि दही, मिरची, जिरं आणि आलं, तुम्हाला आवडत असेल तर पुदिन्याची पानं.
9: अच्छा, बरं,
8: तर हे सगळं साहित्य लागणार आहे आपल्याला.
9: बघा, मी परत एकदा सांगते, साधारण 1 कप आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे आणि 1/2 कप हरभऱ्याची डाळ घ्यायची, आणि त्यानंतर 100 ग्रॅम पनीर लागेल, आणि आपल्या आवडीच्या भाज्या म्हणजे ढबू मिरची असेल किंवा गाजर असेल, कोथिंबीर थोडीशी, कांदा पण लागणार आहे, आणि मिरपूड एक लागणार आहे म्हणालीस ना तू, आणि चवीनुसार थोडंसं मीठ तर आहेच आहे, आणि तेल थोडंसं लागेल आपल्याला, दही लागेल आपल्याला थोडंसं, मिरच्या लागतील, आलं, जिरे लागतील थोडेसे, आणि आवडत असेल तर पुदिन्याची पानं.
8: अगदी बरोबर. आता आपण पटकन कृतीकडे वळूया.
9: तर
8: आता मुगडाळ आणि हरभरा डाळ जी आपण घेतली आहे ती साधारण स्वच्छ धुवून घ्यायची आणि गरम पाण्यामध्ये 1/2 तास भिजवत ठेवायची.
9: बरं,
8: म्हणजे ते छान फुगेल.
9: हो, भिजतील, आणि गरम पाण्यात घातल्यामुळे त्याला भिजायला जास्त
8: वेळ नाही लागणार. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 4-5 तास साध्या पाण्यामध्ये भिजवू शकता. तर आता दुसरीकडे हे भिजेपर्यंत आपण सगळ्या भाज्या छान बारीक चिरून घ्यायच्या, म्हणजे गाजर खिसून घ्यायचं, कांदा, सिमला मिर्च, कोथिंबीर, ही सगळी आपल्याला डोश्यावर आपल्याला स्टफिंग सारखं पसरवायचंय. तर हे सारण, थोडंसं आपण सारण म्हणू त्याला, ते करून घेऊया. मग आता सारण बघा, एका बाउलमध्ये पनीर खिसून घ्यायचं, त्यावर गाजर खिसलेलं टाकायचं, त्यामध्ये घालायचा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, सिमला मिरची. सिमला मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही नका घालू.
9: हो, कारण दोशाबरोबर ती मला वाटतं जास्त शिजली नाही जाणार, थोडीशी कच्ची राहील.
8: हा, पण काही लोकांना ती दाताखाली आलेली आवडते. तर हे झालं आपलं सारण तयार. त्यामध्ये घालायचं चवीनुसार मी आता हे

0: वेळ होईपर्यंत साधारण एक अर्धा पाऊण तासामध्ये आपली डाळ आता इकडे भिजून तयार असेल. तर आता ही मिक्सरला वाटायची आहे, पण त्यामध्ये घालायचे आपल्याला दही.
1: बर,
0: 2 चमचे दही, 1 चमचा जिरं, त्यानंतर 2 मिरच्या, हिरव्या मिरच्या, किंवा तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हा, पुदिन्याची पानं हवी असतील तर, आणि आलं, हे सगळं एकत्र डाळीबरोबर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आणि नंतर हे सगळं बॅटर एकत्र करायचं, त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि मिरपूड.
1: बर,
0: आणि छान मिक्स करून एक अर्धा तास मुरायसाठी ठेवून द्यायचं. आता तवा गरम करायचा, थोडस तेल, आपण डोशाला नेहमी जे करतो तेच सगळं, आणि हे बॅटर छान पसरून घ्यायचं आणि त्यावर आता आपण जे सारण केलंय ना पनीर आणि भाज्या घालून, ते पसरून घ्यायचं आणि थोडस ना त्याला दाब द्यायचा बरं का त्याच्यावर. म्हणजे ही एक आता आजच्या रेसिपी मधली टीप म्हणूया की त्या सगळ्या स्टफिंगला थोडासा दाब देऊन आतमध्ये बसवायचं, म्हणजे ते विखुरणार नाही इकडे तिकडे.
1: बरोबर, म्हणजे ज्यावेळेस आपण डोसा झाल्याच्या नंतर आपण तो पलटून टाकतो ना, त्यामुळे ते सांडणार नाही ते आपण जे वरून सारण जे वरती हे केलेलं
0: घातलंय ते. बरोबर, आणि असं छान दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून घ्यायचं आणि टेस्ट करायची.
1: मला वाटतं हे नारळाच्या चटणी बरोबर पण छान लागेल.
0: तर श्रोते हो, आज असाच एक प्रोटीन रिच डोसा आपण बघितला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. पण आजच्या कार्यक्रमामध्ये मात्र आता आम्ही इथंच थांबतोय, पण पुन्हा भेटणारच आहोत अशाच नवनवीन रेसिपींसह उद्याच्या खमंग रुचकरच्या भागात. तोपर्यंत मी तेजश्री
1: आणि मी विद्या आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: वाह, काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
4: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
3: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 9:22:50 झाली आहेत. आता ऐकूयात सोलापूरची नाट्यगाथा. संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी यांचं, निर्मिती सहाय्य विनायक दुदगी यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

0: रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. सोलापूरची नाट्यगाथा.
1: श्रोते हो नमस्कार. अभिनेत्री फैयाज यांनी तुझे आहे तुझोपाशी या पु ल देशपांडे यांच्या नाटकातील भूमिकेविषयीची आठवण सांगितली, पण त्यानंतरच्या काळामध्ये सोलापुरातील अनेक संस्था महाविद्यालय हौशी कलावंतांनी या नाटकाचे प्रयोग केले. त्यामध्ये अभिनेते शशिकांत लावणीसांपासून अनेकांची नावं सांगता येतील. मात्र त्याआधी हे नाटक नेमकं कसं होतं याविषयीची माहिती घेणं गरजेचं आहे, कारण त्याचं पहिलं वाचन पु ल देशपांडे यांनी सोलापुरामध्ये केलेलं होतं. नाट्यलेखनामध्ये पुलंना यशाची पहिली चव चाखायला मिळाली ती तुझे आहे तुझं

काशी या नाटकापासून। या नाटकानं पुढच्या काळामध्ये अनेक विक्रम केले। कलावंतांच्या तीन तीन पिढ्यांनी हे नाटक सादर केलेलं आहे। त्यातील संवाद एखाद्या सुभाषितासारखे म्हटले जातात। आनंदी जीवन जगण्यासाठी त्यातील काकाजींचं तत्वज्ञान आज देखील वेगवेगळे वक्ते आपल्या व्याख्यानातून सांगत असतात। पुलंच्या स्वभावविशेषाचं दर्शन दाखवणारी त्यातली काकाजीची भूमिका अतिशय सुंदर आहे। जीवन सुंदर आहे ते आनंदात जगलं पाहिजे ही भूमिका घेऊन वावरणारे काकाजी सुखाच्या शिखरावरती आहेत। आयुष्यातील सुखदुःखाच्या क्षणाचा उपभोग घेतल्याशिवाय ते कळत नसतं। आध्यात्मिक ग्रंथांच्या नुसत्या पारायणानं आत्मिक आनंद गवसत नसतो। आयुष्यभर सकाळी साध्या वरणाबरोबर फोडणीचा भात आणि रात्री फोडणीच्या वरणाबरोबर साधा भात खाऊन कवडी कवडी जोडायची आणि शेवटी श्रमसाफल्य किंवा असंच काहीतरी नाव देऊन डेक्कन जिमखान्यावरती बंगला नावाची भाड्याची चाळ बांधायची, झाली आयुष्याची ती कर्तव्यता। हे काकाजींचे उद्गार चाकोरीबद्ध जगणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारे आहेत। या नाटकाची जन्मकथा देखील मोठी रंजक आहे। मालेगावला एका प्रकल्पावर काम करण्यासाठी पु ल देशपांडे आणि सुनीताबाई गेलेले होते। तिथं त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करता आलं नाही, पण तथाकथित गांधीवादी नेत्यांनी स्वतःच्या सवयी, त्याग आणि भोगाचे जे नमुने दाखवले ते त्यांच्या मनावरती ठसून गेलेले होते। पुलंनी तुझं आहे तुझं पाशीचे अडीच अंक लिहून ठेवलेले होते। ते पूर्ण झालं नसल्यामुळे त्यांनी अनेक दिवस तसंच ठेवून दिलं। 3 जुलै 1956 रोजी सुनीताबाईंचा 31वा वाढदिवस होता। पुलंनी त्यांना वाढदिवसाची कोणती भेट देऊ असं विचारलं तेव्हा हे नाटक पूर्ण करून दे असं त्या म्हणाल्या आणि पुलंनी ते नाटक पूर्ण केलं। या नाटकानं लोकप्रियतेचे मानदंड निर्माण केले। विभा शिरवाडकर यांनी तुझे आहे तुझं पाशीपासून मराठी रंगभूमीच्या अव्यावसायिक युगाची समाप्ती आणि व्यावसायिक युगाचा आरंभ झाला असे उद्गार काढले होते। पुलंनी या नाटकाबद्दल एका मुलाखतीत सांगितलेलं होतं, आता इतकी वर्ष झाली त्या गोष्टीला की मला तो तपशील देखील आठवत सुद्धा नाही, पण एक विचार माझ्या डोक्यामध्ये अनेक वर्ष होता। ज्याप्रमाणे त्यागानं किंवा ध्येयवादानं जगणं हे मूल्य मानलं जातं त्याप्रमाणे सौंदर्य हे एक मूल्य आहे, पण आपल्याकडे मात्र अनेक वेळा सौंदर्याचा संबंध चैनीशी जोडला जातो। आनंददायक गोष्टी उगाच त्याज्य वगैरे मानल्या जातात आणि आनंद त्याज्य मानणारे लोक म्हणजे सगळे सात्विक, ध्येयवादी अशी एक चुकीची समजूत पुष्कळ वेळा झालेली आहे। एक त्यागी जीवन आणि एक आनंद देणारं भोगणारं जीवन म्हणजे गांधीजींसारखा त्यागी महात्मा आणि दुसरा टागोरांसारखा सौंदर्याला जीवनमूल्य मानणारा तरी देखील विरागी, अशा दोन वृत्तींचं द्वंद्व नाटकातून परिणामकारकपणे उभं करता येईल असं मला वाटलं। काही लोकांना अशा तऱ्हेचं द्वंद्व आता कदाचित ढोबळ वाटेल तर ते मी मान्य करेन, पण ज्या काळामध्ये ज्या वयामध्ये मी ते नाटक लिहिलं तेव्हा अशा दोन तऱ्हेची दोन वृत्तींमधली द्वंद्व दाखवली जायची, त्या काळाचा किंवा संस्काराचा हा परिणाम असेल। त्यामुळे आजच्या हिशोबामध्ये तुझे आहे तुझं पाशी हे नवीन नाटक आहे असं मी म्हणत नाही। त्यातील श्यामची भूमिका ही लेखकाची भूमिका आहे। नाटकाचा गाभा विनोदी ठेवल्यानं कोणावर दुष्टपणानं आरोप ठेवले गेले नाहीत। त्यातल्या आचार्यांची मला चेष्टा करायची नव्हती, त्यांना शेवटी सहानुभूती दिली ती सुद्धा जाणीवपूर्वकच। श्रोते हो, आचार्य पोफळे गुरुजी येणार म्हणून देवासकरांच्या बंगल्यामध्ये धावपळ सुरू झालेली आहे। त्यांना हातसडीचे तांदूळ, गाईचं तूप, काळ्या मनुका, अस्सल मध हातांनी पिसलेला आटा लागतो। तो आणण्यासाठी वासू अण्णा आणि श्यामचा खटाटोप सुरू आहे। शिवाय आचार्यांना आणायला रेल्वे स्टेशनवर जाण्याची सूचना देऊन उषा म्हणजे श्यामची मोठी बहीण बाहेर कामाला गेलेली आहे। श्याम आणि काकाजी बुद्धिबळ खेळतायत। त्या नादामध्ये श्याम हे सगळं विसरून गेलाय। आचार्य येण्याची वेळ टळून गेलीय आणि मग एकच धावपळ सुरू झालीय अशी या नाटकाची सुरुवात आहे। आचार्यांबरोबर अनाथ गीता देखील देवासकरांच्या वाड्यावरती राहायला येते। आचार्यांचा भाचा डॉक्टर सतीश त्यानिमित्तानं आलेला आहे। गीता आणि श्याम, सतीश आणि उषा यांच्यातील प्रेमभावना फुलायला लागतात। एकीकडे आचार्यांचे त्यागाचे संस्कार, दुसरीकडे जीवन सुंदर आहे आनंद घ्या ही काकाजींची भूमिका, अशा दुहेरी संघर्षाला प्रारंभ होतो।
आचार्यांचे विचार ऐकून आनंदी वृत्तीने जगणारा श्याम देखील त्यांच्या प्रभावाखाली येतो आणि लहानपणापासून आचार्य

0: त्यांच्या संस्काराखाली असलेली गीता देवास्करांच्या वाड्यातील मुक्त आनंदी वातावरण पाहून मोकळी झालेली असते. शेवटी गीता, उषा, सतीश, काकाजी, श्याम असे सगळेच आचार्यांना त्यांचे विचार कसे चुकीचे आहेत हे पटवून सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपला मार्ग चुकीचा असला तरी आपण एकला चलो रे अशी वाटचाल करणार असल्याचं सांगून ते निघून जातात. फक्त दिवाणखाना एवढ्या एकाच स्थळावर घडणारं हे नाटक दोन विचारसरणींच्या संघर्षाचं द्योतक आहे. पुलंच्या लेखणीची कमाल अशी की या नाटकानं प्रचंड यश मिळवलं. रसिकांना ते खूप आवडलं. यातील प्रत्येक पात्राला पुलंनी त्याचा म्हणून एक स्वभाव दिलेला आहे. एक व्यक्ती दुसऱ्यासारखी वागत नाही. अगदी आचार्यांच्या प्रभावाखाली असलेली गीता देखील स्वतःचं व्यक्तिमत्व शोधायला लागते. डॉक्टर सतीश उषाच्या मनातील प्रेमाला उजळवू लागतो. रंगमंचावर हे इतक्या विलोभनीय रीतीनं सादर होत जातं की प्रेक्षक त्यामध्ये रंगून जातात. उत्तम व्यक्तिरेखा, चटपटीत संवादांनी नाटकाची कुमारी वाढवलेली आहे. काकाजींच्या पात्राला इंदौरी भाषेचा लहेजा हे खास पुलंचं वळण म्हणावं लागेल. इंदूरच्या दोन तीन मुक्कामामध्ये आणि रेल्वे स्टेशनवर गाडीची वाट पाहताना केलेल्या निरीक्षणामधून पुलंनी ही भाषा आत्मसात केली आणि आपल्या त्या पात्राच्या गळ्यावर चढवली. या नाटकातून पुलंनी प्रेक्षकांचा अनुनय केलेला आहे. आचार्यांचं मनपरिवर्तन ज्या गतीनं होतं ते न पटणारं आहे अशा त्रुटी समीक्षकांनी काढल्या. पण सर्वसामान्य प्रेक्षकांना त्यामध्ये काहीही खटकलं नाही. पुलंनी एका ठिकाणी म्हटलंय, पहिला प्रयोग हाऊसफुल तर होताच, पण सतत 150 प्रयोग एकही खुर्ची खाली नव्हती. 25व्या प्रयोगाबद्दल सत्कारासाठी काही मंडळी आली तेव्हा त्यांना सहज गमतीने मी म्हणालो, माझ्या 60व्या वर्षी जर हे नाटक चालू असेल तर मी स्वतः सत्कार करून घेईन. आणि विशेष म्हणजे मला 60वं लागलं त्या दिवशी या नाटकाचे 5 वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग होते. अजूनही खूप चाललंय. मला सुद्धा आश्चर्य वाटतं. कुणीतरी म्हणाले की हा फ्ल्यूक आहे, पण माझ्या आयुष्यामध्ये असे फ्ल्यूक्स वारंवार आले. पुलंचं हे नाटक त्या सगळ्याला तोंड देऊन रसिक मनांवर कायम अधिराज्य गाजवत आलेलं आहे. सोलापूरच्या 5 पेक्षा जास्त नाट्य संस्थांनी आणि कलावंतांनी या नाटकाचे प्रयोग केलेले आहेत. पण या नाटकाचे प्रयोग ज्या नाट्यगृहांमध्ये केले ती नाट्यगृहं कशी होती हे देखील पाहणं रंजक ठरेल. त्याविषयीची माहिती आपण पुढच्या भागात घेऊयात.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि घिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
3: सोलापूरची नाट्यगाथा आताच आपण ऐकली. संशोधन, लेखन आणि अभिवाचन होतं रजनीश जोशी यांचं. निर्मिती सहाय्य होतं विनायक धुदगी यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 9:35 होत आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

चित्रबेला या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात राहत फतेह अली खान यांनी गायलेलं सईद कादरी यांचं गीत. ज्याला संगीत आहे फैजल रफी यांचं. चित्रपट कलयुग.

0: सिंगीज किंग चित्रपटासाठी राहत फतेह अली खान, श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं मयूर पुरी यांचं गीत आताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं प्रीतम यांचं.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा यूपीआय ने.
2: अरे वा यार, यूपीआय ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
6: ऐका साहित्य संपदा.
7: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
5: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास.
6: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम. ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा,
5: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव.

0: किस्मत कनेक्शन चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आपण ऐकूया. श्रोते हो, प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलिया आणि वर्षा ऋतूतील मोरांचं मनमुराद नाचणं. असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 मध्ये सोलापुरात कोणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? या अशा एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा, दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता जाहिरात प्रसारणानंतर बस एक पल या चित्रपटासाठी आतिफ असलम यांनी गायलेलं गीत आपण ऐकूया.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

मिथुन यांच्या संगीत नियोजनात आतिफ असलम यांनी गायलेलं सईद कादरी यांचं गीत आता आपण ऐकलं. चित्रपट होता बस एक पल. आता कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात ऑसम मौसम या चित्रपटासाठी शान आणि पलक मुच्छल यांनी गायलेलं योगेश भारद्वाज यांचं गीत. संगीत कोमल अटारिया यांचं आहे.

शान आणि पलक मुच्छल यांनी गायलेलं, योगेश्वर भारद्वाज यांचं गीत आताच आपण ऐकलं. ऑसम मौसम चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलं होतं कोमल अटारिया यांनी. याबरोबरच आजचा चित्रबेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय.

चित्रबेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 10:31 होत आहेत. आता ऐकूयात प्रायोजित कार्यक्रम CIET NCERT यांचा.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट.

0: मेन्स किड्स लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंद खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
1: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट पुणे सोलापूर हायवे मोडनेम. संपर्क 87 4003 4008.
2: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
3: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
2: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
3: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर डी पी नकाते यांचं
2: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक जुन्या फौजदार जावडी जवळ सोलापूर.
4: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला आणि संगीतबद्ध केलेला संत विजयदास महाराजांचा अभंग.

0: इंस्टा की स्टोरी, फेसबुक ची लाइक्स, लाहोरी ची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोरी साडी.
1: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोरी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
2: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
3: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
2: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
4: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
5: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
4: अरुण नरखेडकर अंदर.
2: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
6: जुनाट, सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार. डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाइज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर. मोबाईल 88 88 36 00 88.

श्रोते हो, आज भारताचे माजी क्रिकेटपटू सदू शिंदे यांचा स्मृती दिन आहे. 18 ऑगस्ट 1923 मध्ये मुंबई या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. सदाशिव गणपतराव शिंदे उर्फ सदू शिंदे हे भारताकडून 7 कसोटी सामने खेळले. आपल्या कारकिर्दीत ते 79 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. शिंदे प्रथम चर्चेत आले ते म्हणजे 1943 ते 1944 दरम्यान. त्यांनी महाराष्ट्राकडून खेळत असताना मुंबई विरुद्ध 186 धावा देत 5 बळी घेतले होते. परंतु शिंदे यांची ही कामगिरी मुंबईतील विजय मर्चंटच्या तिहेरी शतकामुळे फारशी चर्चिली गेली नाही. सदू शिंदे यांचे वडील बांधकाम ठेकेदार होते. मुंबईत जन्म झाला असूनही ते पहिला रणजी सामना महाराष्ट्राकडून खेळले होते. क्रिकेट खेळत असतानाच ते बॉम्बे सचिवालयात क्लार्कची नोकरी करत होते.

होते. त्यानंतर 1946 इंग्लंड दौऱ्यासाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली. या दौऱ्यात त्यांनी एकूण 39 बळी घेतले होते. श्रोते हो, 1951-52 दरम्यान दिल्ली इथं झालेल्या कसोटी सामन्यात शिंदे यांनी सर्वोत्तम कामगिरी केली होती. इंग्लंड विरुद्धच्या या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी जेवणानंतर गोलंदाजीला आलेल्या शिंदे यांनी डॉन केनॉनला त्रिफळाचित करून आपलं खातं उघडलं होतं. त्यानंतर त्यांनी जॅक रॉबर्टसन आणि डोनाल्ड कॅर यांना बाद केलं. शिंदे यांनी पहिल्या 8 षटकात केवळ 16 धावा देऊन 3 गडी बाद केले होते. नंतर इंग्लंडचा डाव 203 धावावर संपुष्टात आला. त्यामध्ये शिंदे यांनी 6 गडी बाद केले होते. पहिल्या डावात भारतानं आघाडी घेतली आणि सामना सहज आपल्या बाजूने करून घेतला खरा, पण इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारतीय संघानं अत्यंत खराब क्षेत्र रक्षण केलं. असं म्हटलं जातं की त्या दिवशी केवळ शिंदेंच्या गोलंदाजींवर भारतानं 7 गडी बाद करण्याची संधी गमावली होती. श्रोते हो, आपल्या कारकिर्दीतील 7 कसोटी सामन्यांमध्ये शिंदेनी एकूण 12 बळी घेतले. यात त्यांनी 85 धावाही केल्या. यावेळी त्यांची सर्वोच्च धावसंख्या ही 14 धावा होती, तर सरासरी 14.16 इतकी होती. अशा प्रकारे ते भारताचे आणि जगातील पहिले असे क्रिकेटपटू होते ज्यांची सर्वोच्च धावसंख्या ही सरासरीपेक्षा कमी होती. घरगुती क्रिकेटमध्ये शिंदे महाराष्ट्र, मुंबई आणि बडोदाकडून खेळले. प्रथम श्रेणी सामन्यात त्यांनी 230 गडी बाद केले आहेत. माननीय शरद पवार हे त्यांचे जावई होत. शरद पवार त्यांच्या लग्नापूर्वीच 12 वर्षाआधी सदू शिंदे यांचं निधन झालं होतं. पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या धर्तीवर पुणे महापालिकेतर्फे दिवंगत क्रिकेटपटू सदू शिंदे यांच्या नावानं 2018 तळजाई टेकडीवर क्रिकेटचं मैदान उभारण्यात आलं. श्रोते हो, सदू शिंदे यांचं 22 जून 1955 रोजी निधन झालं. आज त्यांचा स्मृतिदिन आहे, त्यांना विनम्र अभिवादन. सारेच सज्जन चित्रपटासाठी विनय मांडके, समीर दाते आणि प्रशांत दामले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आता आपण ऐकूयात. जलसंगीत आहे नंदू होनप यांचं. अरे हो, हो, हो, अरे, अरे.

0: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल।
1: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली। संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
0: श्री कृष्ण गुरुकुल।
2: संपर्क 72 76 73 53 52।
3: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं। लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात।
1: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही। आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा।
3: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर। फोन 73 85 81 85 55।
4: व्ही जी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी BSc बायोटेक्नॉलॉजी आणि BSc उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी MSc बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी BCom IT साठी प्रवेश सुरू। प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे, नॅक ए ग्रेड मूल्यांक प्राप्त, सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय व्ही जी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, विजापूर रोड, सोलापूर।
1: शाळेची फी भरायची आहे, घरातील मंगल कार्यासाठी पैशांची गरज आहे, कोणत्याही घरगुती गरजेसाठी तातडीने आर्थिक मदत हवी आहे,
5: काळजी करू नका। आर्यनंदी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास ऑफर, फक्त 8% व्याज दरात सोने तारण कर्ज। आपलं सोनं सुरक्षित ठेवा आणि आपल्या गरजांसाठी त्वरित पैसे मिळवा।
1: आर्यनंदी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर्यनंदी भवन, मंदार कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर।
5: फोन 77 740 87 000। विना कटकट सोने तारण झटपट।
6: आता एक लोकगीत आपण ऐकूयात, विजय सरतापे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात।

पोरगी तुमची रूपा न देखनी, पोरगी तुमची रूपा न देखनी, हिऱ्याची हिरकणी जणू चंद्राची चांदणी, वाटत असल शोभावी राजाची राणी, वाटत असल शोभावी राजाची।

तुम्ही करू नका बर पोरीची चिंता, तुम्ही करू नका बर तुमच्या पोरीला मी लय सुखात ठेवणार। फक्त एकाच गोष्टीचा माझ्या जीवाला घोर, फक्त एकाच गोष्टीचा माझ्या जीवाला घोर, काय करता मामा माझ पावसाळ्यात गळत।

एवढी माणुसकी आम्ही सोडलेली नाही, एवढी माणुसकी आम्ही सोडलेली नाही। तुमचा हुंडा मामा आमच्या जन्माला जाणार नाही। पोरा पोरींचा इथं बाजार नाही, पोरा पोरींचा इथं

0: आपला नेहमीच हायलाइट हॅशटॅग लाहोरी साडी.
1: आकर्षक साड्यात ही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोरी साडी चाती गल्ली सोलापूर.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
5: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या.
6: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
7: 11वी साठी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू.
6: तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
5: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय.
6: जेईई, नीट, सीईटी यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन.
7: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव.
5: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
7: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर. मोबाईल 99 23 63 37 43.

बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटासाठी वैशाली सामंत आणि त्यागराज खाडिलकर यांनी गायलेली मच्छिंद्र मोरे यांची लावणी आताच आपण ऐकली. संगीत होतं देवदत्त साबळे यांचं. याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 11:31 आणि 50 सेकंद होत आहेत. आता

0: हिंदी गाण्यांचा आस्वाद आपण घेऊयात. तत्पूर्वी काही जाहिराती.
1: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
1: मोबाईल 84 08 803 719 आणि 02172622.
3: इन्स्टा दी स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
6: पण तू कसा ओळखलास?
5: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
7: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
8: शाळेची फी भरायची आहे, घरातील मंगल कार्यासाठी पैशांची गरज आहे, कोणत्याही घरगुती गरजेसाठी तातडीने आर्थिक मदत हवी आहे.
9: काळजी करू नका, आर्यनंदी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास ऑफर, फक्त 8% व्याज दरात सोने तारण कर्ज. आपलं सोनं सुरक्षित ठेवा आणि आपल्या गरजांसाठी त्वरित पैसे मिळवा.
8: आर्यनंदी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर्यनंदी भवन, मंदार कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर.
9: फोन 77 740 87 000. विना कटकट सोने तारण झटपट.
0: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात परवाना चित्रपटासाठी समीर यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलंय संजीव दर्शन यांनी. उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा स्वर आहे.

0: त्वचारोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
1: मोबाईल 77192922555.
2: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
3: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156. डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल सोलापूर इथं रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत PCOD आणि लठ्ठपणा याविषयी जनजागृती शिबिराचं आयोजन केलंय.
4: यामध्ये मोफत तपासणी आणि मार्गदर्शन केले जाईल. पत्ता: डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धजीन हाउसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागे, ST स्टँड समोर, सोलापूर.
3: मोबाईल 75 58 300 637.
5: आपलं घर अधिक सुरक्षित करण्यासाठी CCTV हवाच. नामवंत कंपन्यांचे विविध प्रकारचे HD, IP आणि सोलर कॅमेरे अत्यंत वाजवी दरात मिळतात गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये.
3: बायोमेट्रिक हजेरी मशीन, इलेक्ट्रॉनिक डोर आणि शटर अलार्म सिस्टीम ही मिळेल.
5: शेतामध्ये बसवण्यासाठी आणि निगराणी करण्यासाठी सोलर बेस्ड कॅमेरे ही मिळतील.
3: आजच संपर्क साधा गुरुमाऊली इलेक्ट्रॉनिक्स, जोड बसवण्णा चौकातील श्रीराम मंदिराजवळ, सोलापूर.
5: मोबाईल 9326166068.
6: अहो काका, मिठाई काय वाटतंय?
7: अगं, इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
6: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझेशन, 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन, डी मार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
7: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
6: मोबाईल 73 5000 25 47 आणि 84 11 966 700.
8: श्रोतेहो, आज रात्री 8:15 ऐकायला विसरू नका आमच्या श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित प्रश्नोत्तरांचा आणि अभिप्रायाचा कार्यक्रम प्रतिबिंब. आमच्या कार्यक्रमाविषयीचा तुमचा जो काही अभिप्राय आहे तो अभिप्राय आम्हाला नक्कीच पाठवून द्या आमच्या नेहमीच्याच 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती. तेव्हा वेळ लक्षात घ्या, आज रात्री 8:15. सोनू निगम यांनी गायलेलं फैज अनवर यांचं पॉप गीत.

0: वा काय छान सजली हो नवरी मुलगी.
1: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील.
0: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
1: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
2: अहो गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते.
3: सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स सराफ कट्टा वारद बोर्ड वारद कॉम्प्लेक्स सोलापूर. फोन 274-30-72.

0: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
1: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
2: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
3: मनोदय न्युरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
2: मोबाईल 7083069496.
3: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जेके असोसिएट्स.
4: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुक टॉप्स.
3: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
4: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
3: आजच भेट द्या नुरवी अँड जेके असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99221117625.
4: नुरवी अँड जेके असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.

0: दिल है बेताब चित्रपटासाठी उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं.
1: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
1: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ पारस इस्टेट समोर, सोलापूर. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
4: अर्गन पा, परवा परवा पासून तुला वाकही येत नव्हतं आणि आता तर तर पाय लागलंस की.
5: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा.
1: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर. मोबाईल 93-72-14-44-34.
3: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात.
1: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही. आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा.
3: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर. फोन 73-85-81-85-55.
0: श्रोते हो, आज रात्री 10 वाजता ऐकायला विसरू नका आपणा सर्वांच्याच आवडीचा कार्यक्रम सुनो तराने क्विज के बहाने. या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाठवून द्यायचे 94-22-65-17-41 या आमच्या नेहमीच्या मोबाईल क्रमांकावरती. वेळ लक्षात घ्या, रात्री ठीक 10 वाजता. आता हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं राणी मलिक यांचं पॉप गीत.

ललित सेन यांच्या संगीत नियोजनात राणी मलिक यांचं पॉपगीत आताच आपण ऐकलं, अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. याबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. थोड्याच वेळात सुरुवातीला वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

मचेंद्रो श्रोतेहो गुणसागर गंभीर पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेच्या निमित्ताने त्यांच्या शिष्या वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. आज ऐकूया या मुलाखतीचा भाग पहिला.

0: श्रोतेहो नमस्कार. गुणसागर गंभीर सुरताल लयतान गान के किमया गार सुजान अशा शब्दात ज्यांचं वर्णन करता येईल असे पंडित निळकंठबुवा अभ्यंकर. आपल्या शिष्यांना सुरतालाचं भान आणि ज्ञान ज्यांनी अगदी भरभरून दिलं असे निळकंठबुवा अभ्यंकर. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे आज आपल्याकडे आलेल्या आहेत. वर्षा ते नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीचं आणि तुमचं अगदी जुनं नातं आहे.
1: खूपच जुनं नातं.
0: इथे येणं तुमच्यासाठी सुद्धा आनंदाचा भाग आहे ना?
1: अतिशय आनंदाचा भाग आहे आणि या कारणासाठी.
0: होय बरोबर. वर्षा भावे हे नाव सर्वपरिचित असं आहे. कलांगण या संस्थेच्या वतीने गेली 28 वर्ष लहान मुलांना कला संस्कार देणारी अशी संस्था, तिच्या संस्थापिका वर्षा भावे. निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे 1984 ते 2000 सालापर्यंत त्यांनी शास्त्रीय संगीताची तालीम घेतली आणि गुरूंकडनं आपल्याला जे काही मिळालं तेच आपल्या शिष्यांना वर्षातही सातत्याने देत आहेत. हजारो लहान मुलांना संगीत शिक्षण, संगीताचा कान देणं आणि भान देणं हे दोन्हीही वर्षातही सातत्याने करतायत. आणि आज वर्षातींचं येण्याचं प्रयोजन म्हणजे पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांचं जन्मशताब्दी वर्ष हे आता समाप्त होतंय. यानिमित्ताने बुवांच्या आठवणींना उजाळा आपण देणार आहोत. अनंत अंत नको पाहू जाशी कुठे नवनीत चोरा, थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळीचा चोर, नाम घेता मुखी राघवाचे, अशी कितीतरी गाणी बुवांनी संगीतबद्ध केलेली आहेत. तर आज त्यांच्याच काही आठवणी वर्षातही तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडणार आहे. तुम्हाला बुवांचा सहवास हा दीर्घकाळ लाभला नाही का?
1: हो, खूपच दीर्घकाळ लाभला. माझं लग्न झालं त्याच्या आधी मी पंडित काणेबुवांच्याकडे शिकत होते इचलकरंजीला. आणि माझी आजी इंदिराबाई खाडीलकर हिच्याकडे मी लहानपणापासून गाण्याचं शिक्षण घेतलं. पण जेव्हा काणेबुवांच्याकडे मी शिकत होते आणि आता पुढे कुणाकडे मी शिकायचं असा प्रश्न निर्माण झाला, मी मुंबईला येणार होते सांगली सोडून, तर तेव्हा त्यांनी मला गुरुवर्य अभ्यंकर बुवांचं नाव सांगितलं आणि त्यांनी मला ते आवर्जून यासाठी सांगितलं. ते मला म्हणले शास्त्रीय संगीत ते उत्तम तुला शिकवतीलच, प्रश्नच नाही. प्रोफेसर बी आर देवधरांचे ते शिष्य आहेत. त्याच्यानंतर पंडित जगन्नाथबुवा पुरोहितांच्या गायकीचा त्यांच्यावर खूप चांगला प्रभाव आहे. आणि त्या व्यतिरिक्त जी गोष्ट तुला फार आवडते म्हणजे तुला भावसंगीताचं आवड आहे किंवा त्यातलं गम्य आहे, तुला ते जमतं चांगलं, तर अशा सगळ्या गोष्टी नाट्यसंगीत हे खूप चांगलं शिकवतात. कारण ते 22 वर्ष सी रामचंद्रांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून होते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. आणि सगळ्यात त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे 1982 साली मी मराठी रंगभूमी म्हणजे शिलेदारांची कंपनी पुण्यात त्यांच्या शारदा नाटकामध्ये शारदेची भूमिका केली.
0: अरे वा.
1: आणि ही जी भूमिका होती त्या भूमिकेसाठी जी जुनी पदं आहेत त्याच्यातच काही पदांना अभ्यंकर बुवांच्या चाली होत्या.
0: अच्छा.
1: आणि त्या चाली इतक्या इंटरेस्टिंग होत्या, इतक्या छान होत्या, म्हणजे प्रभावित करणाऱ्या होत्या. ते पण कारण आहे की मला असं वाटलं की असं संगीतकार असलेले गुरु आपल्याला लाभले तर आपल्याला खूपच अजूनही आपल्याला काहीतरी वेगळं मिळेल. मला माहिती नाही तेव्हा मला संगीतकार म्हणून कितीस काही कळत होतं किंवा माझा त्याबाबतीत काही विचार होता का ते मला आता काही आठवत नाही. परंतु मी बुवांच्यामुळे संगीतकार झाले हे निश्चित पुढे जाऊन.
0: आणि लहान मुलांची तर अनेक असंख्य गाणी तुम्ही स्वतः सुद्धा केलेली आहेत.
1: होय.
0: हा बुवांचाच आशीर्वाद तुम्ही मानत?
1: प्रश्नच नाही, प्रश्नच नाही.
0: आणि एका गुरुंनी तुम्हाला दुसऱ्या गुरुकडे जाण्याची ही वाट दाखवली.
1: ते दोघं घनिष्ठ मित्र होते. अतिशय जवळीक होती त्यांच्यामध्ये. दोघांना एकमेकांच्या गाण्याबद्दल प्रचंड आदर होता. आणि काणेबुवा सुद्धा म्हणजे गवयांचे गवई असं आपण म्हणू अशा पद्धतीचे अत्यंत उच्च दर्जाचे ऋषितुल्य गुरु होते तेही आमचे. त्यांच्याकडे मला 4 वर्ष शिकायला मिळालं म्हणजे साधारण 12वीपासून मी ग्रॅज्युएट होईपर्यंत वगैरे त्यांच्याकडे शिकू शकले. सांगलीला मी त्याच्या आधी चिंतूबुवा म्हैसकरांच्याकडे गाणं शिकले. त्याच्यानंतर इचलकरंजीला प्रभाकरबुवा शेंडे कीर्तनकार होते ते फार छान, त्यांच्याकडे गाणं शिकले.

त्यांनी एक कुलवधू म्हणून शाळेत नाटक केलं होतं, त्यात मी प्रमुख भूमिका पण केली होती 9वीत असताना. त्यामुळे अशा पद्धतीचं ना एक नाट्यसंगीत, संगीत नाटक आणि शास्त्रीय संगीत, घरात किराणा घराण्याचं गाणं आजी गायची माझी, अशा सगळ्याचा संस्कार माझ्यावर होता आणि प्रचंड आवड. किल्ली दिली की गायला सुरुवात असा असा.

0: वर्षा ते सांगली इचलकरंजीमध्ये संगीताचं तुमचं प्राथमिक शिक्षण झालं आणि पुढे मुंबईत आल्यानंतर निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे तुम्ही गेलात. पुढे
1: अभ्यंकर बुवांच्याकडे आल्यानंतर म्हणजे काणेबुवांच्याकडनं बुवांच्याकडे आल्यानंतर एक गुरु म्हणून थोडंसं आपलं वय पण आपण थोडंसं मोठे होतो आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने एका गुरूंकडे शिकायला लागतो त्यावेळेला त्या दोन गुरूंच्या मधली काय बरं म्हणूया म्हणजे वेगळेपण असं म्हणायला पाहिजे.
0: काही प्रमाणात तुलना सुद्धा आपल्या मनात असते.
1: वेगळ्या प्रकारची तुलना होती ती. म्हणजे आमचे काणेबुवा म्हणजे कुटुंब वत्सल, घरात गाई गुरं, नंतर शेती भाती आणि मग आम्हाला अगदी मनसोक्त शिकवणं असं चालायचं. जेवायला खायला घालायचं अगदी गुरुकुल पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे शिकलो. एक प्रकारचा मगाशी म्हटलं तसं कुटुंब वत्सल प्रेमळपणा होता त्या ह्याच्यात. आणि अभ्यंकर बुवा एकटे होते, त्यांनी लग्न केलेलं नव्हतं, त्यामुळे एक अगदीच वेगळ्या प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. म्हणजे एकतर कठोर होते आणि कर्मठ होते, निस्पृह होते. त्यांच्या काही काही तत्वप्रणाली इतक्या मजबूत होत्या की आम्हाला दहशत होती त्यांची. एक प्रकार
0: शिस्तप्रिय,
1: खूप शिस्तप्रिय होते. गाणं शिकवताना सुद्धा म्हणजे काणेबुवांची ही शिस्त होतीच, प्रश्नच नाही. पण

0: अभ्यंकर बुवांची शिस्त करडी होती. हा म्हणजे
1: दरारा असायचा,
0: दरारा होता. आणि त्यांचं गाण्याचं शिक्षण चांगलं म्हणजे आवाज साधनेच्या पद्धतीने झालेलं असल्यामुळे आवाज लावायचा कसा ह्याबद्दलची त्यांचे निश्चित विचार होते आणि त्या विचाराप्रमाणे ते मला शिकवत असत.
1: बर.
0: म्हणजे माझी ज्येष्ठ गुरु भगिनी म्हणजे कीर्ती शिलेदार.
1: अच्छा. त्या सुद्धा निळकंठ बुवांच्या शिष्या.
0: ती तर त्यांच्याकडे 25-30 वर्ष तिचं शिक्षण झालं आणि म्हणजे आम्हाला बुवांच्या बद्दल अतिशय आदर तो ह्या गोष्टीसाठी की त्यांचा संयम इतका कमाल होता की कितीही वेळ एखादी जागा ते शिकवायला तयार असत. आम्ही कंटाळू पण ते कधीही कंटाळायचे नाहीत, येईपर्यंत शिकवत राहायचे. आणि त्यामुळे आवाजाला कस येणं, आवाजाचा विशिष्ट लगाव तयार होणं, कसा आवाज लावायचा खालपासून वरपर्यंत ह्याबद्दलच्या काही निश्चित त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या त्यांनी आमच्यावर उत्तम पद्धतीने बिंबवल्या. म्हणजे मला याची खात्री आहे आज जे काही मी मुलांना शिकवते ते बुवांचंच आहे आणि त्यांच्या मुखातून जे आलेलं आहे ते अंशतः जेवढं मला घेता आलं ते मी मुलांना सांगायचा प्रयत्न करते.
1: म्हणजे आपल्या शिष्यांवरती मेहनत घेणारे असे गुरु तुम्हाला लागले की न कंटाळता अथकपणे ते शिकवत असत.
0: अगदी.
1: आणि त्यांच्या मनाप्रमाणे तुमच्या गळ्यातून जोर उतरत नाही तोवर बुवा ते पुन्हा पुन्हा शिकवत
0: असत.
1: पण मग तुमचा क्लास कसा असायचा, म्हणजे वैयक्तिक असायची शिकवणी का काही शिष्य तुम्ही एकत्र शिकायचात?
0: वैयक्तिकच असायची खरं तर. जेव्हा मी शिकायला सुरुवात केली त्यावेळेला मी एमए करत होते.
1: हा.
0: त्यामुळे काणेबुवांनी मला सांगितलं की तुझं हे काय शिक्षण वगैरे आहे एमए वगैरे हे काय बुवा तुला शिकवतील असं मला वाटत नाही, तर त्यासाठी तू आधी स्वतः अभ्यास करून तुझी परीक्षा देऊन टाक आणि मग त्यांच्याकडे जा. त्यामुळे माझं एमए पूर्ण झाल्यानंतर मी अभ्यंकर बुवांच्याकडे खरं तर ते भेटायचे नाहीत कारण ते एकटे राहत असल्यामुळे ना असंच त्यांचं काही ना काही चालू असायचं, रेकॉर्डिंग असतील किंवा कुणाच्या शिकवण्या असतील असे ते बाहेर असत. त्यामुळे मी त्यांच्या घरी चिठ्ठी टाकत असे, मी येऊन गेले बुवा आणि मला तुम्हाला भेटायचंय आणि मी काणेबुवांची शिष्य आहे वगैरे वगैरे. तर एके दिवशी ते आमच्या घरी आले.
1: अच्छा.
0: हा. ते माझ्या सासूबाई सासऱ्यांना ओळखत असत आणि माझ्या मावस सासूबाईंच्या मिस्टरांचे ते खूप जवळचे मित्र होते, त्यामुळे त्यांना आमची सगळी कौटुंबिक माहिती होती. त्यामुळे ते घरी आले, मी अर्थात पत्ताही लिहित असे.
1: पण हाही मोठे पण
0: हो खूपच. आणि आले आणि काय केलं असेल त्यांनी, मी जे त्यांच्या घरामध्ये छोट्या छोट्या ती चिठ्ठ्या ठेवायचे ना त्या सगळ्या घेऊन आले होते.
1: बर.
0: आणि मला म्हणाले की मी आता परवा तुमचं एके ठिकाणी गाणं ऐकलं आणि मला आवडलं ते.
1: बर.
0: म्हटलं कुठे ऐकलं तुम्ही? तर ते म्हणले असं असं दादर माटुंगामध्ये तुम्ही क्लासिकल गायलात आणि मला चांगलं वाटलं गाणं तुमचं.
1: तुम्हाला माहित होतं आलेले बुवा?
0: नाही मला माहिती नव्हतं. आणि मग नंतर मला माझ्या सासूबाई म्हणल्या की आज अभ्यंकर बुवा आले होते तुझ्या गाण्याला. खरं तर मी त्यांना पाहिलं होतं पण माझ्या काही ते लक्षात आलं नाही खरं तर त्या दिवशी, कारण मी खूपच वर्ष आधी पाहिलं होतं त्यांना. मग त्या माझ्या सासूबाईंच्याकडे त्यांनी त्या चिठ्ठ्या दिल्या आणि म्हणले मी यांना शिकवायला तयार आहे आणि ह्या फार चांगली गोष्ट म्हणजे अतिशय दाणेदार अक्षर आहे बाईंचं, ह्या फार सुंदर अक्षर आहे बरं का. म्हणजे मला हे सगळं वेगळंच वाटत होतं. आणि मग नंतर म्हणाले मी येतो आणि म्हणाले मी आठवड्यातनं 2 दिवस संध्याकाळी 5-5:30 येईन.
1: बर. अच्छा.
0: घरीच येईन तुमच्याकडे. मग ते तसे यायला लागले. मग अर्थातच माझ्या सासूबाईंनी सासऱ्यांनी मिस्टरांनी म्हणजे खूप चांगलं स्वागतही केलं त्यांचं. तुम्ही फी काय घेणार बुवा असं विचारलं तर ते म्हणले नाही नाही ह्यांनी रियाज मारायचा भरपूर आणि चांगलं गायचं, हीच माझी फी आहे असं त्यांनी सांगितलं. माझ्या पोटात गोळाच आला म्हणजे खरंच. आणि मग नंतर शिकवायला लागल्यानंतर मला म्हणाले जे आधीचे काय काय दोष आहेत ना ते सगळे काढायचे आहेत. हा. त्यामुळे ते सगळं पुसून टाकायला लागेल पहिलं सगळं वाईट वाईट काय आहे ते.
1: आणि असतं ना म्हणजे अगदी गाणं शिकलेल्या
0: पदवी सुद्धा घेतलेली होती तरी सुद्धा त्यांनी मला असं म्हटल्यानंतर मी त्यांना म्हटलं हो बुवा तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे.
1: हे आत्ताच्या मुलांना किती कठीण आहे हो, म्हणजे क्लास सुरू झाले की मुलांना लगेच परफॉर्मन्स कधी देऊ पहिला असं होऊन जातं.
0: खरंच असं आता म्हणजे खूप बदललंय, खूपच बदललंय. म्हणजे तुम्ही म्हणताय आता मला की म्हणजे आता कशी मुलं हे करतात ते करतात, तर मी सांगू का मी पुढच्या 2 आठवड्यातच माझ्या लक्षात आलं मी कुठे सापडली आहे ते.
1: अच्छा.
0: चांगलंच त्यांनी मला धारेवर धरलं आणि त्यांनी

0: चांगलंच करून घेतलं माझ्याकडनं. म्हणजे मला त्यांनी इतक्या गोष्टी बारीक बारीक बारीक गोष्टीत ते शिरायला लागले की नाही असा नाही लावायचा षडज, हे सुरात नाही आहे, हे असं नाही चालणार, हा उच्चार असा नको, श्वास इथे नाही घ्यायचा. म्हणजे ज्या गोष्टींची जाणीव अवेअरनेस जागरूकता मला अजिबात नव्हती. म्हणजे काणेबुवांच्याकडे शिकत असताना ती अर्थातच बुवा सांगत तसे आम्ही गात असू, पण बुवा फारसं बोलत नसत. अभ्यंकर बुवांचं कसं, ते जिथल्या तिथे हे असं आहे म्हणून असं नाही करायचं असं सारखं सांगत. कदाचित चित्रपटसृष्टीमुळे त्यांना तो हे आलेला असेल आणि बी आर देवधरांच्यामुळे पण, की आवाज साधना म्हणजे आवाज असा असा लागला की आरशात तुम्ही एक माणूस म्हणून प्रतिबिंब पाहता तेव्हा तुम्हाला तुम्ही कसे दिसायला हवे असता, ही असते की नाही आपली कल्पना. तशी तुमचा आवाज ऐकत असताना माझा आवाज कसा असेल याबद्दलची तुमची कल्पना स्पष्ट पाहिजे.
1: बरं,
0: हे त्यांनी मला पहिले.
1: केवढा विचार आहे,
0: खूपच मोठा विचार आहे. आणि हा म्हणजेच अगदी काय बरं म्हणतात साक्षात्कारी, म्हणजे हा शब्द मोठा असला तरी खरंच म्हणजे क्लिक होणारा असा तो विचार होता. आणि त्या विचाराने मला खूपच झपाटून टाकलं. म्हणजे मला त्रासच व्हायचा. मी अगदी 100% सांगते की ते तितकंसं सोपं नव्हतं. जे पहिले आपल्यावर जे संस्कार झालेले असतात किंवा ते अननोईंगली झालेले असतात, आपले कुठलेच गुरु आपल्यावर वाईट संस्कार करत नसतात, पण आपल्याला त्या गोष्टीतून काय काय घेता येतं काय घेता येत नाही हे कळण्याचं वय नसतं, बुद्धी नसते. ते सगळं हळूहळू उलगडायला लागलं आणि मग मला वाटायला लागलं नाही मला हे असं करायचंय. म्हणजे जलद ताण घेताना तोंड वाकडं नाही झालं पाहिजे. एखादा शब्द उच्चारताना जर तो दीर्घ असेल तर तो दीर्घच असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही श्वास कुठे घेतला पाहिजे. आता हे सगळं म्हणजे सारेगममध्ये शिकवत असताना मला ह्याचा फारच उपयोग झाला की तो जो श्वास आहे, श्वासाच्या जागा आहेत, कुठे मध्ये पोकळ श्वास, मोठा श्वास, दीर्घ श्वास, शॉर्ट पटकन श्वास घेऊन गाणं म्हणायचंय पुढे, हे सगळंच
1: टेक्निक त्याच्यातली तंत्र,
0: ते तंत्र मला फारच चांगल्या पद्धतीने बुवांच्याकडनं शिकायला मिळालं होतं. आणि ते कुठे वापरायचं, कसं वापरायचं, स्वतःसाठी आणि शिकणाऱ्या मुलांसाठी.
1: काही आम्हाला उदाहरण ऐकू शकाल का, म्हणजे सूर लावण्याची पद्धत किंवा काय याच्या बाबतीत बुवांनी सांगितल्यानंतर कसा बदल करतात.
0: हा, आता

0: पण हा जो चंद हा शब्द आहे हा कधीच माझा एका श्वासात यायचा नाही. म्हणजे तिथे काही क्षमा वगैरे नव्हती. ते म्हणायचं येतकसा नाही आलाच पाहिजे. तीन मात्रांमध्ये हा जर शब्द आहे तर तो तीन मात्रांमध्ये पूर्ण म्हणून शेवटी तो सोडल्यानंतर सुद्धा तुमचा श्वास अजून आहे
1: दमसास आपला किती पाहिजे
0: असं समोरच्याला वाटलं पाहिजे. म्हणजे तुमची दया नका येऊ देऊ ना, दमसास चांगला ठेवा.
1: ही खरी आवाज साधना जी म्हणतात ती
0: त्यांच्याकडनं करून नंतर आकार इकार उकार ह्या उच्चारणाबद्दल ते अत्यंत म्हणजे ईचा उच्चार खूप वेळा भावगीतात गाताना मुलींचा ए ऐकू येतो किंवा एचा ई ऐकू येतो तर ते त्यांनी कधीही मान्य केलं नाही. त्याबद्दल त्यांचा हट्ट असायचा, आग्रह पण नाही, हट्ट असायचं की असं असंच झालं पाहिजे. अजून काही शब्द म्हणजे जेव्हा एखादं भक्तिगीत किंवा भावगीत असेल तर उदाहरणार्थ जाशी कुठे नवनीत चोरा या गाण्यामध्ये असेल राधा गवळण वेळी तर असेल हा शब्द मधला से जो तो दीर्घ आहे तर असेल राधा असं कधीतरी मी म्हणायचे तर ते म्हणे असं कसं तुम्हाला मराठी भाषेचा काही अभ्यास नाही का तुमचा असं कसं तुम्ही से शॉर्ट कसा म्हणू शकता. मग मी असेल असं मी म्हटलं तर म्हणले गाण्याचा भाव काय असेल राधा गवळणवेळी असेल राधा गवळणवेळी मग ते तसं नको का असेल राधा गवळणवेळी तो असेल हा शब्द किंवा चार अक्षरी शब्द असेल तर कुठल्या अक्षरावर तबल्यामधला बीट आला पाहिजे की ज्या योगे त्या शब्दाचा तुकडा पडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. हे ना ते मला सारखं सांगत असत प्रत्येक म्हणजे क्लासिकलमध्ये लाईटमध्ये भक्तीगीत भावगीत गझल नाट्यपद ह्या सगळ्यामध्ये त्यांचा तो विचार ते सतत बोलत असत आणि ह्याचा परिणाम एक संगीतकार होण्यासाठी मला ते आपोआप मिळालेलं शिक्षण आहे ते मला फार उपयोगाला आलं.

0: डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद सुरू आहे. तुम्ही शिकवत होतात त्यांच्याकडे शास्त्रीय संगीत,
1: हो
0: त्याच्या जोडीने ही
1: शिकवायचं
0: सगळी भावसंगीताची.
1: ऍक्च्युली काय व्हायचं माहितीये का, त्यांना आवड होती सर्व प्रकारच्या गायनाची, त्यांना आवड होती. कारण तसा त्यांच्यावरही झालेला संस्कार होताच, म्हणजे ते क्लासिकल उत्तम गायचेच, पण सी रामचंद्रांच्याकडे 22 वर्ष म्हणजे प्रचंड कालखंड होता. आणि त्या कालखंडात त्यांना कितीतरी गायक बघायला, ऐकायला, अनुभवायला मिळाले. सी रामचंद्रांबद्दल सुद्धा त्यांना अतिशय आदर, ते म्हणले त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं. ते सगळं त्यांना अनुभवायला मिळालेलं असल्यामुळे ना, आम्हाला शिकवत असताना त्याच्यावरचे ते सगळे प्रयोग आमच्यावर आपोआप होत असत. म्हणजे क्लासिकल शिकून झालं 2-3 तास
0: की त्या 2-3 तास,
1: हा हा सहजच, अगदी 5-5:30 ते आले की आम्ही अगदी चहा पाणी झालं की 6:45 जे सुरू करायचो ते 8:30 तरी सहज वाजायचं क्लासिकल संपायला.
0: तासाभराचा क्लास
1: कधीच नाही, कधीच नाही. आणि मग त्यानंतर त्यांना आठवायचं की आता हे तुम्हाला मी हे जरा नाट्यपद सांगतो, किंवा हा एक नवीन भजन आहे ते ऐका, हे आमच्या श्री रामचंद्रांनी असं असं गायलं होतं पण ते रेकॉर्ड मध्ये गायलंय, आपण ते गायकीच्या अंगाने कसं होतं बघूया, मग पळवर थांब जरा रे विठू, मग ते शिकवायचे. मग ते सुद्धा शिकवत असताना आमचा तासभर सहज जायचा.
0: अच्छा,
1: हा असं नाही की 5-10 मिनिटात काय संपलंय वगैरे. ठुमरी, दादरा, गझल, शब्दोच्चारावर तर त्यांचं इतकं विलक्षण प्रेम होतं, त्या भावभावनांवर इतकं प्रेम होतं. म्हणजे हाय हा शब्द ठुमरीत आला की ते म्हणायचे की काय तुम्ही बायका असून असं उच्चारता शब्द, तो कसा उच्चारला पाहिजे ऐका, असं म्हणून ते अगदी दाखवायचे की असं असं उच्चारण असलं पाहिजे या शब्दाचं. असे म्हणजे अगणित अनुभव, अगणित गोष्टी, आणि त्या सगळ्यातून जे काही त्यांच्याकडून मिळालं, म्हणजे कृतज्ञ हा शब्दही कमी पडेल इतकं खूप बुवांच्याकडनं मला मिळालं.
0: सूर ताल याच्याबरोबरच शब्दांमागचा भाव,
1: हो,
0: अर्थ, आशय, हे सगळं आपल्या गायकीतून पोहोचवलं पाहिजे अशी सगळी शिकवण बुवांनी तुम्हाला.
1: म्हणजे शास्त्रीय गायनात सुद्धा शब्द तोडायचा नाही, शब्दाचा अर्थ सांगायचा. बंदिशीचा अर्थ कळला पाहिजे, बंदिशीचा अर्थ आधी समजून घेऊन मग तुम्ही ती गायची, नंतर त्यात सुद्धा शब्द वेडेवाकडे तोडायचे नाहीत. त्यातही पुन्हा एक्सप्रेशन जे आहे, बंदिश गाताना जेव्हा बोल बनाव केले जातात ते

बोलबनाव सुद्धा त्यांचा एक फार आनंददायक असा अनुभव आहे तो की पहिल्यांदा बोलबनाव करायला खूप अवघड जातं जेव्हा आपण गाणं शिकतो. कारण एक काय असतं माहितीये का, ते एकावर एक स्तर आहेत. पहिला स्तर असा आहे की तुम्हाला सरगम उत्तम कळली पाहिजे, नोटेशन कळलं पाहिजे, ते लईच्या अंगाने गाता आलं पाहिजे आणि त्या नोटेशनच्या आधाराने त्याच्यावर आपल्याला शब्द म्हणायचे आहे. बरं, ते शब्द म्हणत असताना अ आ ई चा ह्रस्व दीर्घाचा लघुगुरुचा विचार करायचा आहे. क्लासिकल गाताना सुद्धा ते वेडेवाकडे तोडायचेही नाहीत. तर ते काय म्हणायचे मला की क्लासिकलच्या अंगाने म्हणजे तुमचा पूर्ण आवाज लावून तुम्हाला भावगीत गायचंय बोलबनाव करताना, म्हणजे एक्सप्रेशन्स व्यक्त करायचे आणि शब्द तोडायचे नाहीयेत, लयकारी करायचे, अशा सगळ्या चौफेर त्याचा तुम्हाला विचार करता आला पाहिजे. अर्थात हा फार सुंदर विचार होता, तो करण्याचा आम्ही प्रयत्न केला पण ते अवघडही अतिशय होतो, परंतु तो एक संस्कार झाला. शब्द न तोडणं

0: गुणसागर गंभीर पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे. वर्षाताई, बुवांची एखादी बंदिश आम्हाला सांगाल का?
1: हो, सांगते ना. यमन मधली एक बंदिश आहे.

0: कैसे,
1: क्या बात है वर्षाताई, किती सुंदर, अतिशय मी त्याच्यात तो आर्जव हे सगळं त्या समजावण्यातलं हे तुमच्या गाण्यातनं अगदी थोडकी ही झलक ऐकली, त्यातही आम्हाला अनुभवता आलं. असे चांगले गुरु लाभणं हे खरोखरच भाग्याने होत असावं नाही का? तुम्हाला गुरुंना तानपुरा साथ करण्याची संधी मिळाली का? त्यांच्या मैफली कशा असायच्या?
0: नाही मिळाली. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की त्यांचे काही विचार होते स्वतःचे. ते मला म्हणताना नेहमी म्हणायचे की मी गाणं शिकलो, क्लासिकल शिकलो, पण मी व्यवसायाने वेगळा होतो. म्हणजे मी सी रामचंद्रांच्याकडे होतो, मी संगीतकार होतो, पण मी मैफलीचा गवई होण्यासारखा रियाज नाही केला कधी.
1: अच्छा.
0: त्यामुळे मी फारसं कधी गाणार नाही किंवा गात नाही किंवा गायलो नाही.
1: म्हणजे मंचीय सादरीकरण नसायचं.
0: मंचीय सादरीकरण म्हणजे जे रेग्युलर मैफली करणारे गवई असतात तसे ते नव्हते. पण आमच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणजे खूप मोठी असायची ती, कीर्तिताईकडे पुण्याला खूप मोठा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम व्हायचा, त्यात आम्ही सगळे गायचो. मग नंतर शेवटी ते गायचे किंवा काही एक दोन मोजक्या त्यांच्या मी मैफली सुद्धा ऐकलेल्या आहेत. त्याच्या मी तानपुऱ्याच्या साथीला नव्हते, मी समोरनं ऐकलं, कारण फारच कमी मैफली त्यांनी करायचे. पण ते जेव्हा करायचे तेव्हा जगन्नाथ बुवांच्या गायकीचा त्यांच्यावर असलेला प्रभाव इतका स्पष्ट दिसायचा. ते आम्हाला नेहमी सांगत असत की जगन्नाथ बुवा असे गात असत की इतके स्वर त्यांचे काळजाला भिडायचे, क्लासिकल गात असताना सुद्धा की गलबला लावायचं, डोळ्यात पाणी यायचं असं ते सांगायचे. पण हा अनुभव त्यांच्या गायकीतून यायचा आम्हाला. ते जेव्हा गायचे, बुवा जेव्हा कधीही गायचे किंवा आम्हालाही शिकवायचे ना, तेव्हा कधी कधी वाटायचं की हे अशक्य आहे, हे जे काही आत्ता हे केलं त्यांनी ते असं भरून यायचं आतून आणि हे नाही आपल्याला कधी जमणार असं वाटायचं. मैफलीतलं सुद्धा त्यांचं गाणं, म्हणजे मी तर त्यांची शिष्य आहे, परंतु जे तबलावादक माझ्या बरोबरीचे म्हणजे नितीन डेगवेकर म्हणून डोंबिवलीत आता असतात, भाईंचे शिष्य आहेत, तर मला नेहमी म्हणतात ते की बुवांचं गाणं ऐकलं की कासावीस व्हायला होतं. काहीतरी त्यांच्या गाण्यात असं वेगळं आहे, त्यांच्या स्वरात एक वेगळी आर्तता आहे, एक आर्द्रता आहे, तर ती त्यांनी आमच्यामध्ये पेरण्याचा त्यांच्याकडून खूप प्रयत्न केला, आम्ही ती कणभर घेऊ शकलो असं म्हणा.

0: गीत ही खरं तर गुरुमुखी विद्या आहे की गुरुने गायचं आणि त्या गाण्यातनं शिष्याने आत्मसात करायचं. परंतु प्रोफेसर देवधरांनी ही विद्या शब्दबद्ध केली. पुस्तकं जी आहेत ती प्रोफेसर बी आर देवधरांची आहेत. तर निळकंठबुवांनीही आवाज साधना शास्त्र याचा जो अभ्यास केला त्याविषयी आम्हाला सांगाल का?
1: हा, ऍक्च्युली कसं झालं बुवांचं की ते खूप लहानपणी पुण्यात राहत होते आणि पुण्यात ते पंडित विनायकबुवा पटवर्धनांच्याकडे काही काळ शिकले. विनायकबुवा पटवर्धनांना त्यांच्यातला स्पार्क जाणवला आणि बी आर देवधरांनी पण त्यांचं गाणं ऐकलं आणि त्यांनी त्यांना स्कॉलरशिप देऊन मुंबईला आपल्याकडे बोलवून घेतलं.
0: अच्छा.
1: तेव्हा लहान होते बुवा, म्हणजे 14-15-16 असं काहीसं वय त्यांचं असावं असं मला त्यांनी जे सांगितलेलं आठवतंय त्याच्यावरून. आणि तिथे आल्यानंतर मात्र बी आर देवधरांच्याकडे ते पुन्हा तेच मला वाटतं की देवधर गुरुजींनी काही त्यांना समोर बसून आवाज साधण्याचं शिक्षण दिलं असेल असं मला वाटत नाही, परंतु ते जे त्यांना शिकवत होते त्यातूनच बुवांनी ते वेचलं असणार. कारण मला शिकवत असताना त्यांनी नक्की त्या गोष्टीचा अभ्यास केलाय, विचार केला, हे मला सहज कळलं. माझा आवाज फार, ज्याला काय म्हणतो, मी अगदी लहानपणापासून प्रचंड आवडीने गात आलेली आहे, पण माझा आवाज फार सुंदर सुरेल, ज्याला म्हणतात ना आदर्श आवाज, असा नाही. श्वासाच्या पण खूप कमतरता माझ्या आवाजात होत्या. काणेबुवांनी त्याच्यावर प्रयत्न केले, पण अभ्यंकर बुवांनी त्याला अक्षरशः ते कस दिला त्याला असं मला जाणवतं. कारण त्यांनी मला इतक्या सूचना ते करत असत ना आवाजाच्या लगावाच्या संदर्भात की मला सारखं, मी त्यांना कितीतरी शंका म्हणजे भीती वाटायची पण विचारायचे, बुवा हे असं केल्याला चोरून नाही का वाटत, हे असं केल्यानंतर हे असं नाही का वाटत, मग माझा श्वासच मध्ये संपून जातो. तर ते म्हणले की नाही, हे असंच करायचं, करत राहायचं, करत राहायचं, या गोष्टीला सातत्य पाहिजे. आधी मध्ये थांबलात की परत तुम्ही मागे येणार आहात. तुमचा आवाज चांगला तुम्हाला व्हायला हवा असेल तर तुम्हाला हे कळलं पाहिजे. आणि मग ते आम्हाला गोष्टी ते सांगत असत की कशा पद्धतीने आवाज लावला पाहिजे. आणि मला असं वाटतं की बी आर देवधरांच्या कडून त्यांना ही संस्था मिळाली असणारच कुठल्या ना कुठल्या प्रकारे. पण देवधर गुरुजींच्याकडे खूप मोठे गायक त्यावेळेला येत असत.
0: अच्छा.
1: खूपच, म्हणजे उस्ताद बडे गुलाम अली खां यांच्यापासून ते त्या काळातले जे जे म्हणून होते, पंडित कुमार गंधर्व म्हणा, अशी बरीच मोठी मोठी मंडळी त्यांच्याकडे येत असत. आणि गुरुवर्य बी आर देवधर यांच्याकडे ना बंदिशींचा प्रचंड मोठा खजिना होता, तर ते त्यांना देतही असत ह्या सर्व मोठ्या मोठ्या गायकांना
0: बंदिशी
1: ते देत असत, त्यांच्याकडून ऐकत असत. म्हणजे त्यांचं सातत्याने ते ना सतत देवाणघेवाण चालायची, त्यामुळे बुवांना खूप ऐकायला मिळालं. त्याचाही त्यांच्यावर खूप परिणाम झालेला असणार असं मला वाटतं.
0: गाणं शिकताना अर्थातच ऐकणं हा सुद्धा फार महत्वाचा भाग आहे. श्रवण संस्कार,
1: खूपच श्रवण संस्कार खूप महत्वाचा आहे. आणि आम्हाला श्रवण संस्कार म्हणजे आम्ही खूपच मैफली ऐकायचो.

0: म्हणजे बुवा सुद्धा सुचवायचे ऐकायला
1: ऐकायला जा म्हणून सुचवायचे. परंतु जेव्हा त्यांच्या समोर मी गाणं गायला बसायचे तर तेव्हा ते सहज पटकन म्हणायचे. म्हणजे जर मी त्या दिवशी गायला लागले तर ते हा काल यांचा ऐकून आल्याचा प्रभाव दिसतोय असं लगेच म्हणायचे. त्यांना कळायचं ते मग मला म्हणायचं की घ्यायला काहीच हरकत नाही पण गाणं पॅची नाही वाटलं पाहिजे. गाण्याला एकसंधता पाहिजे, नेटकेपणा पाहिजे, शिस्त पाहिजे. आवडलं म्हणून पटकन ते उचलून गायचं असं नाही करायचं. हे खूप वेगळे संस्कार होते त्यामुळे संयम शिकायला मिळाला. काय चांगलं काय वाईट, आपण आपल्या गायकीत काय घातलं पाहिजे काय नाही घातलं पाहिजे हे सगळं बुवांच्यामुळे कळायला लागलं.
0: म्हणजे अनुकरण सुद्धा अंधानुकरण नको
1: नको.
0: तुमच्या गळ्याला ते झेपतंय की नाही,
1: बरोबर
0: गोड वाटतंय की नाही, स्वाभाविक वाटलं पाहिजे.
1: बरोबर बरोबर.
0: तर हे शिष्याची गायकी सुद्धा ओळखणारा असे हे गुणग्राहक असे गुरु तुमचे होते. तुमच्याबरोबर आणखी शिष्यमंडळी कोण कोण बुवांची होती?
1: एकतर कीर्तीताई शिकतच होती मी शिकत असताना.
0: कीर्ती शिलेदार.
1: हो, कीर्ती शिलेदार फारच उत्तम गाणं होतं तिचं. लयकारी अतिशय उत्तम होती. ती पखवाज वाजवायची स्वतः. आणि आमच्या ह्या सगळ्या वर्तुळामध्ये पंडित भाई गायतोंडे, पंडित विश्वनाथ पेंढारकर, पंडित काणेबुवा ही सगळी मंडळी बुवांचे मित्रवर्य होते सगळे हे. आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी जोडले गेलेले होतो. त्यानंतर माझ्याबरोबर जान्हवी आपटे म्हणून, म्हणजे आत्ताचा जो प्रसिद्ध गायक आहे मंदार आपटे, त्याची आई, त्या माझ्याबरोबर शिकायच्या. लीना दाणी म्हणून एक गायिका डोंबिवलीची, ती माझ्याबरोबर शिकायची. असे बरेच जण होते शिकणारे. शिवानंद पाटीलही काही काळ बुवांच्याकडे शिकलेले होते.
0: अच्छा.
1: पण प्रामुख्याने कीर्तिताई शिलेदार आणि वर्षा भावे ह्या बुवांच्याकडे
0: सातत्याने शिकलात तुम्ही
1: बरीच वर्ष. प्रदीर्घ शिक्षण आमचं झालं. वा.

मंडळी, गुणसागर गंभीर पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेच्या निमित्ताने त्यांच्या शिष्या वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलेत. आज आपण या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला, उद्या आपण या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकू शकाल. मंडळी, काल आणि आज सकाळी पावसानं मुंबई आणि अगदी आजूबाजूला असणारा परिसर इथे अगदी सुखद चिडकावा केला. येरे येरे पावसा म्हणणाऱ्या आपण या पावसाच्या हजेरीने सुखावलो. अशा छान छान बातम्या कानावर पडल्या की मनासारखा रविवार गेला असं आपल्याला वाटतं, नाही का? कालचा रविवार सुद्धा असा छान सुखद आणि समाधानकारक असा होता. भारतीय महिला हॉकी संघानं काल 21 जूनला म्हणजे रविवारी न्यूझीलंडचा 2-0 पराभव केला. नवनीत कौरने

चौथ्या मिनिटाला तर सुलिता टेप्पोने 15व्या मिनिटाला गोल केला, तसंच दीपिकाला सर्वाधिक गोल करणारी खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. या शानदार आणि दमदार कामगिरीमुळे भारतीय महिला हॉकी संघानं पुढच्या वर्षीच्या FIH हॉकी महिला प्रो लीगमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. कालचा रविवारचा दिवस अनेक कारणांसाठी खास होता. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मिफ चित्रपट महोत्सवाच्या सांगतेचा सोहळा कालच्या दिवशी म्हणजे रविवारीच पार पडला. या महोत्सवात एकूण 17 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यावर्षीच्या स्पर्धा विभागात जवळपास 46 देशांमधून जवळपास 1459 प्रवेशिका आल्या होत्या. या महोत्सवात सिल्वर चित्रपटाला सुवर्णशंख पुरस्कारानं गौरवण्यात आलं. देवा आज पण भय या सिनेमाला सर्वोत्कृष्ट ध्वनी रचनेसाठी अभय रुमडे यांना गौरवण्यात आलं.

0: ऐकूयात उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक.
1: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर गुणसागर गंभीर.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप मांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आग्रहात.

वचनेनो श्रोतेहो या गीताबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

आणि अहिल्यानगर या सहा जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनित्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 57,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. अलनिनो प्रभावामुळे नैऋत्य मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव थोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेश कुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीविधी नियुक्ती केली. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेश कुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराण दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 3% मोठी घट झाली. यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची तसंच इराणकडून होणाऱ्या तेल निर्यातीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियामधील तणाव दूर करण्याच्या तसंच युद्धविराम कायम ठेवण्याच्या उद्देशानं अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर ही घट दिसून आली. यामुळे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेल्या ब्रेड क्रूडच्या किमतीत 2% जास्त घसरण झाली आणि तो प्रतिबॅरल सुमारे $79 आली. तर अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचा व्यवहार प्रतिबॅरल $75 आला. ही घट सुमारे 3% इतकी आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर 2 दिवसांच्या मंगोलिया दौऱ्यावर आहेत. मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री बी बत्तसेत्सेग यांच्याशी तसंच इतर नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. मंगोलियानंतर डॉ जयशंकर दक्षिण कोरियाला जाणार आहेत. दक्षिण कोरियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री चो ह्युन यांच्याशी ते चर्चा करतील. शांतता आणि समृद्धीसाठी जेजू परिसंवाद ते येत्या गुरुवारी बीज भाषण करणार आहेत. नीट फेरपरीक्षेत पेपर पुन्हा फुटल्याच्या वृत्ताचा राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षा आधी फुटल्याची चर्चा होती. मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. अशी वृत्त फैलावण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती www.nneet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत सांगता झाली. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख प्राप्त झाला आहे. तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशनपटाचा रौप्यशंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्यशंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगालमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्यशंख प्राप्त झाला. द वर्ल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष
भारत 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार

द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायम कामगारांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कामगारांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ तूर्त दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. इत्यादी मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेतल्याचं

चालू आर्थिक वर्षात दिली जाईल इत्यादी मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेतल्याचं संपकरी संघटनांनी जाहीर केलं. मणिपूरमध्ये सक्रिय असलेल्या आणि बंदी घालण्यात आलेल्या पीएलए अर्थात पीपल्स लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेच्या एका फरारी सदस्याला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल फतरोडो मडगाव या परिसरातून अटक केली. जवळजवळ 2 दशकांपासून तो फरार होता. इंगो हा पीएलए संघटनेचा स्वयंघोषित लेफ्टनंट कर्नल होता. अटकेनंतर पुढल्या कायदेशीर कारवाईसाठी त्याला मणिपूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीकडून शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. निवडणूक रिंगणात भाजपचे नितीन भुतडा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे साजिद बेग आणि काँग्रेसचे फारुख सय्यद यांचं अपक्ष नामांकन होतं. मात्र या तिघांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं दुष्यंत चतुर्वेदी यांची अविरोध निवड झाली आहे. सध्या वस्तूंच्या एमआरपी व्यवस्थेत सर्वसामान्य ग्राहकांची होणारी आर्थिक लूट टाळण्यासाठी केंद्र सरकारनं कायद्यात दुरुस्ती करणं अत्यावश्यक आहे. विद्यमान सरकारनं ती दुरुस्ती करून सामान्य जनतेचं होणारं आर्थिक शोषण थांबवावं अशा आशयाचं निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार संपूर्ण देशभरात अन्यायकारक एमआरपी विरुद्ध आंदोलन सुरु आहे. यवतमाळमध्ये महावितरणकडून वीज चोरी रोखण्यासाठी धडक मोहीम राबवली गेली. पांढरकवडा मार्गावरील गुलशन नगर, कोहिनूर सोसायटी यासह विविध भागात 15 पथकांद्वारे उच्चभ्रू नागरिकांच्या घरी थेट पडताळणी केली असता 20 मीटरमध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणात वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी काहीतरी योजना यायला पाहिजे. विशेषतः विदर्भासाठी ती योजना असावी. तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना केली. यवतमाळ जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 21 एप्रिल ते 1 जून या कालावधीत राबवण्यात आलेला युवा संवाद उपक्रम स्पर्धा परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरला. या उपक्रमाचा समारोप विविध फेलोशिप संधींबाबत मार्गदर्शन सत्रानं करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन इथं आयोजित या समारोपीय मार्गदर्शन सत्राला जिल्हाधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, उपजिल्हाधिकारी राहुल तायडे आदी उपस्थित होते. यवतमाळच्या पुसद इथं विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. आज पर्यावरण संतुलन बिघडत आहे त्यावर जनजागृती करण्यासाठी सायकल आणि ई बाईकच्या प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं. गीताई केंद्र ते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापर्यंत ही प्रभात फेरी निघाली. यावेळी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी विविध पर्यावरणावर आधारित सरकारी योजना आणि जलसंवर्धन उपायांची माहिती दिली. कृषीतज्ञ दीपक आसेगावकर आणि सप्तखंजेरी वादक पंकजपाल महाराज यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केलं. बाभुळगाव तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि साठवणुकीवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन संयुक्त धडक कारवाई करत तांबा या गावी जाऊन साठवून ठेवलेली 100 ते 150 ब्रास रेती जप्त केली. काही भागांमध्ये नदीपात्रातून नियमबाह्य पद्धतीनं रेती उत्खनन करून ती साठवून ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्यानं येत होत्या. आगामी मान्सूनपूर्व तयारी, पूर आणि अतिवृष्टीच्या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष नियोजन करण्याचे निर्देश दिले. यंदाच्या खरीप हंगामात केंद्र शासन पुरस्कृत कापूस उत्पादक

अभियान कपास क्रांती ही योजना जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कापूस पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध प्रात्यक्षिक आणि उपक्रम राबवण्यात येणार आहेत. राळेगाव विधानसभा मतदारसंघातील आणि यवतमाळ शहरातील विविध महापुरुषांची स्मारकं पुतळे तसंच सभागृहांसाठी जागेविषयी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या माती बोगस खतं मारणाऱ्या टोळीचा कृषी आणि पोलीस विभागानं पर्दाफाश केला आहे. एमआयडीसी परिसरामध्ये हा बोगस खतांचा कारखाना सुरू होता. या ठिकाणी पोटॅश आणि इतर बनावट खतांचा साठा आढळून आला. जवळपास 2000 पोते खतांचा हा साठा असून त्याची अंदाजित किंमत 24 लाख रुपये आहे. हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ इथं 15 जून रोजी आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब मांगुळकर होते. राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या 4.5 कोटी रुपये निधीच्या तालुका क्रीडा संकुलाचं भूमिपूजन मारेगाव इथं संपन्न झालं. मौजा टाकरखेडा इथल्या शासकीय जागेवर विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय दरेकर यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. वाचक स्वर वीणा डोंगरवार.

0: तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: आपण ऐकता आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे. आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपाचे धैर्यशील कदम भंडारा गोंदिया अविनाश ब्राह्मणकर छत्रपती संभाजीनगर जालना सुहास शिरसाट जळगाव नंदकिशोर महाजन सोलापूर राजेंद्र राऊत अमरावती प्रवीण पोटे तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील विजयी झाले. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. अल निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. याबाबत पटोले यांनी विधानभवन परिसरात वार्ताहरांना माहिती दिली.
1: जे तलाव होते डॅम होतं नद्या होत्या छोटे नाले होते त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत.
0: दिवंगत आशा भोसले सुमन कल्याणपूर माजी मंत्री अनंतराव थोपटे विठ्ठलराव धोटे बळीराम कोटकर पाटील कृष्णराव देशमुख पटल्या मावसकर वसंतराव सूर्यवंशी सुरेशकुमार जेथलिया उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार कृपाल तुमाने संजय खोडके अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर दिवंगत आशा भोसले सुमन कल्याणपूर माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेश

0: कुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000 नगर विकास विभागाच्या 15,152,43,00,000 तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईत विधान भवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते.
1: लोकसभेमध्ये या 6 च्या 6 खासदारांनी ओम बिर्ला साहेबांना पत्र दिलेलं आहे की आम्ही मूळ जी शिवसेना आहे, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे, धनुष्यबाणजीचं निशाणी आहे, अशा पक्षामध्ये आम्ही 6 जण मर्ज होतोय असं गेल्याच आठवड्यात त्यांनी पत्र दिलेलं आहे. आज फक्त ते ओम बिर्ला साहेबांच्या माध्यमातून जे काही त्यांचं मत पत्र त्यांनी दिलेलं आहे त्याचा खुलासा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या उपस्थित.
0: संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे हे ते खासदार आहेत अशी चर्चा आहे. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
2: ही लोक जी गेलेली आहेत त्यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल, पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपाच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपाच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी इथं या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. याच मतदारसंघातले त्यांच्या पक्षातले खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. हे आणि इतर मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेण्यात आला. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर कुठल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केलाय. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलंय. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असा आवाहन एनटीएनं केलं आहे. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळ कोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि

104 मेगाहर्ट्ज वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. श्रोते, आतापर्यंत आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेत होतात. आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सायंकाळचे 5 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म से.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या एक ही फिल्म से या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. श्रोतेहो आजच्या एक ही फिल्म से या कार्यक्रमात आज आपण अशा चित्रपटाला भेटणार आहोत ज्या चित्रपटाने भारतीय कुटुंब व्यवस्थेतील नात्यांचं वास्तव अत्यंत प्रभावीपणे मांडलंय. प्रेम, त्याग, कर्तव्य आणि वृद्धापकाळातील पालकांची वेदना यांचे हृदयस्पर्शी चित्रण करणारा चित्रपट म्हणजेच बागवान. श्रोतेहो, सन 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी चोप्रा यांनी केलं असून निर्मिती बी आर चोप्रा यांच्या बॅनरखाली करण्यात आली. या चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, सलमान खान, महिमा चौधरी, समीर सोनी, अमन वर्मा आणि इतर कलाकारांनी. कार्यक्रमातलं हे पहिलं गाणं आपण ऐकूयात समीर यांचं, उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. आदेश श्रीवास्तव यांचं संगीत आहे.

श्रीदेव भगवान या चित्रपटातल्या कथेविषयी आपण थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात. या चित्रपटात राज मल्होत्रा आणि पूजा मल्होत्रा हे एकमेकांवरती जीवापाड प्रेम करणारे दाम्पत्य. त्यांनी आपल्या चार मुलांना मोठं करण्यासाठी आयुष्यभर कष्ट केले, मात्र निवृत्तीनंतर त्यांच्यावर अशी वेळ येते की त्यांचीच मुले त्यांना वेगळं ठेवण्याचा निर्णय घेतात. आयुष्यभर सोबत राहिलेले राज आणि पूजा वेगवेगळ्या मुलांकडे राहण्यास भाग पाडतात. मुलांकडून मिळणारी उपेक्षा, वृद्धापकाळातील एकाकीपणा आणि नात्यांमधील बदल यांचं चित्रण अत्यंत भावनिक पद्धतीने या चित्रपटात करण्यात आलंय. या कठीण काळात दत्तक मुलाप्रमाणे असलेला आलोक त्यांना आधार देतो. शेवटी पालकांचं महत्व ओळखून समाजाला एक सुंदर संदेश देत या चित्रपटाची सांगता करण्यात आली आहे. ऐकूयात या कार्यक्रमातलं हे दुसरं गाणं.

0: अलका याज्ञिक आणि सुदेश भोसले यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता आपण ऐकलं. एक ही फिल्म से हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आजच्या कार्यक्रमासाठी आपण 2003 साली प्रदर्शित झालेल्या बागवान या चित्रपटातली गाणी ऐकत आहोत. श्रीदेव, या चित्रपटातली सगळी गाणी समीर यांनी लिहिली असून या सगळ्या गाण्यांना आदेश श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलंय. तर या चित्रपटामध्ये गायक कलाकार आहेत उदित नारायण, अलका याज्ञिक, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, स्नेहा पंत, राकेश पांडे आणि इतर काही कलाकार आहेत. कार्यक्रमात यानंतर आपण तिसरं गाणं ऐकणार आहोत. अमिताभ बच्चन, अलका याज्ञिक आणि हेमा सरदेसाई त्याचबरोबर ही गीतरचना देखील समीर यांचीच आहे आणि या गीताला संगीतबद्ध केलंय आदेश श्रीवास्तव यांनी. ऐकूयात.
1: Listen up, yo. It's Valentine's Day.

समीर यांचं गीत आता आपण ऐकलात. एकी फिल्मचे हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतो, पती पत्नी मधील विरह आणि एकमेकांवरील प्रेम व्यक्त करणारं हे या चित्रपटातलं अत्यंत भावनिक गीत आपण ऐकणार आहोत. अमिताभ बच्चन आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात समीर यांचं हे गीत आहे आणि या गीताला संगीतबद्ध केलंय आदेश श्रीवास्तव यांनी. ऐकूयात.

अमिताभ बच्चन अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता आपण ऐकलं. श्रोतेहो, प्रेम, त्याग, कर्तव्य आणि पालकांविषयीचा आदर यांचे सुंदर दर्शन घडवणारा बागवान हा चित्रपट आजही प्रत्येक पिढीला विचार करायला भाग पाडतो. या चित्रपटातलं हे शेवटचं गाणं आपण ऐकूयात. आणि खरं तर हा प्रवास प्रत्येकांसाठी आठवणींना सोबत घेऊन जाणारा असाच आहे आणि चित्रपट देखील असाच आहे. ऐकूयात हे शेवटचं गाणं या चित्रपटातलं.

0: திணித்துக்கிட்ட கத்தால்
1: தினித்துக்கிட்டீங்க.

भरतरसिको या गीताबरोबरच आजचा एकही फिल्मचे हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सायंकाळचे 5:30 होत आहेत. आता युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

मंडळी, आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत अशा विषयावर जो आपल्या सगळ्यांच्याच खूप जवळचा आहे, आणि तो विषय म्हणजे वाढत्या वयासोबत बदलत गेलेली आपली स्वप्न. मित्रांनो, लहानपणी आपण सगळेच स्वप्न पाहतो. काही स्वप्न इतकी

रागस असतात की त्यांचा विचार केला तरी चेहऱ्यावर हसू येतं. कुणाला डॉक्टर व्हायचं असतं तर कुणाला शिक्षक, कुणाला पायलट तर कुणाला क्रिकेटपटू, कुणाला चित्रपटातील नायकासारखं प्रसिद्धही व्हायचं असतं. बालपणातील स्वप्नांना वास्तवाच्या मर्यादा नसतात. त्या स्वप्नांमध्ये कल्पनाशक्तींचा रंग असतो, आशेचा प्रकाश असतो आणि आयुष्याबद्दलची निष्पाप उत्सुकता असते. पण जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं आयुष्य आपल्याला नवनवीन अनुभव देऊ लागतं. नवीन माणसं भेटतात, नवीन परिस्थिती समोर येते, कधी यश मिळतं तर कधी अपयश पदरी पडतं. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडतात तर काही पूर्णपणे अनपेक्षित असतात. आणि या सगळ्या अनुभवांमधून आपण बदलत जातो, आपले विचार बदलतात, आपले प्राधान्यक्रम बदलतात आणि अनेकदा आपली स्वप्नही बदलतात. म्हणूनच आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण मागे वळून पाहतो आणि लक्षात येतं की एकेकाळी ज्या गोष्टींसाठी आपण जगत होतो त्या आता इतक्या महत्वाच्या वाटत नाहीत, आणि ज्या गोष्टींची आपण कधी कल्पनाही केली नव्हती त्या आता आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनल्यात. पण मित्रांनो, एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे स्वप्न बदलणं म्हणजे पराभव नाही. अनेकदा आपल्याला असं वाटतं की लहानपणी ठरवलेला मार्ग बदलला तर आपण आपल्या ध्येयापासून दूर गेलोय. पण वास्तवात जीवन हे सरळ रेषेत चालणारं नसतंच. जीवन हा सतत विकसित होणारा प्रवास असतो. आपण जसं बदलतो तसं आपल्या स्वप्नांचं स्वरूपही बदलत जातं, कारण स्वप्न ही आपल्या व्यक्तिमत्वाची, अनुभवाची आणि मूल्यांची प्रतिबिंब असतात. म्हणजे अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर लहानपणी एखाद्या मुलाला क्रिकेटपटू व्हायचं असतं. तो खेळतो, सराव करतो, पण पुढे जाऊन त्याला कदाचित क्रीडा पत्रकारितेची आवड निर्माण होऊ शकते. तो खेळाडू होत नाही, पण खेळाशी संबंधित एका वेगळ्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करतो. मग अशा वेळी प्रश्न असा पडतो की त्याचं मूळ स्वप्न हरवलंय का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्या स्वप्नानेच त्याला एका नव्या दिशेला नेलं. स्वप्नाचा पत्ता बदलला पण त्याचा आत्मा तसाच राहिला.

मंडळी अनेक वेळा आपण एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडतो पण नंतर लक्षात येतं की आपली खरी आवड काही वेगळीच आहे. काहींना विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर कलेची आवड सापडते. काही जण वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतात आणि पुढे सामाजिक क्षेत्रात काम करतात. काही जण स्थिर नोकरी सोडून उद्योजक बनतात तर काही एका शहरात राहण्याचं स्वप्न पाहत असताना दुसऱ्याच ठिकाणी आपलं भविष्य घडवतात. आणि यातूनच आयुष्याचा हा बदलता प्रवास आपल्याला शिकवतो की स्वप्न ही स्थिर नसतात तर ती जिवंत असतात. कधी कधी परिस्थितीही स्वप्नांचं स्वरूप बदलते. प्रत्येक व्यक्ती समान परिस्थितीत वाढत नाही. काहींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो तर काहींना कौटुंबिक जबाबदाऱ्या लवकर स्वीकाराव्या लागतात. तर काहींच्या आयुष्यात अशा घटना घडतात ज्या त्यांच्या संपूर्ण विचारविश्वाला बदलून टाकतात. अशा वेळी स्वप्नांचा मार्ग बदलतो. पण याचा अर्थ असा नाही की जीवन संपलंय. अनेकदा या बदलांमधून अधिक अर्थपूर्ण अधिक वास्तववादी स्वप्न जन्म घेतात. मंडळी बऱ्याचदा आपण ओढाताण करून एकाच स्वप्नाला चिकटून राहतो. चिकाटी महत्वाची हे खरंय पण बदल स्वीकारण्याची क्षमता त्याहूनही महत्वाची आहे. जर एखादा मार्ग आपल्याला समाधान देत नसेल जर आपल्या आवडी बदलल्या असतील किंवा जर नवीन संधी आपल्यासमोर उभ्या राहिल्या असतील तर त्या स्वीकारण्यात काहीही चुकीचं नाहीये. बदल ही कमजोरी नसून परिपक्वतेची खूण आहे. तरुणपण हा स्वप्नांच्या बदलाचा सर्वात महत्वाचा काळ असतो. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना प्रथमच स्वतःबद्दल विचार करण्याची संधी मिळते. ते नवीन कल्पना ऐकतात नवीन लोकांना भेटतात विविध क्षेत्रांबद्दल माहिती मिळवतात आणि स्वतःच्या क्षमतांचा शोध घेऊ लागतात. अनेकदा याच काळात त्यांना जाणवतं की त्यांचं मूळ स्वप्न हे आता तितकंसं जवळचं वाटत नाहीये. काही जण यामुळे घाबरतात काही जण स्वतःला दोष देतात पण प्रत्यक्षात ही वाढीची नैसर्गिक प्रक्रिया असते. आयुष्यात काही स्वप्न पूर्ण होतात तर काही अपूर्ण राहतात. काही स्वप्न नवीन रूप घेऊन परत येतात. एखाद्याला लेखक व्हायचं असतं पण तो पत्रकार बनतो. एखाद्याला गायक

व्हायचं असतं पण तो संगीत शिक्षक बनतो. एखाद्याला जगभर प्रवास करायचा असतो पण तो स्वतःच्या गावात राहून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो. बाहेरून पाहता हे वेगळे मार्ग वाटतात पण त्यांच्या केंद्रस्थानी असलेली प्रेरणा अनेकदा तीच असते. आपण मोठे होत जातो तसे यशाची व्याख्याही बदलते. लहानपणी प्रसिद्धी हे स्वप्न असतं, तारुण्यात करिअर हे स्वप्न असतं, पुढे जाऊन अर्थपूर्ण नातेसंबंध, मानसिक शांतता, सामाजिक योगदान आणि आत्मसंतोष ही नवीन स्वप्न बनू लागतात. म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली ध्येय ही बदलत राहतात आणि हे बदल स्वीकारणं म्हणजे आयुष्याशी प्रामाणिक राहणं.

मित्रांनो, आजच्या सोशल मीडियाच्या युगात अनेकदा स्वतःची तुलना इतरांशी केली जाते. एखादा मित्र आपलं स्वप्न पूर्ण करताना दिसतो आणि आपल्याला वाटतं की आपण मागे पडलोय. पण प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात, प्रत्येकाची स्वप्नही वेगळी असतात. त्यामुळे दुसऱ्यांच्या यशाचा आदर्श घ्यावा, पण आपल्या स्वप्नांचा मार्ग स्वतःच शोधावा. खरं तर जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे बदलण्याची क्षमता. जर आपण आयुष्यभर एकाच विचारात अडकलो तर आपण नवीन शक्यता कधीच शोधू शकत नाही. नवीन स्वप्न पाहण्याचं धैर्य हेच आपल्याला पुढे नेत असतं. कालचं स्वप्न आज बदललं तर त्यात चुकीचं काहीच नाहीये, कारण कालचे आपण आणि आजचे आपण हे एकसारखे नसतो. त्यामुळे एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे आपली स्वप्न जर बदलत असतील तर घाबरता कामा नये. आपण नवी दिशा निवडत असू तर स्वतःवर शंका घेता कामा नये. जर आयुष्यानं आपल्याला वेगळ्या मार्गावर आणून उभं केलं तर त्यातही संधी शोधता आली पाहिजे, कारण अनेकदा आपण जिथे पोहोचण्याचा विचार केला नव्हता तिथेच आपल्याला स्वतःची खरी ओळख सापडते. म्हणजेही स्वप्न बदलतात कारण आपण बदलतो, आपली समज वाढते, आपली दृष्टी विस्तारते आणि आपले अनुभव समृद्ध होतात. जुन्या स्वप्नांनी आपल्याला चालायला शिकवलेलं असतं, पण नवीन स्वप्न आपल्याला पुढचा प्रवास दाखवतात. म्हणूनच जुनी स्वप्न सोडून देणं म्हणजे त्यांचा विश्वासघात नाही, तर त्यांनी दिलेल्या शिकवणीला सन्मान देत पुढे जाणं होय. आयुष्याच्या प्रवासात स्वप्नांचे पत्ते बदलत राहतील. काही स्वप्न नवीन शहरांमध्ये जातील तर काही नवीन व्यवसायांमध्ये, काही नवीन नात्यांमध्ये आणि काही नवीन विचारांमध्ये. पण महत्वाचं हे नाहीये की स्वप्न कुठे पोहोचलंय, तर महत्वाचं हे की त्या स्वप्नांमुळे आपण काय बनलोय. कारण शेवटी आयुष्य हे केवळ गंतव्य स्थानाबद्दल नसतं, तर ते त्या प्रवासाबद्दल असतं ज्यामध्ये आपण स्वतःला शोधत असतो. त्यामुळे जेव्हा आपण आयुष्याकडे मागे वळून पाहू तेव्हा कदाचित आपल्याला जाणवेल की आपली अनेक जुनी स्वप्न पूर्ण झाली नाहीयेत, पण त्याचवेळी आपल्याला हेही दिसेल की त्या जुन्या स्वप्नांनीच आपल्याला अशा ठिकाणी आणून उभं केलंय जिथे आपल्यासाठी आणखी सुंदर, आणखी अर्थपूर्ण आणि आणखी समृद्ध अशी नवीन स्वप्न आपली वाट पाहतायत. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: श्रीदेव सायंकाळचे 6 वाजले आहेत. आता मराठी गाण्यांचा आनंद घेऊयात. तत्पूर्वी जाहिरात प्रसारण.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

इष्टदेव, आषाढ महिना सुरू झाला की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच जयघोष घुमू लागतो. ते म्हणजे ज्ञानोबा तुकाराम पुंडलिक वरदहरी विठ्ठल. वारकऱ्यांच्या पावलांनी पंढरीची वाट उजळते, टाळमृदुंगाच्या नादात भक्तिभाव फुलतो आणि प्रत्येकाच्या ओठांवर असते विठ्ठल नामाची गोडी. श्रोतेहो, पंढरपूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही तर महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचं हृदय आहे. चंद्रभागेच्या तीरावर विटेवर उभा असलेला सावळा विठ्ठल लाखो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्रस्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत जोखामेळा अशा अनेक संतांनी विठ्ठल भक्तीचा संदेश जनमानसात पोचवलाय.

0: अरविंद आगाशयंती भक्ती रजनीत आपणेकली आशुतोष कुलकर्णी यांच्या संगीत नियोजनात गायलं होतं पंडित उल्हास कासळकर यांनी.
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
0: श्रीदेव महाराष्ट्राच्या संत परंपरेच्या मुकुटातील तेजस्वी रत्न म्हणजे पंढरपूरचा विठुराया. चंद्रभागेच्या वाळवंटात विटेवर उभा राहून युगानुयुगे आपल्या भक्तांची वाट पाहणारा हा सावळा पांडुरंग म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि प्रेम यांचं मूर्तिमंत प्रतीक आहे.

श्रोतेहो, संत ज्ञानेश्वरांनी भक्तीला ज्ञानाची जोड दिली तर संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून जनजागृती केली तर संत नामदेवांनी विठ्ठलाला आपले मित्र मानले. संत चोखामेळा जनाबाई यांनी समतेचा संदेश दिला.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी चाती गल्ली सोलापूर.
3: अरे वा, खूप दिवसांनी.
4: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
3: अहो तेच 60 रुपये.
4: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
3: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
4: आणि दुसरी?
3: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
4: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
3: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
5: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
6: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
7: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
8: पण तू कसा ओळखलास?
7: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.

नरेंद्र चंचल आणि सहकाऱ्यांच्या आवाजात हिंदी भक्तिरचना आता आपण ऐकली. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकूयात.

0: आशा भोसले यांनी गायलेलं पॉप गीत आता आपण ऐकलं.
1: जिगर पे चल जाए तो दिल आशिक हो जाए, तेरे जिगर पे चल जाए तो दिल आशिक हो जाए.

0: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
1: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
0: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे, मोर्निंग. संपर्क 87404-0008.
2: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
3: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
2: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
3: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
2: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
3: अरुण नरखेडकर अंदर.
2: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.

0: या गीताबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेस साठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे सोलापूर.
2: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 66 17 24 18.
3: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल.
4: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव.
3: रात्र अभ्यासिकेची ही सोय सोलापूर जिल्ह्यातील एकमेव AC आणि नॉन AC निवासी गुरुकुल.
4: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28. जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल.
1: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावनभूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता 1 ते 10 साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
2: मराठी माध्यमातून शिक्षण, त्याद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
1: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, 2 वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323, 98 81 145 746, 97 63 041 415 आणि 99 21 609 018.
5: इन्स्टा दी स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
6: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
7: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या.
3: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी 11वी साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू. तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
7: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय.
3: JEE, NEET, CET यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन. क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव.
7: आजच प्रवेश घ्या. सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
3: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर.

0: 9923637340। जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल।
1: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली। संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
0: श्री कृष्ण गुरुकुल। संपर्क 72 73 73 52।
2: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी। 3 वर्षांचा LLB कोर्स।
3: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या।
2: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर।
3: संपर्क 98 60 10 44 70।
4: व्हीजी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी BSc बायोटेक्नॉलॉजी आणि BSc उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी MSc बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी BCom IT साठी प्रवेश सुरू। प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे, नॅक ए ग्रेड मूल्यांक प्राप्त सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय व्हीजी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, विजापूर रोड, सोलापूर।
5: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी आज एकंदर 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर झाल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015 कोटी

0: 42 लाख, नगर विकास विभागाच्या 15,152,43 लाख, तर उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर, संजय वाकचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
1: ही लोक जी गेलेली आहेत त्यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल, पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपाच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत, हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपाच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपत आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना केवळ 84 मतं मिळाली. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामधून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालनामधून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे, तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपत आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजू पोद्दार यांनी विजय मिळवला तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, पुणे इथून राष्ट्रवादीचेच विक्रम काकडे, वर्धा गडचिरोली चंद्रपूर इथून भाजपचे अरुण लखाणी आणि अहिल्यानगर मतदारसंघातून भाजपचे प्राजक्त तनपुरे यांचा यात समावेश आहे.
0: पुण्यात भिडेवाडा इथं मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू झाली. याचा उल्लेख बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात महाराष्ट्रातल्या मुलींची पहिली शाळा असा झाला आहे, ही चूक दुरुस्त करण्याची मागणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुर्घटनास्थळी बचाव मोहीम राबवली जात असून अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान इमारतीच्या सर्व भागात शोध घेत असल्याचं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी बातमीदारांना सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर नेमळे गावात

एका चारचाकी गाडीच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. गोंदियात एका भरधाव प्रवासी बस अनियंत्रित होऊन झाडाला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज अकोला जिल्ह्यातल्या भौरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवरच्या गावांमधल्या भाविकांनी या पालखीचं उत्साहात स्वागत केलं. राज्यातल्या फळपीक विमा योजनेच्या लाभार्थींना त्यांच्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात हवामान केंद्र बसवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे लवकरच पाठवणार असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितलं. जालना जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असल्यामुळे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता जिल्ह्यातल्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीने या प्रकाराचा तपास सुरु आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज पावसानं हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरात तसंच ठाणे पालघर आणि नवी मुंबईमध्ये आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. रत्नागिरी जिल्ह्यात पुनरागमन केलेल्या पावसानं आजही हजेरी लावल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. धुळे शहर आणि परिसरात आज मान्सूनचं आगमन झालं. धुळे शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात दुपारी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात आज दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळकोकणातून नागेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सातारा कोल्हापूर सांगली पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मुंबई ठाणे पालघर कोकणात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये ही स्थिती राहील. अकोला अमरावती भंडारा गोंदिया जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

FM 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 7:11 झाली आहेत. ऐकूयात आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदनं.

श्रोतेहो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? साहित्य संपदा सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी, कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून.

0: दररोजच््या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

आता एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवर. 7:15 विधिमंडळ समालोचन आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, तर संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला बाजारभाव, कृषी सल्ला आणि त्यानंतर शेतशिवाराच्या घडामोडी, शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा घेतलाय सुदर्शन सुतार यांनी. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, तर रात्री 8:15 श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम प्रतिबिंब. 8:45 आणि समाचार संध्या अर्थात हिंदीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9:00 मराठी गाणी. रात्री 9:15 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू, तर रात्री 10:50 या वेळेत सुनो तरणे क्विज के वाहने हा SMS वर आधारित असलेला विशेष कार्यक्रम. रात्री 11:00 हिंदीतून बातम्या आणि 11:05 आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित कार्यक्रमांची. सात वाजून 15 होत आहेत. आता विधिमंडळ समालोचन आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. यात सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचं समालोचन. लेखक गौरी शंकर घाळे.
1: वंदे मातरम आणि राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात. 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. सुनेत्रा पवार आणि अक्षय कडिले यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ. आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली. ही होती आजच्या कामकाजाची वैशिष्ट्ये. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री आणि विधानसभा सदस्य सभागृहात उपस्थित होते. कामकाजाच्या सुरुवातीलाच नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अक्षय कडिले यांनी विधानसभा सदस्यत्व आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनीही शपथ दिली. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. यात शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 20,752 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यापूर्वीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी

0: 42,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पुरवणी मागण्यांमध्ये सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी 22,015 कोटी, वित्त आणि नियोजन विभागासाठी 19,473 कोटी, नगरविकास विभागासाठी 15,152 कोटी, उद्योग ऊर्जा कामगार आणि खाणकाम विभागासाठी 14,760 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 5,361 कोटी, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागासाठी 3,481 कोटी आणि सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 3,061 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजन आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. या मागण्यांमध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं भव्य नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय, तर महापालिका क्षेत्रातल्या मूलभूत सुखसोयी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी नगरपरिषदांना 770 कोटी, अमृत अभियानांतर्गत शहरांना जलसुरक्षित करण्यासाठी 3,076 कोटी आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी 1,000 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले. कोकण आणि सागरी दळणवळणाला गती देणाऱ्या रेवस रेड्डी सागरी महामार्ग प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला 1,000 कोटी रुपयांचं भागभांडवली अंशदान मंजूर करण्यात आलंय. याशिवाय अंगणवाडी सेविकांच्या मानधन आणि पगाराच्या वाढीसाठी 1,734 कोटी, सामाजिक न्याय विभागांतर्गत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी 2,000 कोटी आणि संजय गांधी निराधार योजनेतल्या दिव्यांग तसंच सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 1,874 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आर्थिक संकटात असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं घेतलेलं कर्ज आणि त्यावरच्या व्याजाची परतफेड करण्यासाठी 8,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. याशिवाय राज्यातलं कृषी पंप, यंत्रमाग, वस्त्रोद्योग आणि औद्योगिक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वीजदर सवलतीसाठी 2,722 कोटी रुपयांच्या तरतुदीचा यात समावेश आहे. विधानसभा कामकाजाच्या पहिल्या दिवशीच्या कामकाजात विविध विभागांचे अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले तर 3 शासकीय विधेयकं पुनःस्थापित करण्यात आली. विधानभवनातली प्रवेश व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी डिजिटल फेस रिकग्निशन अर्थात चेहरा पडताळणी प्रणाली लागू करण्यात आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. या नव्या प्रणालीअंतर्गत लोकप्रतिनिधी, आमदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत सदस्यांना आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी विधानसभा सदस्य आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटलाल मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेतलिया, उषादेवी जगदाळे, शकुंतला शर्मा यांच्या निधनाबद्दल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यानंतर सभागृहातल्या सर्व सदस्यांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली अर्पण केली.
1: आताच आपण विधानसभेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर खाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या पुरवणी मागण्या केल्या सादर. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेशी प्रक्रिया. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर आणि विधान परिषद सदस्यांना श्रद्धांजली. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी दुपारी 12 वाजता प्रारंभ झाला. विधान परिषदेत वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं कामकाजाची सुरुवात झाली. विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला करून दिला. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये डॉ नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कळू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, जिशान जियाउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनील विनायक कर्जतकर।

0: विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथ्थूजी भेंडे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व सदस्यांचं सभागृहात स्वागत करून पुढल्या कामासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर करून नवा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अवघ्या 3 महिन्यातच इतक्या खर्चाच्या मागण्या सादर झाल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली. या पुरवणी मागण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सरकारनं नुकतीच घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 40,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यात आधीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजनं आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 पेक्षा जास्त कोटी रुपयांचा पडणार आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी सर्वाधिक 22,015 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यातला बहुतांश हिस्सा हा शेतकरी कर्जमुक्ती आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका भाग भांडवलापोटी वापरला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान तालिका सभापती म्हणून सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी, सुनील शिंदे यांची घोषणा केली. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबाला प्रतिबंध अधिनियम 2026 विधान परिषदेत मांडण्यात आले. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेश ही प्रक्रिया राबवण्यात येत असून यापुढे प्रत्येकाला फेस रेकॉग्निशन प्रणालीद्वारेच प्रवेश दिला जाईल अशी माहिती सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. या नव्या प्रणालीअंतर्गत लोकप्रतिनिधी, आमदार, अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या चेहऱ्याची डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही. फेस रेकॉग्निशनद्वारे जलद प्रवेश मिळेल. सर्व विधिमंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी फेस रेकॉग्निशनसाठी तातडीनं नोंदणी करणं आवश्यक आहे. विधिमंडळाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या दृष्टीनं हा महत्वाचा उपक्रम मानला जात असून यामुळे सुरक्षा व्यवस्थेसह प्रवेश प्रक्रिया अधिक कार्यक्षम होणार आहे. विधान परिषदेत आज दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी विधान परिषद सदस्य प्राध्यापक भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेश कुमार कन्हैयालाल जेठलिया यांच्या निधनाबद्दल आदरांजली अर्पण करण्यात आली. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी या संदर्भातला शोकप्रस्ताव मांडला.
1: आताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचा विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं राजश्री आगाशे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता.
2: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: जमीन,
1: शेतकरी,
0: पाऊस,
1: पाणी,
0: उघडीप,
1: वापसा,
0: पेरणी,
1: लावणी,
0: खुरपणी,
1: निंदणी,
0: कोळपणी,
1: फवारणी,
0: खतावणी,
1: कापणी,
0: छाटणी,
1: काढणी,
0: उफणणी,
1: पाखडणी,
0: प्रगत,
1: शेतकरी,
0: गावकरी,
1: मंडळ,
0: आकाशवाणी,
1: सोलापूर,
0: दररोज
1: सायंकाळी 7:30 वाजता
0: माझं तुमचं प्रत्येकाचं
1: सर्वांचं
0: गावकरी मंडळ।
2: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय?
3: तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर।
2: इथं मिळतील चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सगळं काही।
3: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य।
2: श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श।
3: तर ऐकायला विसरू नका।

0: खमंगर उस्कर दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवत रहा प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट।
1: श्रोत्यो, प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलिया आणि वर्षा ऋतूतील मोरांचं मनमुराद नाचणं, असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 सोलापुरात कोणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? या अशा एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा, दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीत कळत नाही पण आवडतं.
1: संगीतातील नादमाधुर्य मात्र मनाला भुरळ पाडतं.
0: घराणेदार बंदिशी, चीजा, रचनांमधून उलगडणारं रागसंगीत असो की चित्तवृत्तीला शांत करणारं, मनाला एकाग्र करणारं रागसंगीत असो, भावसंगीतातील चित्रपट गीतांमधील नादमाधुर्यातून भेटणारं रागसंगीत,
1: सूर, ताल, लय या संगीतमय नक्षत्रमालेचे आपण सर्वच स्वरयात्री.
0: कलाक्षेत्रातील साधकांसोबत हलक्या फुलक्या गप्पांमधून रागसंगीत उलगडणारा आपला नवीन कार्यक्रम स्वरयात्री
1: प्रत्येक शनिवारी सकाळी 10:30 वाजता
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावर.

एफ एम 103.4 MHz वर तसेच न्यूज ऑन ए आय आर या आमच्या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ॲपवरती आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 असली आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या ग्रामीण भागातल्या श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

0: मंडळी नमस्कार. आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 1 आषाढ 1948 22 जून 2020.
1: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी.
2: सर्व प्रकारच्या भाज्यांची, फळांची, झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील.
1: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी, सूत मिल समोर, वाघोली, तालुका मोहोळ.
2: मोबाईल 9999 42 41 49.
0: मंडळी, आता जाणून घेऊयात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव कृषी मालाच्या उत्पादकांकरिता आहेत. अंबाडी भाजी 600 रुपये, बीट 1000 ते 2500, कारली 4000 ते 6000, वांगी 700 ते 3500 रुपये, कोबी 700 ते 2200 रुपये, ढोबळी मिरची 2300 ते 5000, गाजर 800 ते 5500 रुपये, फ्लॉवर 400 ते 1840 रुपये, लाल मिरची 5200 ते 21500 रुपये, गवार 2000 ते 6500 रुपये, कोथिंबीर 1000 ते 1600, काकडी 400 ते 4500 रुपये, सीताफळ 12000 रुपये, लसूण सुका 8000 ते 16000, चाकवत 500 ते 800 रुपये, हरभरा

6,650 ते 5,740 रुपये, हिरवी मिरची 2,500 ते 3,600 रुपये, पेरू 500 ते 2,400 रुपये, जांभूळ 2,500 ते 8,500 रुपये, भेंडी 1,200 ते 4,000, लिंबू 1,000 ते 5,100, आंबा 2,000 ते 8,000, मेथीभाजी 1,000 ते 2,300 रुपये, कांदा 100 ते 2,800, अननस 2,000 ते 5,000, डाळिंब 1,000 ते 20,500 रुपये, बटाटा 700 ते 1,200, राजगिरा 500 ते 800 रुपये, तांदूळ 3,565 ते 7,020 रुपये, शिराळी दोडका 1,000 ते 4,000, शेपू 1,300 ते 1,600, ज्वारी मालदांडी 3,770 ते 4,700 रुपये, सोयाबीन 6,505 रुपये ते 6,700 रुपये, पालक 500 ते 800 रुपये, तांदूळजा 1,000 रुपये, टोमॅटो 500 ते 3,000, कलिंगड 800 ते 2,000, गहू शरबती 2,610 ते 4,005 रुपये। हे होते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव। कृषी सल्ला जाणून घेऊयात।

0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपीक आहे. या पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव आपल्याला आढळतो. भरघोस उत्पादनासाठी निरोगी आणि जोमदार झाडं अत्यंत महत्वाची असतात. मात्र आंब्याच्या झाडाचं खोड पोखरणारा खोडकिडा, ज्यालाच आपण भिरुड असं देखील म्हणतो, ही कीड झाडांच्या आतील भागामध्ये खोल बोगदे तयार करून झाडाला हळूहळू दुर्बल करते. प्रादुर्भाव वाढला तर मोठ्या फांद्या देखील मोडतात आणि शेवटी संपूर्ण झाड वाळून जाण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे आंब्यावरील खोडकिडा म्हणजेच भिरुड याचं व्यवस्थापन वेळीच करणं गरजेचं आहे. त्यासाठी हा आंब्यावरील खोडकिडा किंवा भिरुड हा नेमका कसा असतो, त्याचं जीवनचक्र काय आणि व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याबाबतची माहिती आपण आजच्या कृषी सल्ल्यामध्ये जाणून घेऊया. आंब्यावरील खोडकिडा किंवा भिरुड याला इंग्रजीमध्ये लाँगहॉर्न बीटल असं देखील म्हणतात. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं या किडीच्या दोन प्रजाती आढळतात. या किडीची अळी ही अवस्था नुकसानकारक असते. या किडीसाठी यजमान पिकं म्हणजे आंबा, अंजीर, रबर, फणस, तुती आणि पपई ही आहेत. या सर्व झाडांवर ही आंब्यावरील खोडकीड आढळते आणि झाडांचं नुकसान देखील करत असते. आंब्यावरील खोडकिडीच्या जीवनचक्राचा विचार केला तर पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रौढ भुंगे हे बाहेर पडून मिलनाला सुरुवात करतात. जून ते ऑक्टोबर दरम्यान मादी जुन्या झाडांच्या मुख्य खोडावर अंडी घालते. एका मादीकडून सुमारे 200 अंडी घातली जातात. अळीच्या 7 ते 9 अवस्था पूर्ण होताना साधारणपणे 5 ते 9 महिन्यांचा कालावधी यासाठी लागतो. हिवाळ्यामध्ये प्रौढ अळी काही काळ सुप्त अवस्थेमध्ये राहते. त्यानंतर स्वतः तयार केलेल्या बोगद्यामध्ये कोश अवस्थेमध्ये जाते. कोश अवस्था ही साधारणत 20 ते 25 दिवसांची असते. पावसाळ्याच्या प्रारंभी कोशामधून प्रौढ भुंगे बाहेर पडतात. प्रौढ भुंग्यांचं आयुष्य हे साधारणत 60 ते 90 दिवसांचं असतं. एक पिढी पूर्ण होण्यासाठी या किडीला सुमारे 1 वर्षांचा कालावधी लागतो. या किडीची सर्वात नुकसानकारक अवस्था म्हणजे अळी अवस्था. या किडीची अळी ही पायविरहित असून पिवळसर पांढऱ्या रंगाची असते. शरीर अर्ध दंडगोलाकार आणि किंचित चपट दिसतं. तेव्हा या किडीला वेळीच ओळखून तिचं व्यवस्थापन करणं हे गरजेचं आणि फायदेशीर ठरतं. आंब्यावरील खोडकिडीचं व्यवस्थापन करताना बाग स्वच्छ ठेवून झाडांची नियमित पाहणी केली पाहिजे. प्रादुर्भावग्रस्त फांद्या कापून आळ्या आणि कोश नष्ट केले पाहिजे. खोडावरील छिद्रातील आळ्या तारेच्या हुकानं काढून त्या छिद्रामध्ये डिझेल किंवा पेट्रोलमध्ये भिजवलेला कापूस आपण ठेवला पाहिजे. ते छिद्र मातीनं बंद केलं पाहिजे. जिवंत आळी असलेल्या छिद्रांमध्ये इंजेक्शनच्या सहाय्यानं शिफारशीत कीटकनाशक सोडून चिखलानं बंद केलं तर आळीचा प्रभावी नाश होतो.
1: कृषी सल्ला आता आपण ऐकला. आता शेतशिवाराच्या घडामोडी, शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा घेतलाय सुदर्शन सुतार यांनी.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतशिवाराच्या घडामोडी या कार्यक्रमासाठी मी सुदर्शन सुतार. सुरुवातीला ठळक घडामोडी. राज्यातील 74 धरणांनी गाठला तळ. उपयुक्त पाणीसाठा अवघा 24.74% राज्यात कांडीपच्या नुकसान.

कमी करण्यासाठी मेगा क्लस्टर्स उभारणार. पहिल्याच तिमाहीत 552 कोटींचं विविध कृषी योजनांचं अनुदान मिळणार आणि खतांचा काळाबाजार साठेबाजी करणाऱ्या जिल्ह्यातील 64 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, 4 जणांवर गुन्हे दाखल. घडामोडी आता विस्तारानं. जूनचा पंधरवडा उलटला तरी अपेक्षित पाऊस न झाल्यानं राज्यातील लहान मोठ्या 74 धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपला असून केवळ मृतसाठा शिल्लक आहे. राज्यातील 3,028 धरणांमध्ये सध्या 356.87 TMC म्हणजे 24.74% पाणी उपलब्ध असून गतवर्षीच्या तुलनेत यात 84.39 TMC घट झाली आहे. पावसाअभावी पाणीसाठा घटल्यामुळे शेतकरी आणि प्रशासनासमोर पाणी व्यवस्थापनाचं आता आव्हान निर्माण झालंय. मॅग्नेट 2.0 अर्थात महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा विकास करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि मेगा क्लस्टर्स उभारण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. आशियाई विकास बँकेच्या सहकार्यानं राबवल्या जाणाऱ्या या 2,402 कोटीच्या प्रकल्पात 23 उच्च मूल्य पिकांचा समावेश आहे. याद्वारे मुंबई परिसरात नव्या आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठेच्या उभारणीला गती मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत काढणीपश्चात नुकसान कमी करणं आणि शेतीमाल मूल्य साखळी बळकट करण्यासाठी सुमारे 400 उपप्रकल्पांना अर्थसहाय्य केलं जाणार आहे. कृषी विभागानं कामांची जलद तपासणी करून 552 कोटी रुपयांची विविध कृषी योजनांची अनुदान बिलं कोषागाराकडे वर्ग केली आहेत. केंद्र आणि राज्याचा निधी वेळेत मिळाल्यानं एरवी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मिळणारं अनुदान यंदा पहिल्याच तिमाहीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे राज्याला केंद्राकडून योजनांचा पुढील हप्ताही लवकर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्यात सध्या मॅडन ज्युलियन अॅसिलेशन सारखी वातावरणीय स्थिती अनुकूल नसून अरबी समुद्रावरील वाऱ्याचा प्रवाहही कमकुवत झालाय, त्यामुळे मान्सूनची प्रगती ठप्प झाली आहे. मात्र येत्या 24 ते 25 जूनच्या सुमारास कोकण किनारपट्टीसह काही भागात पावसाचा जोर पुन्हा वाढेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून काढण्यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघानं केंद्राकडे 10 प्रमुख मागण्यांचं निवेदन सादर केलंय. ऊसाची FRP वाढल्यानं साखरेची किमान विक्री किंमत प्रति किलो 43 रुपये करावी आणि ती FRPशी जोडावी अशी प्रमुख मागणी त्यामध्ये आहे. तसंच बी हेवी मोलॅसिस पासूनच्या इथेनॉलचा दर 67 रुपये आणि ऊसाच्या रसापासूनच्या इथेनॉलचा दर 72 रुपये प्रति लिटर करण्याची मागणीही महासंघानं केली आहे. राज्यात 8 जून नंतर मान्सूनची वाटचाल थांबल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. आतापर्यंत केवळ 1% क्षेत्रावर धूळ पेरणी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत पेरण्या न करण्याचं आवाहन केलंय. राज्यातील धरणांमध्ये केवळ 31% पाणीसाठा शिल्लक असल्यानं सर्वच जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. इराण आणि अमेरिकेदरम्यान युद्ध समाप्तीचा प्राथमिक करार झाल्यानं जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 4% घसरल्या आहेत. हुरमुज समुद्रधुनी पुन्हा खुली होणार आहे. या सकारात्मक घडामोडीमुळे भारतात रासायनिक खतांची आयात सुलभ होऊन खतांचे दर कमी होण्याची आणि डिझेलच्या किमती स्थिर राहण्याची शक्यता आहे. तसंच सागरी वाहतूक सुरळीत झाल्यामुळे भारताच्या तांदूळ साखर आणि भाजीपाला या कृषी मालाच्या निर्यातीलाही मोठा वेग मिळणार आहे. एल निनो सक्रिय होण्याच्या वाढत्या धोक्यामुळे 2026-27 हंगामात जागतिक पातळीवर गहू मका आणि तांदळाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज FPO व्यक्त केलाय. हवामानातील अनिश्चिततेमुळे तांदळाचं उत्पादन 1.6% कमी होऊन जागतिक पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र अर्जेंटिना आणि ब्राझीलमधील पोषक वातावरणामुळे सोयाबीन उत्पादन मात्र नव्या विक्रमाची नोंद करू शकते असं त्यात म्हटलंय. राज्यातील गाय वर्ग पशुधनाला लंपी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी 2026-27 या वर्षातील लसीकरण मोहिमेअंतर्गत 37,52,000 गोट पॉक्स लस मात्रांचं जिल्हानिहाय वाटप सुरू झालंय. पशुसंवर्धन आयुक्त डॉ किरण पाटील यांच्या माहितीनुसार गतवर्षी जास्त प्रादुर्भाव झालेल्या हॉटस्पॉट तालुक्यांवर आणि अधिक दूध देणाऱ्या पशुधनावर या मोहिमेत विशेष भर दिला जाणार आहे. लशीची शीत साखळी टिकून ठेवत ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासनानं पशुपालकांना सक्रिय सहभागाचं आवाहनही केलं आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेचा विस्तार, वाढता उत्पादन खर्च आणि कृषी पायाभूत सुविधांमधील वाढत्या गुंतवणुकीमुळे 2026-27 या आर्थिक वर्षात कृषी कर्जाची मागणी मजबूत राहील असा अंदाज नाबार्डनं व्यक्त केलाय. गेल्या दशकात कृषी कर्ज वाटप 8.5 लाख कोटींवरून 30 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून ही गती आगामी काळातही कायम राहील. ग्रामीण भागातील कर्ज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नाबार्डनं मागील वर्षात 4.5 लाख कोटी रुपयांचं सवलतीचं पुनर्वित्त उपलब्ध करून दिलं आहे.
रासायनिक खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड आणि

सातबारा उतारा सादर करण्याची सक्ती करण्याचा आदेश आता मागे घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या तीव्र रोषानंतर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार आता शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार प्रति एकर किमान एक ते कमाल पाच पोती खतांचं वाटप केलं जाईल. तसंच खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी केंद्रांवर कडक देखरेख ठेवली जाणार आहे. राज्यातील देशी गोवंशांचे संरक्षण संवर्धन

राज्यातील देशी गोवंशांचे संरक्षण संवर्धन आणि गोशाळांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र गो सेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागातर्फे 22 जून ते 5 जुलै या काळात राज्यमाता गोमाता संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालयातून सुरू होणारी ही यात्रा 15 दिवसात 35 जिल्ह्यातून 6000 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. याद्वारे 1000 हून अधिक गोशाळांशी संपर्क साधला जाईल. यात्रेचा समारोप 5 जुलै रोजी नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थित होईल अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं सोलापूर जिल्ह्यात खत विक्री केंद्राची कडक तपासणी मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 1129 केंद्रांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 18 खताचे नमुने निकृष्ट आढळले आहेत. या प्रकरणी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 64 केंद्रांचे परवाने निलंबित तर 4 परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्याशिवाय 4 कृषी केंद्रांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबण्याची शक्यता असल्यानं सोलापूर जिल्हा प्रशासनानं पाणी बचतीसाठी कठोर पावलं उचलली आहेत. उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवत जलाशयातून शेतीसाठी होणारा थेट पाणी उपसा रोखणं, स्विमिंग पूल आणि वाहन धुण्याची केंद्र बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिले आहेत. गैरवापर आणि गळती रोखण्यासाठी भरारी पथकं तैनात करण्यात आली असून प्रशासनानं टँकर आणि चाराटाचे सूक्ष्म नियोजन केलंय. तसंच पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. सोलापूरच्या रुक्मिणी महिला शेतकरी महासंघ प्रोड्युसर कंपनीनं शेतकऱ्याकडून खरेदी केलेला 29.7 मेट्रिक टन कांदा थेट श्रीलंकेला निर्यात केलाय. उमेद आणि टेक्नो सर्व संस्थेच्या सहकार्यानं ग्रामीण महिलांनी केलेली ही थेट आंतरराष्ट्रीय निर्यात दलालांची साखळी मोडीत काढणारी ठरली असून यामुळे शेतकऱ्यांना प्रतिकिलो किमान 1 रुपया अतिरिक्त नफा मिळणार आहे. उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर आणि सोलापूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांच्या हस्ते या कांद्याच्या कंटेनरला हिरवा झेंडा दाखवून तो रवाना करण्यात आला. राज्य शासनाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित कृषी पुरस्कारांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील 5 शेतकऱ्यांनी बाजी मारली. यामध्ये शिवानंद शिंगडगाव यांना कृषीभूषण, प्रवीण माने यांना शेतीमित्र, राहुल वनकर यांना युवा शेतकरी, सदाशिव चौगले यांना उदयन पंडित, तर प्रणव बिराजदार यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे. नवकल्पना आणि शाश्वत शेतीसाठी मिळणाऱ्या या पुरस्कारांचे वितरण लवकरच राज्यस्तरीय कार्यक्रमात केलं जाणार आहे. श्री अन्न मिलेट क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान संशोधन आणि प्रक्रिया उद्योगांची माहिती घेण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील 50 शेतकरी हैदराबाद येथील श्री अन्न वैश्विक उत्कृष्टता संशोधन केंद्राच्या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले. आमदार सुभाष देशमुख यांच्या पुढाकारातून आयोजित या पथकात 12 महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. ग्रामीण रोजगार आणि स्वयंरोजगाराला चालना देणं हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात आलं. वैराग शहरालगत प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला स्थानिक बाधित शेतकरी आणि नागरिकांनी सकारात्मक पाठिंबा दर्शवला आहे. यासंदर्भातील मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांना दिलं आहे. या महामार्गामुळे परिसराच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. जमिनीच्या बदलत्या न्याय आणि नगरपंचायत क्षेत्रानुसार वाढीव मोबदला देण्यात यावा जेणेकरून शेतकऱ्यांना नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण करता येतील अशी प्रमुख मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. राज्य शासनानं कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या वापर शुल्क अर्थात युजर चार्जेस धोरण निश्चितीसाठी स्थापन केलेल्या विशेष समितीवर सोलापूरचे माजी आमदार आणि सोलापूर बाजार समितीचे चेअरमन दिलीप माने यांची सदस्य म्हणून निवड केली आहे. या समितीची पहिली बैठक येत्या 25 जून रोजी पुण्यात पणन संचालकांच्या दालनात होणार आहे. यात शुल्काची अंमलबजावणी आणि रुपरेषा ठरवली जाईल. या नव्या धोरणानुसार बाजार समितीला त्यांच्या क्षेत्रात अनुसूचित नसलेल्या शेतीमालासह आकर्षक मालाच्या व्यापारावरही वापर शुल्क आकारण्याचे अधिकार मिळणार आहेत. मोबाईल एपद्वारे ई पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि नेटवर्कच्या समस्येमुळे राज्य सरकारनं नियमात मोठा बदल केलाय. आता शेतकऱ्यांना स्वतः पीक पाहणी करण्याची गरज नसून 15 जुलैपासून स्थानिक महिला बचत गटातील विशेष सहाय्यकांमार्फत ही प्रक्रिया थेट शेतात जाऊन पार पडली जाईल. अचूकतेसाठी पिकांच्या 20 मीटरच्या आत जाऊन नोंद करणं बंधनकारक करण्यात आलंय. प्रत्येक नोंदीसाठी सहाय्यकांना मानधनही दिलं जाईल अशी माहिती सोलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. राज्यातील 74 धरणांनी गाठला तळ. उपयुक्त पाणीसाठा अवघा 24.74%. राज्यात काढणीपश्चात नुकसान कमी करण्यासाठी मेगा क्लस्टर्स उभारणार.
पहिल्याच तिमाहीत 500

0: 52 कोटी रुपयांचे विविध कृषी योजनांचं अनुदान मिळणार आणि खतांचा काळाबाजार साठेबाजी करणाऱ्या जिल्ह्यातील 64 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित 4 जणांवर गुन्हे दाखल. याबरोबरच शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा संपला. नमस्कार.
1: शेतशिवाराच्या घडामोडी शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा आता आपण ऐकलं. संकलन आणि वाचन केलं होतं सुदर्शन सुतार यांनी. आता कोळी गीतांचा आनंद घेऊयात.

0: बरं, मंडळी, याबरोबरच आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. गावकरी मंडळ हा कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. रात्रीचे 8 वाजतायत.
1: बीबीए, एमबीए, बीसीए आणि एमसीए कोर्सेस साठी प्रवेश सुरू. नॅक कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे, सोलापूर.
2: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 66 17 24 18.
1: अहो काका, मिठाई काय वाटतंय?
2: अगं, इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
1: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन डी मार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर. मोजकेच फ्लॅट शिल्लक.
2: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
1: मोबाईल 73,5,025,47 आणि 84,11,966,700.
3: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
4: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
3: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचं अद्ययावत मशीन,
4: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर DP नकाते यांचं
3: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार जावडी जवळ, सोलापूर.
1: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावन भूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता 1 ते 10 साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
2: मराठी माध्यमातून शिक्षण, त्याद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
1: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, 2 वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323, 98 81 145 746, 97 63 041 415 आणि 99 21 609 018.
5: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
6: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
5: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
6: ते दागिने त्यांच्याकडूनच आणले.
7: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
1: डॉक्टर, इंजिनियर व्हायचे अथवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवायचे? कोटा, राजस्थान सारखी अध्यापन पद्धत आता सोलापुरात. मोशन एज्युकेशन सोलापूर.
2: GE, NEET, MST, CET महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी तर MST, CET साठी स्पेशल बॅच.
1: आणि विद्यार्थ्यांनो, दिवसा कॉलेज करून संध्याकाळी CET ची तयारी करण्यासाठी स्पेशल बॅच. 8वी ते 10वी फाउंडेशन बॅच साठी प्रवेश सुरू.
2: उपयुक्त स्टडी मटेरियल, अनुभवी तज्ञ शिक्षक, नियमित टेस्ट सिरीज.
1: मोशन एज्युकेशन सोलापूर, युनिटी श्रद्धा आर्किड दावत चौकाजवळ, पतंजली स्टोअर शेजारी, जुळे, सोलापूर. मोबाईल 97 666 46 400 आणि 78 220 97 296.
2: मोशन आहे तर भरोसा आहे.
1: मोशन आहे तर हमका सिलेक्शन आहे.
8: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
9: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
8: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.

0: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी,
1: सर्व प्रकारच्या भाज्यांची, फळांची, झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील.
0: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी, सूत मिल समोर, वाघोली, तालुका मोहोळ.
1: मोबाईल 9999 42 41 49.
0: जुनाट, सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार. डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाईज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर. मोबाईल 88 88 36 00 88.
2: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
1: मोबाईल 77 19 92 22 55.
0: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
1: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
0: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर.
1: संपर्क 98 60 10 44 70.

0: श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? साहित्य संपदा सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी, कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून.
1: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आणि युकेचे प्रधानमंत्री कीर स्टारमर यांचा राजीनामा. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज एकंदर 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संजय वाघचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील. विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी या

0: खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: जे खासदार आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातली कामं, विकास कामं, त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रकल्प जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे.
0: या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
2: ही लोक जी गेलेली आहेत त्यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपाच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत, आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत, हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपाच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस या खासदारांच्या यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे, तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला 1ही जागा जिंकता आली नाही. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत 7 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, तसंच रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी 5 लाख आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. गेल्या 24 तासात झारखंडमध्ये वीज कोसळून 11 जण मृत्युमुखी पडले आहेत. मृतांमध्ये खुंटी जिल्ह्यातल्या 4, रामगढ जिल्ह्यातल्या 2, लोहारडाग, देवघर, जामतारा, साहिबगंज तसंच गिरिदीह जिल्ह्यातल्या प्रत्येकी 1 समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये नीट यूजी फेरपरीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 28 जणांना अटक झाली आहे. देशभरात काल कडक बंदोबस्तात ही फेरपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रियेत फेरफार करून बनावट उमेदवार बसवल्याच्या आणि मध्यस्थांशी संगणमत केल्याच्या आरोपावरून या प्रक्रियेशी संबंधित 18 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तर नोंदणीकृत उमेदवारांच्या वतीनं परीक्षा देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून लखीसराई इथून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच गया वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित एका मध्यस्थालाही पोलिसांनी अटक केली आहे. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षा आधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांची इयत्ता 12वीचे गुण पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकनानंतर बदलल्या आहेत त्यांच्या सुधारित गुणपत्रिका.

0: योग्य वेळी सीबीएसईच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सुधारित गुणपत्रिका मिळण्यापूर्वी उमेदवारांना त्यांच्या जुन्या मूळ गुणपत्रिका जमा कराव्या लागतील. अद्ययावत गुणपत्रिका डिजीलॉकर खात्यातही उपलब्ध असून पुढच्या सर्व प्रक्रियांसाठी ती वैध असल्याचंही बातमीत म्हटलं आहे. युकेचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं असून आज 10 डाउनिंग स्ट्रीट इथल्या निवासस्थानी त्यांनी चाहत्यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरु होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं आहे. राजे चार्ल्स यांना आपला निर्णय कळवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. अलीकडेच पोटनिवडणूक जिंकणारे अँडी बर्नहॅम हे स्टार्मर यांची जागा घेतील असं मानलं जात आहे. जेफ्री एपस्टीन बरोबर कथित संबंध असलेले पीटर मंडेलसन यांची नेमणूक अमेरिकेत राजदूत म्हणून करण्याचा स्टार्मर यांचा निर्णय सर्वात वादग्रस्त ठरला. व्हॉट्सअपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कुणाल शाह या भारतीय व्यक्ती नियुक्त झाले आहे. मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी ही घोषणा केली. कुणाल शाह यांनी भारतात क्रेड या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीत मेटा सुमारे 8,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16 बैठकीच्या पार्श्वभूमीवर इराणचे संरक्षण उपमंत्री गदिर निझामीपोर यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. ब्रिक्स व्यासपीठाच्या माध्यमातून सहकार्य आणि भारत इराण द्विपक्षीय भागीदारीवरही त्यांनी यावेळी चर्चा केली. कतारमध्ये गॅस निर्यातीच्या एका प्रमुख केंद्रावर झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाल्याचं कतारच्या ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं आहे. अमेरिका इराणमधल्या युद्धबंदीच्या वाटाघाटीदरम्यान कतारनं आपलं निर्यात केंद्र पुन्हा सुरु करण्याचं काम हाती घेतलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव साहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचा राजीनामा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत.
2: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
3: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
2: मोबाईल 84 08 803 719 आणि 02172622.
4: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
5: आकर्षक साड्या तेही मी रेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: व्ही आर पवार, चाती गल्ली, सोलापूर.
1: श्रोतेवाता प्रसारित करत आहोत कार्यक्रम श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम प्रतिबिंब.

0: आजच्या प्रतिबिंब या कार्यक्रमात मी सुमित गाडेकर
1: आणि मी अंकुर देशमुख
0: आम्ही दोघंही तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करत आहोत. अंकुर, खरं तर आजचा हा कार्यक्रम प्रतिबिंब या कार्यक्रमात बरेच श्रोते आपल्या कार्यक्रमांविषयी प्रतिक्रिया पाठवत असतात. कोणता कार्यक्रम त्यांना जास्त आवडला, तो कार्यक्रम का आवडला,
1: अगदी
0: याबद्दल एकंदरीतच ते प्रतिक्रिया देत असतात. आणि आपण आता या कार्यक्रमाला जास्त वेळ नाही देता सुरुवात करूयात.
1: अगदी
0: यानं पहिली प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे, ती विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद.

0: देवकर शनिवार पेठ मंगळवेड्याचे हे श्रोते आहेत, हे देखील आपले नियमित श्रोते बरं का. हे म्हणतायत, अभिराम दादांच्या अभ्यासपूर्ण निवेदनाने सजलेला लावण्यरंग हा कार्यक्रम आम्ही न चुकता ऐकत असतो, कारण हा कार्यक्रम ऐकल्यानंतर या कार्यक्रमातल्या ज्या भन्नाट लावण्या ज्या असतात त्या लावण्या आणि कलाकारांविषयीची सांगितलेली दुर्मिळ माहिती आम्हाला खूपच मनोरंजक आणि ज्ञानप्रद वाटतात अशी एकंदरीत प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. यानंतरची प्रतिक्रिया कोणाची आहे बरं?
1: यानंतरची प्रतिक्रिया आहे विदर्भ यवतमाळ येथून संतोष खडसे आणि सौ प्रियंका खडसे हे देखील आपले नियमित श्रोते आहेत आणि हे म्हणतायत की एक ही फिल्म से या कार्यक्रमात आज सायंकाळी अतिशय लोकप्रिय अशा बागबान या कौटुंबिक चित्रपटातली सरस आणि सुमधुर गाणी तसेच कथा ऐकायला मिळाली. सर्व गाणी ऐकून मन अगदी तृप्त झालं. सुमित सरांचं निवेदन देखील खूप छान वाटलं असं ते आपल्याला म्हणतायत. धन्यवाद श्रोते हो,
0: त्यांनी ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. प्रकाश जैनदवरकर नांदेडचे
1: अगदी
0: हे म्हणतात की हॅलो आपली आवड, हा कार्यक्रम खूप आवडला. नितीन बनसोडे यांनी साधलेला संवाद त्यांना विशेष करून खूप आवडला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर आणखीन एक प्रतिक्रिया त्यांची आहे,
1: प्रकाश जैन नांदेड
0: गाता हूं म्हणजे गुणगुणाता हूं हा जो कार्यक्रम आहे राजेंद्र कुमार कांबळे यांचा, हा कार्यक्रम खूपच माहितीपूर्ण असतो आणि जुनी गाणी असल्यामुळे आम्हाला हा कार्यक्रम विशेष करून आवडतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या एसएमएस मध्ये म्हणतायत की लावण्यरंग हा कार्यक्रम अभिराम दादा जे करतायत त्यांचं निवेदन आणि एकंदरीतच हा कार्यक्रम देखील खूप आवडतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आणखीन एक एसएमएस आहे, ते म्हणतात की मराठी आणि हिंदी गाणी आणि आजचा एकही फिल्मचा हा कार्यक्रम खूप आवडला.
1: मेजर साबिया चित्रपटातील आपण गीतं ऐकवली होती. यानंतर आहेत श्री महादेव खोचरे परिवार बोहेरे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून, ते म्हणतायत आजचा प्रतिबिंब सोलापूर दिनांक गुजारिश बहुरंगी वसुंधरा सुनोतराणे क्वीज के बहाणे हे कार्यक्रम देखील आम्ही नियमित ऐकत असतो. आम्हाला देखील हे कार्यक्रम अगदी मनपसंत आहेत, खूप आवडतात आणि आम्हाला या कार्यक्रमामध्ये घर बसल्या जिल्ह्यातील सगळ्या घडामोडी ऐकायला मिळतात त्याबद्दल देखील त्यांनी आपल्या आकाशवाणी परिवाराचं आभार मानलेले आहेत. यानंतरचा मेसेज आहे
0: प्रकाश जैन यांचा
1: पुन्हा एकदा, 19 जूनचा गुजारिश हा कार्यक्रम डॉक्टर सोमेश्वर पाटील सर आणि सुमित गाडेकर सर यांना ते धन्यवाद देऊ इच्छितात, कारण या कार्यक्रमामध्ये ते असं म्हणतात की ऑल ओल्ड इज गोल्ड सॉंग्स आम्हाला खूप आवडलेले आहेत.
0: यावेळेचा म्हणजे गुजारिश हा कार्यक्रम खूपच वेगळ्या पद्धतीने केला होता, त्यामध्ये जुन्या चित्रपटांची आपण निवड केली होती त्याबद्दल त्यांनी एकंदरीत प्रतिक्रिया
1: दिलेली आहे.
0: यानंतरची प्रतिक्रिया आहे अप्पासाहेब जाधव प्रगती जाधव प्राजक्ता संपूर्ण जाधव परिवार भीमनगर आंबे चिंचोली पंढरपूरहून, हे म्हणतायत शुक्रवारी रात्री प्रसारित झालेला गुजारिश हा कार्यक्रम आवडला. आवडला न आवडला एकंदरीत त्यांनी त्याची
1: कारण दिलेली आहेत.
0: ठीक आहे, त्यानंतरची प्रतिक्रिया कोणाची आहे बरं? त्यांचीच प्रतिक्रिया
1: त्यांचीच आहे. प्रतिबिंब आजचा प्रसारित झालेला एक ही फिल्म से हा कार्यक्रम खूप आवडला असं ते देखील म्हणतायत. धन्यवाद.
0: यानंतरची प्रतिक्रिया कोणाची बरं?
1: बिभीषण कुंभार राहणार हलद हिवडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथून, गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं त्याचप्रमाणे गुजारिश हे कार्यक्रम खूप बहारदार झाला होता असं देखील ते आम्हाला म्हणतायत. याचबरोबर गुलदस्ता हा जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम खूप आवडला. त्याचप्रमाणे लावण्यरंग या कार्यक्रमामध्ये देखील जी आपल्याला गाण्यांविषयी माहिती सांगितली जाते ती देखील त्यांना खूप आवडलेली आहे. तसेच सुनोतराणे एसएमएस के बहाणे हा कार्यक्रम देखील त्यांना आवडलेला आहे असं ते म्हणतात. म्हणजे एकंदरीतच आपल्या आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम ते मनापासून ऐकतात आणि ते त्यांना खूप आवडतात अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. त्याचप्रमाणे आरोग्य जागर मंथन खमंग रुचकर साहित्य संपदा हे देखील कार्यक्रम आम्ही नियमित ऐकतो असं ते आपल्याला सांगतायत. धन्यवाद.
0: खरं तर खूप चांगली प्रतिक्रिया त्यांनी दिली.
1: अगदी सगळ्या कार्यक्रमांचा त्यांनी या ठिकाणी समावेश केलेला आहे.
0: वैशाली आमले दिगंबर आमले वाराचा सोलापूरचे हे श्रोते आहेत, यांनी देखील आपल्या एकंदरीत कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया दिलेली आहे. सगळे कार्यक्रम आम्ही मनापासून ऐकत असतो, सगळेच कार्यक्रम खूप खूप आवडतात अशी मोघम प्रतिक्रिया त्यांनी आमच्यापर्यंत पाठवलेली आहे. यानंतरची प्रतिक्रिया कोणाची आहे?
1: पुन्हा एकदा प्रकाश जैन नांदेड यांची आहे. ते म्हणतात मराठी आणि हिंदी गाणी त्याचप्रमाणे एक ही फिल्म से, यामध्ये मेजर साहब या चित्रपटातील गीतं जी आपण आज ऐकवलेली आहेत ती देखील त्यांना अतिशय आवडलेली आहेत. ते म्हणतात त्याबद्दल

0: आभार, धन्यवाद आपले या प्रतिक्रियेबद्दल. आणि आपण हे कार्यक्रम आमचे नियमित ऐकतात याबद्दल देखील आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून धन्यवाद.
1: यानंतरची प्रतिक्रिया आहे अजिंक्य बारगजे कोल्हापूरचे, हे श्रोते आहेत. हे यांनी एकंदरीत सुनोतराने क्यूज के वाहणे हा कार्यक्रम कधी प्रसारित होणार आहे याची वेळ विचारलेली आहे. तर नेहमीप्रमाणे आज रात्री 10 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे याची नोंद सर्व श्रोत्यांनी घ्यायची आहे. त्यानंतर आणखीन काही श्रोत्यांनी प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवलेल्या आहेत. यानंतरची प्रतिक्रिया अंकुर कोणाची बरं?
0: यानंतरची प्रतिक्रिया आहे स्वप्नील रजपूत, वीर महाराणा प्रतापसिंह चौक सोलापूर येथूनच. ते म्हणत आहेत की सोलापूर आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित करत असलेला रात्री 10 ते 11 या वेळेतला दर शुक्रवारचा हिंदी चित्रपटांवर आधारित गुजारिश या कार्यक्रमात फरेब, दिव्य शक्ती, सुहाग, दिवाने, जुदाई या चित्रपटातील गाणी ऐकायला मिळाली आणि ही गाणी अतिशय लोकप्रिय, आम्हाला खूप आवडली असं देखील ते म्हणत आहेत.
1: त्यानंतर
0: आहेत
1: कोण आहेत बरं? एकंदरीत खूप छान प्रतिक्रिया, मजेशीर प्रतिक्रिया.
0: हा, त्यांनी थोडं
1: खूपच नेंदी असा
0: अर्ज आहे, मोठा आहे.
1: थोडासा वाचताना आपल्याला अडथळा येतोय. शशिकला नरसिंह मागे आहेत
0: लष्कर
1: सोलापूर येथून त्यांनी ही प्रतिक्रिया पाठवलेली आहे. नितीन बनसोडे, रेखा मॅडम नमस्ते. आज खरं तर दोघं पण
0: नाही आहेत,
1: त्यांचा नमस्कार आम्ही स्वीकार करतो
0: अगदी.
1: आणि त्यांची एकंदरीत प्रतिक्रिया अशी आहे की
0: 17 तारखेचा,
1: हा 17 तारखेचा कार्यक्रम त्यांना आवडला.
0: हा,
1: त्याचबरोबर त्यातली गाणी खूप आवडली, मराठी गाणी खूप सुंदर होती. एकंदरीतच बागवान मधील आजची गाणी जी आहेत ती गाणी त्यांना खूप आवडली अशी एकंदरीत प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. यानंतर प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवणारे श्रोते आहेत अजिंक्य बारगजे कोल्हापूरचे श्रोते आहेत. त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे सोनोतराणीची वेळ विचारलेली आहे, आपण ती वेळ सांगितलेली आहे. यानंतर कोणाची प्रतिक्रिया आहे आणि काय म्हणतात ते?
0: गिरीश
1: दंतकाले,
0: हा ज्ञानेश्वरी नगर पुणे नाका सोलापूर येथून. आणि ते म्हणतात की आपले कार्यक्रम छान असतात, रसिक श्रोत्यांसाठी अतिशय एक हक्काचं घर आहे असं देखील ते म्हणतात. त्याचप्रमाणे
1: रसिका, हा यांचा आवाज जो आहे
0: खूप
1: क्रमशः अभिवाचन,
0: हा
1: तो आवाज खूप
0: आवडला,
1: सादरीकरण सुंदर आहे. आणि कॉम्प्लिमेंट त्यांना रेडिओवरून द्या,
0: निश्चित निश्चित
1: कॉम्प्लिमेंट आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो.
0: अगदी
1: नाटकाचे वाचन रेसिपी छान आहे, त्याचबरोबर श्रीखंड आणि काय आहे
0: श्रीखंडे
1: मारुती
0: चितमपल्ली, हा
1: एकंदरीत विना पुस्तक वाचन जे सुरू आहे खूप आवडतं. एकंदरीत अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्यापर्यंत
0: पोहोचवलेली आहे अगदी.
1: प्रकाश
0: जैन पुन्हा एकदा नांदेड, एकदा
1: काय म्हणतात,
0: मराठी आणि हिंदी चित्रपटातील गाणी आणि त्याचप्रमाणे एक ही फिल्मचे मध्ये मेजर साहेब या चित्रपटातील गाणी आम्हाला खूप आवडली असं ते पुन्हा एकदा सांगतायत. धन्यवाद.
1: आताचा हा कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे तेव्हा 94-22-65-47 आपल्या नेहमीच्याच मोबाईल क्रमांकावरती आपण SMS पाठवून
0: आपल्या प्रतिक्रिया कळवू शकता,
1: आमच्यापर्यंत कळवू शकता. खरं तर अंकुर बरेच श्रोत्यांनी आपल्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत
0: पोहोचवलेल्या
1: नेहमीप्रमाणेच पाठवत असतात. काही नियमित श्रोते आहेत, काही जुने श्रोते आहेत, सगळेच या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात. यानंतरची ही प्रतिक्रिया आहे स्वप्नील रजपूत, वीर महाराणा प्रतापसिंह चौक सोलापूर येथून. त्यांनी शुक्रवारच्या गुजारिश या कार्यक्रमासाठी काही चित्रपटांची त्यांनी फरमाईश केलेली आहे. नक्कीच आपण साल सण सणावळ याप्रमाणे आपण चित्रपटांची निवड करत असतो. तर गेल्या शुक्रवारी आपण जुन्या चित्रपटांची निवड केलेली होती, तर पुन्हा एकदा आपण त्याच पद्धतीने कार्यक्रमांची आपण जुन्या किंवा नवीन चित्रपटांची निवड आपण नक्कीच करणार आहोत आणि त्या पद्धतीने देखील आपण श्रोत्यांना मेजवानी देत राहू. यानंतरची प्रतिक्रिया मला वाटतं सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती इतक्या दिसत आहेत. आपण पुन्हा एकदा श्रोत्यांना आवाहन करूयात की आत्ताचा हा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम सध्या लाईव्ह सुरू आहे, त्यामुळे तुम्ही 94-22-65-47 आपल्या नेहमीच्याच मोबाईल क्रमांकावरती आपण SMS पाठवू शकता आणि आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवू शकता.

0: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
1: ऐका
0: साहित्य संपदा।
2: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
1: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
0: कविता कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास।
1: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। साहित्य संपदा,
0: शब्द कला आणि संस्कृतीचा उत्सव।
2: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
3: श्रोते हो, जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून। वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील। श्रोते हो, नक्की ऐका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।
4: प्रतिबिंब या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहोत। खरं तर काही टेक्निकल इश्यूजमुळे SMS थोडे आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत। काही श्रोते आमच्यापर्यंत प्रतिक्रिया पाठवत आहेत परंतु पोहोचत नसल्यामुळे थोडासा कार्यक्रमात व्यत्यय येतोय। आपण पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया घेणारच आहोत। आपण बघूयात आणखीन काही श्रोते यानंतरची प्रतिक्रिया। अंकुर कोणाची आहे बरं?
5: यानंतरची प्रतिक्रिया आहे शिवाजी सोनुळे, सविता सोनुळे, मनीषा सोनुळे, भाग्यश्री सोनुळे, वैभव आणि त्यांचा सोनुळे परिवार भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणी मराठवाडा येथून। आणि हे श्रोते आपल्याला म्हणतात की आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून प्रसारित झालेल्या ढंगदार लावणी आणि आपली आवड आपली पसंद गुजारिश प्रतिबिंब गावकरी मंडळ सोलापूर दिनांक दिलखुलास आणि इतर सर्वच कार्यक्रम आम्हाला आवडतात आणि आम्ही ते नेहमी ऐकत असतो। धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल।
4: त्यानंतरची प्रतिक्रिया आहे विभीषण कुंभार हलदईवडी येथून सांगोल्यातून, यांनी पुन्हा एकदा SMS पाठवलेला आहे। ते म्हणत आहेत की आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम आम्ही अगदी मनापासून ऐकत असतो, हॅलोचे सगळे कार्यक्रम आम्हाला खूप खूप आवडतात, अशी एकंदरीत मुघम प्रतिक्रिया त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यानंतर श्रीशैल कुंभार आहेत, हे म्हणत आहेत की आताचा प्रतिबिंब कार्यक्रम चालू आहे, चांगला चालू आहे, पण थोडासा या ठिकाणी आपण समस्येला सामोरे जात आहोत, तांत्रिक अडचण या ठिकाणी थोडीशी येत आहे, काय हरकत नाही। आत्ताचा हा कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे तेव्हा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 94-22-65-17-41 आपल्या नेहमीच्याच मोबाईल क्रमांकावरती आपल्याला SMS पाठवायचा आहे। अंकुर, आपण खरं तर आपल्याकडे आता नवीन नवीन कार्यक्रम आलेले आहेत
5: अगदी,
4: आणि श्रोते नियमित श्रोते जे आहेत अगदी सकाळी 6 म्हणजे 5:50 पासून रात्री 11:10 ऐकणारे आपल्याकडे नियमित
5: श्रोते आहेत
4: आहेतच, आणि आवर्जून ते आपल्या प्रतिक्रिया

0: त्यांच्यापर्यंत पाठवत असतात.
1: होय, प्रत्येक कार्यक्रम ते अगदी न चुकता मनापासून ऐकतात आणि त्याबद्दल ते दाद देखील आपल्याला देतात.
0: हो ना,
1: हा ही त्यांची खूप मोठी भावना आहे, कारण ते आपल्या या आकाशवाणी सोलापूर केंद्राला त्यांच्या घरातीलच एक सदस्य मानतात. हा, आपली स्वतःची भावना ठेवून ते आपल्यापर्यंत त्यांच्या मनातील भावना व्यक्त करत आहेत.
0: हो ना, यानंतरची प्रतिक्रिया कोणाची आहे बरं?
1: यानंतर पुन्हा एकदा शिवाजी सोनुळे, सोनुळे परिवाराचीच ही प्रतिक्रिया आहे. ते म्हणतात, आत्ता सध्या चालू असलेला हा प्रतिबिंब कार्यक्रम आम्ही ऐकत आहोत, अतिशय आम्हाला आनंद वाटतोय. आम्ही या कार्यक्रमात तुम्ही आमची प्रतिक्रिया सामावून घेतलेली आहे. अगदीच, आम्ही प्रत्येक श्रोत्यांच्या प्रतिक्रियेला या ठिकाणी आम्ही स्थान देत आहोत. त्या प्रत्येकांच्या मनातील भावना आम्ही इथं व्यक्त करून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.
0: यानंतरची प्रतिक्रिया कोणाची आहे हे म्हणतायत सायली बनसोडे, मोहोळचे हे श्रोते आहेत.
1: हा,
0: आम्ही नियमितपणे तुमचे सर्वच कार्यक्रम ऐकतो, सकाळची भक्ती गीत छान असतात, अशी मोघम प्रतिक्रिया सायली बनसोडे मोहोळहून पाठवलेली आहे.
1: धन्यवाद,
0: खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर आपण पाहूयात आणखीन काही SMS आपल्याला दिसत आहेत.
1: यानंतर आहे प्रकाश जैन, पुन्हा एकदा नांदेड. ते म्हणतात, 20 जूनचा लावण्य रंग हा कार्यक्रम अतिशय अप्रतिम झाला, सादरीकरण अतिशय सुंदर होतं. अभिराम दादा यांनी जी या लावण्यांबद्दल दिलेली माहिती आणि त्यांचं निवेदन आम्हाला खूप खूप आवडलेलं आहे. धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल.
0: आणखीन ही कोणाची प्रतिक्रिया आहे?
1: ही प्रतिक्रिया आहे विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद देवकर, शनिवार पेठ मंगळवेडा इथून. ते म्हणतात की लावण्यरंग हा कार्यक्रम आम्ही न चुकता ऐकत असतो, कारण या कार्यक्रमात ऐकवल्या जाणाऱ्या भन्नाट अशा ठसकेबाज लावण्या आणि कलाकारांविषयी सांगितलेली जी माहिती आहे ती अभिराम दादा अतिशय छान पद्धतीने सांगतात आणि आम्ही ते मन लावून ऐकत असतो. त्याचप्रमाणे आम्हाला खूपच मनोरंजक आणि माहितीपूर्ण असा हा कार्यक्रम वाटतोय. धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल.
0: यानंतर प्रकाश जैन यांनी पुन्हा एकदा SMS पाठवलेला आहे. ते म्हणतायत की आजचा एक ही फिल्म से हा कार्यक्रम त्यांना खूप आवडला आणि मराठी आणि हिंदी गाणी देखील खूप आवडली, अशी मोघम प्रतिक्रिया त्यांनी आमच्यापर्यंत पाठवलेली आहे. यानंतर वैशाली आमले, दिगंबर आमले, वरळचा, सोलापूर येथून हे आपले गुजारीचे नियमित श्रोते
1: आहेत.
0: गेल्या शुक्रवारी गुजारीच्या कार्यक्रमामध्ये मदर इंडिया या चित्रपटाची आपण निवड केली होती, त्यामुळे हा कार्यक्रम विशेष करून आम्हाला खूप आवडला, अशी प्रतिक्रिया त्यांनी आमच्यापर्यंत पाठवलेली आहे. अब सुख आयो रे भैया मदर इंडियामधून
1: ते गीत आपण
0: गाणी ऐकायला मिळाली, ती खूपच दुर्मिळ असं गाणं होतं आणि ते ऐकल्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं, अशी एकंदरीत प्रतिक्रिया.
1: अगदीच अगदीच, त्या काळातील मदर इंडिया हा चित्रपट त्या काळामध्ये अतिशय लोकप्रिय झालेला होता.
0: आणि खरं तर अंकुर, गेल्या शुक्रवारी गुजारीच्या या कार्यक्रमामध्ये छोटासा प्रयोग केला होता, तर या कार्यक्रमामध्ये जुनी गाणी असायला पाहिजेत आणि जुने चित्रपट असायला पाहिजेत,
1: होय,
0: याची खबरदारी घेतली होती. कारण अगदी श्रोत्यांचीच ती मागणी होती की बाबा एखाद्या गुजारीच्या कार्यक्रमामध्ये आपण जुन्या चित्रपटांची देखील निवड करावी, अशी विनंती स्वतः श्रोत्यांनी केलेली होती.
1: आणि आपण नेहमीच श्रोत्यांच्या विनंतीला मान देत असतो, कारण आपलं हे आकाशवाणी केंद्रच श्रोत्यांचं आहे.
0: हो ना, आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण एकंदरीत जुन्या चित्रपटांची निवड केलेली होती आणि त्यातली आणि अर्थातच जुनी जी गाणी आहेत ती आजही लोकप्रिय आहेतच.
1: हो,
0: आणि गाणी पुन्हा पुन्हा ऐकाविषयी वाटतात, त्यामुळे तो कार्यक्रम बऱ्याच जणांना आवडला, अशी एकंदरीत प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येत आहेत. यानंतर खरंतर अंकुर, तांत्रिक अडचण खूपच येते आहे आपल्याला, ती जाणवते देखील, कारण SMS आपल्यापर्यंत पोहोचत नाही.
1: हो, खूप विलंब लागतो SMS पोहोचायला.
0: बघूया आपण आणखीन काही आपल्यापर्यंत SMS येत आहेत. यानंतरची प्रतिक्रिया कोणाची बरं?
1: हा, यानंतर पुन्हा एकदा सायली बनसोडे मोहोळ येथून आपल्याला कळवतात की वैद्यकीय माहिती सकाळी डॉक्टर सांगतात त्यामुळे खूप उपयोग होतो, सकाळचा 7:15 कार्यक्रम मी नेहमी न चुकता ऐकत असते. धन्यवाद सायलीजी, या कार्यक्रमाबद्दल आपण ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचवल्या, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
0: यानंतर संभाजी जाधव आहेत, शत्रुघ्न कदम, दीपक चव्हाण, सर्जाराव बोंद्रे, नामदेव जाधव, शिरगापूर, तुळजापूर इथून यांनी सगळेच कार्यक्रम खूप खूप आवडतात अशी मोघम प्रतिक्रिया पाठवलेली आहे. आणि आताचा कार्यक्रम प्रतिभा खूपच छान सुरू अशी प्रतिक्रिया त्यांनी पाठवलेली आहे. यानंतरची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे, ते कोण आहेत बरं?
1: हे आहेत
0: महादेव खोचरे.
1: महादेव खोचरे, हा, पुन्हा एकदा महादेव खोचरे, बोहिरे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथून ते सांगतायत की सध्या चालू असलेला प्रतिबिंब हा कार्यक्रम अतिशय

0: सुंदर असं चालू आहे. आपण आमच्या श्रोत्यांच्या एसएमएसचा समावेश करून आमच्या विनंतीला आणि आम्ही दिलेल्या प्रतिक्रियांना सामावून घेत आहात, समावेश करत असत, त्याबद्दल धन्यवाद असं त्यांनी म्हटलेले आहे. ठीक आहे, धन्यवाद आपण देखील दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आणि श्रोते हो, आपण दिलेल्या प्रतिक्रिया आम्हाला आणि आमच्या कार्यक्रमांना अतिशय दर्जेदार बनवण्यासाठी खूप खूप जास्त मदतीला पडतात. त्यानंतरची प्रतिक्रिया कुठली आहे सुमित? पुढे
1: त्यानंतरची प्रतिक्रिया प्रकाश जैन यांचीच आहे. ते म्हणतात की सगळेच कार्यक्रम आम्ही नियमित ऐकत असतो आणि आवडतात, अशी मुघम प्रतिक्रिया त्यांनी पाठवलेली आहे.
0: अगदी
2: श्रोते हो, प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलिया आणि वर्षा ऋतूतील मोरांचं मनमुराद नाचणं. असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 सोलापुरात कोणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? या अशा एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा, दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: अंकुर, यानंतरची प्रतिक्रिया कोणाची आहे? बरं,
0: यानंतरची प्रतिक्रिया आहे समाधान गाडे, मुक्काम पोस्ट 22, तालुका माढा, जिल्हा सोलापूर इथून. ते म्हणतात आजचा सोलापूरवरचा आता चालू असलेला प्रतिबिंब हा कार्यक्रम खूप छान चालू आहे आणि आम्ही आपल्या आकाशवाणी सोलापूर केंद्राचे सगळे कार्यक्रम नियमित ऐकत असतो. धन्यवाद मोगम हा संदेश दिलेला आहे. त्यांनी त्याबरोबर आपल्याला असं सांगितलंय की आदर्श गाडे, शार्वी गाडे, वेदांत गाडे, साहिल गाडे, समस्त गाडे परिवार यांनी देखील आपल्यापर्यंत हा मेसेज पोहोचवलेला आहे.
1: यानंतरची प्रतिक्रिया आहे शिवाजी सोनोळे, सोनोळे परिवार, भोसी जिंतूर परभणीचे हे श्रोते आहेत. आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून प्रसारित झालेला जुनी आणि नवी गाणी कार्यक्रम खूप खूप छान झाला.
0: त्यांनी टीप आपल्याला काहीतरी सांगितले का?
1: दिलेली आहे पण ते अर्धवट एसएमएस आपल्यापर्यंत पोहोचलेला.
0: हा,
1: दुसरा एसएमएस एक आहे त्यांचा, त्यात काय म्हणतात ते?
0: यामध्ये ते म्हणतात की केंद्रावरून 19 प्रसारित करण्यात आलेला गुजारिश हा कार्यक्रम आम्हाला खूप खूप आवडला, धन्यवाद.
1: त्यानंतर
0: ही पुन्हा एकदा सायली बनसोडे यांची प्रतिक्रिया आहे. ते म्हणतात अभिराम दादाचा आवाज सुंदर आहे आणि त्याचप्रमाणे आत्ताचा कार्यक्रम देखील खूप छान असा चालू आहे. धन्यवाद सायलीजी आपल्या या प्रतिक्रियेबद्दल.
1: खरं तर आत्ताचा हा कार्यक्रम तसा लाईव्ह सुरू आहे. पुन्हा एकदा श्रोत्यांना त्याची आठवण करून घेऊयात.
0: अगदी
1: 94-22-65-17 आपल्या नेहमीच्याच मोबाईल क्रमांकावरती आपल्याला एसएमएस पाठवायचा आहे. यानंतरची जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया स्वप्नील राजपूत, वीर महाराणा प्रताप सिंग चौक सोलापूर येथून. हे म्हणतात की 10-11 या वेळेतला शुक्रवारचा गुजारिश हा कार्यक्रम नेहमीप्रमाणे आम्हाला छान वाटला, अशी प्रतिक्रिया त्यांनी पाठवलेली आहे.
0: त्यानंतर हे श्रीशैल कुंभार आहेत हत्तूर येथून. ते म्हणतात की आत्ताचा प्रतिबिंब कार्यक्रम खूप छान चालू आहे. सुमित गाडेकर आणि अमित देशमुख असं त्यांनी केलंय. तर श्रोते हो, अमित नाही, अंकुर देशमुख असं आहे ते. मी थोडासा बदल करतो. आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण हे आमचे कार्यक्रम सोलापूर आकाशवाणीचे नियमित ऐकतात, त्याबद्दल आपले आभार.
1: संभाजी जाधव, रेशमा जाधव, शिरगापूर तालुका तुळजापूर इथून यांनी एसएमएस पाठवलेला आहे. त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आजचा अखिल फिल्मचे हा कार्यक्रम खूप आवडला, अशी मुघम प्रतिक्रिया त्यांनी पाठवलेली आहे. त्यानंतरची प्रतिक्रिया कोणाची आहे?
0: त्यानंतर आहेत अप्पासाहेब जाधव, प्रगती जाधव, प्राजक्ता जाधव, राहणारा आंबे चिंचोली तालुका पंढरो, नियमित श्रोते आहेत हे आपले. ते म्हणतात प्रतिबिंब आज प्रसारित झालेला आणि एकही फिल्मचे हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला, त्याबद्दल धन्यवाद. आपले देखील धन्यवाद, आपण ही प्रतिक्रिया दिली.
1: संभाजी जाधव, रेशमा जाधव, शिरगापूर तुळजापूर यांनी पुन्हा एकदा एसएमएस पाठवलेला आहे. ते म्हणतात की आकाशवाणी सोलापूर केंद्राचे सर्वच कार्यक्रम चांगले आहेत, आजचा चित्रवेला हा कार्यक्रम खूपच आवडला, अशी प्रतिक्रिया त्यांनी पाठवलेली आहे.
0: खूप खूप धन्यवाद.
1: त्यानंतरची ही प्रतिक्रिया कोणाची आहे? बरं,
0: ही प्रतिक्रिया आहे पुन्हा एकदा विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद देवकर शनिवार

0: पेठ मंगळवाडा इथून.
1: ते म्हणतात की आताचा कार्यक्रम खूपच छान सुरू आहे, एकंदरीतच हॅलोचे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात अशी मोगम प्रतिक्रिया त्यांनी पाठवलेली आहे. त्यानंतर हे काय म्हणतात,
0: हा पुन्हा एकदा हे श्रीशैल कुंभारच आहेत, ते म्हणतात आत्ताचा कार्यक्रम खूप छान चालू आहे, आपलं निवेदन खूप छान चालू आहे आणि आपल्या आकाशवाणी केंद्राचे आम्ही कार्यक्रम नियमित ऐकत असतो. आपल्या आकाशवाणी केंद्रातील कार्यक्रमामुळे आमच्या ज्ञानामध्ये खूप भर पडते आहे आणि नवनवीन गोष्टी आम्हाला खूप माहीत होत असतात. अगदी श्रोते हो, आकाशवाणी केंद्र आणि आकाशवाणीवरील आपले हे कार्यक्रम श्रोत्यांच्या अगदी पसंतीस उतरत आहेत.
1: हो, आणि नवनवीन कार्यक्रम देखील आपण श्रोत्यांपर्यंत घेऊन जात आहोत. क्रमशः अभिवाचनाचा असेल,
0: साहित्य संपदा
1: सारख्या अशा चांगले दुर्मिळ

0: वचनाचं असेल,
1: साहित्य संपदा,
0: साहित्य संपदा सारखे अशा चांगले दुर्मिळ असे एकदम एकंदरीत सर्वांनाच सर्वसमावेशक असे कार्यक्रम आपण घेऊन येत असतो, त्यामुळे कदाचित श्रोत्यांना हा कार्यक्रम.
1: हा, यानंतरचा हा मेसेज आहे विनोद धावणे डिकसळ तालुका मोहोळ, आणि ते कळवतात की आकाशवाणी आपली आहे मस्त, आम्हाला सर्व बातम्या कळवते अगदी मस्त. धन्यवाद. त्यांनी एक अशी चारोळी बनवून पाठवलेली आहे आपल्याला.
0: छान पाठवलं,
1: धन्यवाद विनोदजी.
0: त्यानंतर संभाजी जाधव यांचा आणखीन एक SMS आलेला आहे, ते म्हणतात की सगळेच कार्यक्रम आम्ही मनापासून ऐकत असतो. शेकेंद्रित प्रतिक्रिया त्यांनी पाठवलेली आहे. महेश जाधव आहेत
1: कुरुल, बापू जाधव
0: देखील आहेत. आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम खूप छान असतात अशी प्रतिक्रिया त्यांनी पाठवलेली आहे.
1: धन्यवाद.
0: खरं तर अंकुर, तांत्रिक अडचण येत होती तरी देखील आपण
1: श्रोत्यांचे मेसेज आपल्यापर्यंत येत आहेत, हळूवार का असेना पण येत आहे.
0: आपण सगळ्यांचा समावेश करण्याचा
1: प्रयत्न केला आहे.
0: कार्यक्रमाची वेळ आता संपत
1: आहे,
0: तेव्हा प्रतिबिंब या कार्यक्रमातून मी सुमित आणि
1: मी अंकुर
0: आपला निरोप घेतोय. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

0: कल्याण इनामदार यांची लावणी आता आपण ऐकली उत्तरा केळकर यांच्या आवाजात.
1: डॉक्टर, इंजिनियर व्हायचे अथवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवायचे? कोटा राजस्थान सारखी अध्यापन पद्धत आता सोलापुरात. मोशन एज्युकेशन सोलापूर.
2: जी नीट, एमएसटी, सीईटी महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी, तर एमएसटी सीईटी साठी स्पेशल बॅच.
1: आणि विद्यार्थ्यांना दिवसा कॉलेज करून संध्याकाळी सीईटी ची तयारी करण्यासाठी स्पेशल बॅच.

0: आठवी ते दहावी फाउंडेशन बॅच साठी प्रवेश सुरू.
1: उपयुक्त स्टडी मटेरियल, अनुभवी तज्ञ शिक्षक, नियमित टेस्ट सिरीज.
0: मोशन एज्युकेशन सोलापूर, युनिटी श्रद्धा आर्किड दावत चौकाजवळ, पतंजली स्टोअर शेजारी, जुळे सोलापूर. मोबाईल 97666 46 400 आणि 78 220 97 296.
1: मोशन आहे तर भरोसा आहे,
0: मोशन आहे तर हमका सिलेक्शन आहे.
2: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जे के असोसिएट्स.
3: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स.
2: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
3: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
2: आजच भेट द्या नुरवी अँड जे के असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99 22 111 725.
3: नुरवी अँड जे के असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
2: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
2: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
4: अरे गणपा, परवा परवा पासून तुला वाकही येत नव्हतं आणि आता तर तर पळायला लागलंस की.
5: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा.
6: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर. मोबाईल 93 72 14 44 34.
7: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल.
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
7: श्री कृष्ण गुरुकुल.
8: संपर्क 72 76 73 73 52.
9: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
10: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी चाती गल्ली सोलापूर.
11: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
12: पण तू कसा ओळखलास?
11: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
13: व्ही आर पवार चाटी गल्ली सोलापूर.

उत्तर केळकर यांनी गायलेली लावणी आता आपण ऐकली. याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. रात्रीचे 9:15 वाजतात. आता विविध भारतीचे कार्यक्रम 10 वाजेपर्यंत सहक्षेपित करत आहोत. तेव्हा पुन्हा भेटूयात रात्री 10 वाजता.

जब जब मेरे तराने दुनिया ने गुनगुनाए।

ये है विविध भारती। थोड़ी ही देर में आप सुनेंगे आज के फनकार।

एफ एम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत सुनो तरणे क्विज के वहाणे हा कार्यक्रम.

सुनो तरणे क्विज के वाहणी या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. श्रोतेहो, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं तुम्हाला पाठवून द्यायची आहेत. 94-22-65-17-41 या आपल्या नेहमीच्याच मोबाईल क्रमांकावरती. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी एक नम्र विनंती. श्रोतेहो, प्रश्न विचारल्यानंतर सुरुवातीला उत्तर, त्यानंतर तुमचं नाव आणि संपूर्ण पत्ता यासह तुम्ही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. प्रश्न विचारल्यानंतर प्रश्न क्रमांक एक, त्याचं उत्तर, जे बरोबर उत्तर आहे ते उत्तर, त्यानंतर तुमचं नाव आणि संपूर्ण पत्ता, अशा पद्धतीने आपण या कार्यक्रमात सहभागी होणार आहात. तुमच्यासाठी नेहमीप्रमाणेच आम्ही प्रश्न घेऊन आलेलो आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूयात आजच्या कार्यक्रमाला. कार्यक्रमातला हा पहिला प्रश्न आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली? प्रश्न पुन्हा एकदा, बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली? या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवून द्या 94-22-65-17-41 या आपल्या नेहमीच्याच मोबाईल क्रमांकावरती. दरम्यान ऐलान या चित्रपटातले हे गीत आपण ऐकूयात.

दरम्यान ऐलान या चित्रपटातलं गीत आत्ता आपण ऐकलं. श्रद्धेहो, या गाण्याआधी तुम्हाला मी प्रश्न विचारला होता, बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली? या प्रश्नाचं बरोबर उत्तर बऱ्याच श्रोत्यांनी पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्रोतेहो, एक विनंती आहे, जर आपल्याला टेक्स्ट मेसेज आमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर आपण व्हॉट्सअप देखील करू शकता, मी तिथूनही तुम्हाला कलेक्ट करू शकेन. कारण प्रतिबिंबच्या वेळेस देखील एसएमएसचा प्रॉब्लेम येत होता आणि आताही तो एसएमएसचा प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे टेक्स्ट मेसेज जर तुमच्याकडे डिलिव्हर मेसेज येत नसेल तर आपण व्हॉट्सअप देखील करा, मी तिथूनही तुमच्या बरोबर उत्तराचे एसएमएसचा मी समावेश करेन. प्रश्न विचारला होता, बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली? या प्रश्नाचं बरोबर उत्तर सर्वात आधी माझ्यापर्यंत पोहोचवणारे श्रोते आहेत जाकीर मुरणी, सुमया, सुभा, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नशीर, चाचा, चाची, फुल चिंचोली, पंढरपूरहून यांनी या प्रश्न

प्रश्नाचं बरोबर आणि अचूक उत्तर माझ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. त्यानंतर याच प्रश्नाचं आणखीन बरोबर उत्तर पाठवणारे श्रोते आहेत ते सुमैया असफिया मतीन अजीम शहनाज शेख परिवार रायनगर कुंभारीचे हे रेनगर कुंभारीचे हे श्रोते आहेत. त्यांनी देखील या प्रश्नाचं अचूक उत्तर आमच्यापर्यंत पाठवलेलं आहे. त्यानंतर स्वप्नील बाळासाहेब दरेकर आहेत दरेकर परिवार अर्ळी खुर्द तुळजापूर धाराशिव येथून त्यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. सचिन वाघमारे आहेत नम्रता वाघमारे समर्थ वाघमारे रेशमा वाघमारे समर्थ वाघमारे वस्ती वाघोली मोहोळचे श्रोते आहेत. यांनी देखील या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. सुधाकर गायकवाड विकास स्मृती आशा दीपांजली गायकवाड दीक्षा वाघमारे शशांक वाघमारे फुलवळ कंधार नांदेडहून या प्रश्नाचं यांनी बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. त्यानंतर याच प्रश्नाचं अचूक उत्तर पाठवणारे श्रोते आहेत अजमेर शेख आहेत मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूरहून यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. उमा मदगुंडी आहेत कुचन नगर सोलापूर यांनी देखील या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. अॅडव्होकेट सागर भागानगरे आहेत चौपाट सोलापूर येथून

श्रीदेव, मी आता तुम्हाला सांगितलं होतो की जर टेक्स्ट मेसेज जर आमच्यापर्यंत पोहोचत नसतील, अडथळा येतोय, तर आपण व्हॉट्सअपला देखील आपण या प्रश्नांची बरोबर उत्तरं पाठवू शकता. या प्रश्नाचं आणखीन बरोबर उत्तर पाठवणारे श्रोते आहेत कालिका चौक पंढरपूर येथून रोहन शिंदे आणि गुंड्या शिंदे यांनी देखील या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. सचिन सुधाकर दीक्षित आहेत, दीक्षित परिवार चळे तालुका पंढरपूरहून यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. त्याचबरोबर भगवान रामचंद्र बिलारी तिसंगी पंढरपूरचे श्रोते यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. सुलोचना आणि महादेव सोलापूरहून यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. प्रज्योत प्रतीक्षा पद्माकर प्रगती पाटील दिंडेगाव तालुका तुळजापूर धाराशिव येथून यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. त्यानंतर शब्बीर जमा सय्यद मुकाम पोस्ट सावरगाव तुळजापूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. शिवाजी सोनोळे, सविता सोनोळे, मनीषा सोनोळे, भाग्यश्री सोनोळे, वैभव सोनोळे, सोनोळे परिवार भसे जिंतूर परभणीचे हे श्रोते आहेत. त्यानंतर मयुरेश निरगुडे, मंजुनाथ निरगुडे शिळगी सोलापूरहून यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. प्रशांत शिंदे, सुनीता शिंदे, यशराज शिंदे, ऋषी शिंदे, कृष्णा घोडके यांचं देखील उत्तर अगदी बरोबर आहे. सध्या तरी माझ्यापर्यंत इतकेच SMS पोहोचलेले आहेत ज्या प्रश्नांची अचूक उत्तरे आहेत. अशी प्रश्न असा होता, बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती? याचा उद्देश आहे मुलींचं संरक्षण आणि शिक्षण प्रोत्साहनासाठी ही योजना सुरू करण्यात आली. मुलींचं संरक्षण आणि शिक्षण प्रोत्साहनासाठी. श्रोतेहो, भारतात काही भागांमध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी होत असल्याची गंभीर समस्या समोर आली होती. मुलींबद्दलचा भेदभाव, बालविवाह, शिक्षणाचा अभाव आणि सामाजिक असमानता यामुळे सरकारने 2015 बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना सुरू केली. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट मुलींचे संरक्षण, त्यांचं शिक्षण आणि सक्षमीकरण हे आहे. मुलगी ही कुटुंब, समाज आणि राष्ट्राची महत्वाची शक्ती आहे, हा संदेश या योजनेद्वारे देण्यात आला. आज अनेक मुली शिक्षण, विज्ञान, क्रीडा, प्रशासन आणि संरक्षण क्षेत्रात देशाचं नाव उज्ज्वल करत आहेत. त्यामुळे ही योजना सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरली आहे. तेव्हा मुलींचं संरक्षण आणि शिक्षण प्रोत्साहनासाठी हे उत्तर जर तुम्ही पाठवलेलं असेल तर तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे.

घेऊयात कार्यक्रमातला हा दुसरा प्रश्न, अगदी सोपा आहे. भारतातून कर्कवृत्त किती राज्यातून जातो? प्रश्न पुन्हा एकदा, भारतातून कर्कवृत्त किती राज्यातून जातो, ती संख्या किती आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर, अचूक उत्तर आमच्यापर्यंत पाठवा 94-22-65-17-41 या आपल्या नेहमीच्याच मोबाईल क्रमांकावरती. प्रश्न पुन्हा एकदा, भारतातून कर्कवृत्त किती राज्यांतून जाते? या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवून द्या. दरम्यान मोहरा या चित्रपटातलं हे छानसं गीत खास तुमच्यासाठी.

श्रीदेव, या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, भारतातून कर्कवृत्त किती राज्यांतून जातं? याही प्रश्नाचं अचूक उत्तर असंख्य श्रोत्यांनी पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चंद्रकांत अर्जुन पायगोंडे आहेत, पायगोंडे परिवार नंदूर मंगळवाड्याचे श्रोते आहेत, यांनी या प्रश्नाचं अचूक उत्तर पाठवलेलं आहे. त्याच्यानंतर गुरुशांत अनकास्वा सोलापूरहून यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. त्याचबरोबर

शिवलिंग कोळी अंजली कोळी मुक्काम पोस्ट हगलूर तालुका उत्तर सोलापूरहून या प्रश्नाचं यांनी बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. युनिस वडाण टाकळे सिकंदर मोहोळचे श्रोते आहेत, त्यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. बाबू शेख आहेत फरजाना फवाद अमायरा आयत फुलचिंचोली पंढरपूरचे श्रोते. त्यानंतर ज्ञानोबा चेरवण आहेत बाबू मुलाणी आणि बासू मुलाणी, यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. अजमेर शेख आहेत मुळेगाव येथून, यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. त्याचबरोबर पैगंबर शेख शेख परिवार अर्ळी खुर्द तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिवहून या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. सक्षम सैनिक चव्हाण लता राजाराम चव्हाण चांदणी चौक सांगलीचे श्रोते आहेत, यांचंही उत्तर अगदी बरोबर दिसत आहे. पक्षीमित्र शेतकरी श्रीकांत कदम मार्डीचे श्रोते आहेत, यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. शिवदास उघडे प्रियंका कदम शिरगाव पंढरपूरचे श्रोते आहे, यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. त्याचबरोबर स्वप्नील बाळासाहेब दरेकर दरेकर परिवार अळळी खुर्द तुळजापूर धाराशिवहून यांनी या प्रश्नाचं अचूक उत्तर पाठवलंय. सचिन वाघमारे नम्रता समर्थ रेशमा समस्त वाघमारे परिवार वाघोली मोहोळचे श्रोते आहेत, यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर विजय कोळी उच्चेठाण येथून यांनी या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. स्मिता मोती अप्पा मयूर वैष्णवी नायको मोहोळ यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर याच प्रश्नाचं अचूक उत्तर पाठवणारे श्रोते आहेत जाकीर मुलाणी सुमया सुभाष अमी सलमा मुता दिर्शाद नशीर चाचा चाची फुलचिंचोली पंढरपूरहून यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. अमोल देवकुळे मार्डी उत्तर सोलापूरहून यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. प्रशांत शिंदे सुनीता शिंदे यशराज शिंदे ऋषी शिंदे कृष्णा घोडके पंढरपूरहून. त्याचबरोबर दिलीप वानखडे आहेत अकोल्याचे श्रोते आहेत, खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात, तुमचंही उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर महादेव खोसरे आहेत मित्र परिवार भोयरे मोहोळ येथून या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. स्वप्नील राजपूत आहेत वीर महाराणा प्रताप सिंह चौक येथून, यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. हरिप्रसाद देवकर शनिवार पेठ मंगळवेड्याचे हे श्रोते आहेत, तुमचंही उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर सध्या तरी इतकेच बरोबर SMS दिसत आहेत.

संस्कार संस्कृती गवळी गवळी परिवार तामदर्डे मंगळवेढ्याचे श्रोते आहेत, त्यांचंही उत्तर बरोबर दिसत आहे. त्यानंतर छकुली लीला मिसाळ काशी काळी मजी सोलापूर येथून यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. त्यानंतर शिवप्रसाद भारत माने ब्रह्मपुरी मंगळवाड्याचे श्रोते, तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. कालिकादेवी चौक पंढरपूर येथून रोहन शिंदे गोंड्या समस्त शिंदे परिवार यांचे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर देहूनगर राळेरास उत्तर सोलापूर येथून सानवी दीपक साबळे समस्त साबळे परिवार यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. सुमया आसिफा मती नजीम शहनाज शेख परिवार रेनगर कुंभारी येथून या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर हनुमाने आहेत मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूरहून, यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर विशाल तनुजा चिमा बणगर सोलापूरचे श्रोते, तुमचंही उत्तर अगदी बरोबर आहे. हणमंत दायगोंडे सलगर खुर्द बणगर वस्ती मंगळवाड्याचे श्रोते, बऱ्याच श्रोत्यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. सिद्धू भाऊ अक्का रेणुका आनंद राहुल रेश्मा जय पण पंगुडवाले गवळी सोलापूर यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. दीपक अवतडे आहेत विरबडे बुद्रुक येथून. गुरुशांत अनकासवा सोलापूर यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. बापू बोटे उपळाई ठोके येथून यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलं. राजकुमार कुंभार सुलर जळगे अकुलकोट येथून मला वाटतं यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. बऱ्याच श्रोत्यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. राणी पंडित गवळी गवळी परिवार तामदर्डे मंगळवाड्याचे श्रोते, तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. वैशाली लक्ष्मण इराण विशाल तोनुजा चिमा बणगर यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. वरद संजय विलास स्वाती सारपडे समस्त सारपडे परिवार पोहनेर तालुका जिल्हा धाराशिव, तुमचंही उत्तर अगदी बरोबर आहे. प्रश्न विचारला होता भारतातून कर्कवृत्त किती राज्यातून जातं, त्याचं अचूक उत्तर आहे 8 राज्यातून. श्रोते हो, कर्कवृत्त ही

पृथ्वीवरील एक महत्वाची काल्पनिक रेषा आहे. ती 23:30 उत्तर अक्षांशावर आहे. भारतातून जाणाऱ्या या रेषामुळे देशाच्या हवामानावर आणि ऋतुचक्रावर मोठा परिणाम होतो. कर्कवृत्त गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम या 8 राज्यांतून जाते. 8 हे उत्तर जर तुम्ही पाठवलेलं असेल तर तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे.

0: ते 1900 या 5 वर्षात सोलापुरात राज्यभरातील विविध नाट्य संस्थांनी विविध 35 नाटकांचे प्रयोग केले होते. संगीत एकच प्यालाचा तेलुगू नाट्य प्रयोग सुरा वंशहरा नावानं विष्णू प्रासादिक नाट्य मंडळानं सादर केला होता. सोलापुरात होणाऱ्या कन्नड नाट्य प्रयोगांनाही हाऊसफुल गर्दी होत असे. अशी अनोखी माहिती आत्मसात करण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो नक्की ऐका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
1: सुनो तरणे क्विज के वाहणे हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमातला हा तिसरा प्रश्न असा आहे, भारतीय राजघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली आहेत? प्रश्न पुन्हा एकदा, भारतीय राजघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली आहेत? या प्रश्नाचं अचूक उत्तर पाठवून द्या 94 22 65 17 41 या आपल्या मोबाईल क्रमांकावरती.

श्रोतेहो, या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली आहेत? या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवणारे श्रोते आहेत कालिका देवी चौक पंढरपूर येथून रोहन शिंदे, गुंड्या शिंदे, त्याचबरोबर प्रशांत शिंदे, सुनीता शिंदे, यशराज शिंदे, ऋषी शिंदे, कृष्णा घोडके यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. त्याचबरोबर शिवप्रसाद वरद, संजय विलास, स्वाती सारफळे, समस्त सारफळे परिवार पोहनेर येथून यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. ज्ञानेश्वर हनुमाने आहेत, यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. विठ्ठल पांचाळ बदलापूरचे श्रोते, तुमचंही उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर विकासवाले, रुपालीवाले, अंजली, हर्षली आई आणि दादा, समस्त वाले परिवार, माळी परिवार राहणार खुपसंगीचे हे श्रोते आहेत.

अजमेर शेख आहेत तुमळेगाव येथून, यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. त्याचबरोबर युनिस पठाण, टाकळे सिकंदर, मोहोळचे श्रुते आहेत, प्रकाश जैन आणि जाकीर मुराणी यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. त्याचबरोबर ज्ञानोबा चेअरमन, बाबू मुराणी आणि बासू मुराणी तुमचंही उत्तर अगदी बरोबर आहे. त्याचबरोबर पैगंबर शेख, शेख परिवार, अडी खुर्द, तुळजापूर धाराशिवहून यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलं आहे. त्याचबरोबर बाबू शेख, फरजाना, फवाद, अमायरा, आयत, फुलचिंचोली, पंढरपूरचे श्रोते आहेत, यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. कड्यापा, पवार, अंकुलीचे श्रोते आहेत, यांचे हे उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर शिवप्रसाद, भारत माने, ब्रह्मपुरी, मंगळवाड्याचे श्रोते आहेत. संभाजी जाधव, शत्रुघ्न कदम, दीपक चव्हाण, सर्जराव बोंद्रे, नामदेव जाधव, शिरगाव तुळजापूर येथून या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे.

त्यानंतर अमोल देवकुळे आहेत, प्रतीक देवकुळे, प्रणव देवकुळे, सारिका समस्त देवकुळे परिवार, श्रेयस देवकुळे, मार्डी तालुका उत्तर सोलापूरहून यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. त्याचबरोबर सचिन सुधाकर दीक्षित, दीक्षित परिवार चळे पंढरपूरहून यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. प्रकाश जैन आहेत, नांदेडचे श्रोते. त्यानंतर शिवदास उघडे, अजिंक्य उघडे, शिरगाव पंढरपूरचे श्रोते, तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर आणखीन काही श्रोते आहेत, आपण त्यांची पण नावं घेऊयात.

शिवाजी सोनोळे, सविता, मनीषा, भाग्यश्री, वैभव सोनोळे, सोनोळे परिवार भोसी परभणीचे श्रोते आहेत. संभाजी जाधव, रेश्मा जाधव, जाधव परिवार, शिरगाव तालुका तुळजापूर येथून, यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. सूरज कांबळे, विराट, छोट्या कांबळे, कांबळे परिवार वरळेगावचे श्रोते आहेत. पियुष आणि वैभवी, नवजवान गल्ली सोलापूरचे श्रोते, तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. जावेद कुरैशी, म्हैसूर कर्नाटक येथून, यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. गायत्री रंगराव पाटील, वृषाली रंगराव पाटील, बनसगोळ अक्कलकोट येथून, यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. अॅडव्होकेट सागर भागानगरे चौपाट सोलापूरहून, तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. माया नागेश जुमीवाळे, गवळी कळके वस्ती सोलापूर, तुमचंही उत्तर अगदी बरोबर आहे.

सुमया आसफिया मतीन अजीम शहनाज असे एक परिवार रेनगर कुंभारचे श्रोते. तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. दत्तात्रय नादर्गी जुनी वडी घरकुल योजना यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. श्रद्धेव प्रश्न विचारला होता, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती. श्रद्धेव, 1976 मध्ये करण्यात आलेल्या 42व्या घटना दुरुस्तीला मिनी संविधान असंही म्हटलं जातं. याच घटना दुरुस्तीने भारतीय नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. देशाची एकता, अखंडता, पर्यावरण संरक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. अधिकारांसोबतच कर्तव्यांची जाणीव असणं हे लोकशाहीचं खरं वैशिष्ट्य आहे. 42वी घटना दुरुस्ती हे उत्तर जर तुम्ही पाठवलेलं असेल तर तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. सुनो तरणे क्विज के बहाणे हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. कार्यक्रमातला हा चौथा प्रश्न अगदी सोपा आहे. भारताची पहिली सौर मोहीम कोणती? भारताची पहिली सौर मोहीम कोणती आहे, त्या मोहिमेचं नाव काय पाठवून द्या 94-22-65-17-41 या आपल्या मोबाईल क्रमांकावरती. तुमचं बरोबर उत्तर, तुमचं नाव आणि संपूर्ण पत्ता. प्रश्न पुन्हा एकदा, भारताची पहिली सौर मोहीम कोणती, त्या मोहिमेचं नाव काय

श्रोतेहो, या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, भारताची पहिली सौर मोहीम कोणती, त्या मोहिमेचं नाव तुम्हाला विचारलं होतं. याही प्रश्नाचं उत्तर बऱ्याच श्रोत्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये सिद्धाराम हिरेमठ आहेत, मार्केट यार्ड सोलापूर येथून समस्त हिरेमठ परिवार यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. राळेरास उत्तर सोलापूर येथून सानवी दीपक साबळे, समस्त साबळे परिवार, तुमचंही उत्तर अगदी बरोबर आहे. सचिन सुधाकर दीक्षित, दीक्षित परिवार चळे पंढरपूरचे श्रोते, यांचे उत्तर बरोबर आहे. स्वप्नील राजपूत, वीर महाराणा प्रताप सिंह चौक सोलापूर येथून यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. आर्या, अक्षरा, हर्षदा, राजश्री, अजित कलागते, आसरा चौक सोलापूर, तुमचे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर शिवदास उघडे, प्रियंका कदम, शिरगाव पंढरपूरचे श्रोते आहे, तुमचे उत्तर बरोबर आहे. विठ्ठल पांचाळा आहेत, बदलापूरचे श्रोते. त्यानंतर अनिल दासरी, घोंगडे वस्ती सोलापूरहून यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. अरे वा, दत्ता कदम भांबेवडचे श्रोते आहेत, तुमचंही उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर संभाजी जाधव आहेत, रेशमा जाधव, समस्त जाधव परिवार, शिरगाव तुळजापूर. त्यानंतर याच प्रश्नाचा चोख उत्तर पाठवणारे श्रोते आहेत दत्ता सलवदे, दत्ता सलवदे तालुका उत्तर सोलापूर, हिरज भीमनगर, यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. कड्यापा पवार, अंकोली मोहोळचे श्रोते, तुमचे उत्तर बरोबर आहे. प्रकाश जैन, नांदेडचे श्रोते आहेत, अजमेर शेख आहेत, मुळेगावचे श्रोते, तुमचंही उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर जाकीर मुलाणी, सुमैया सुभा, समीर सलमा, मुमता दिलशाद, नशीर चाचाची मुलाणी परिवार, युनिस पठाण, टाकळे सिकंदरचे श्रोते आहेत मोहोळहून, यांचंही उत्तर बरोबर आहे. ज्ञानोबा चेअरमन आहेत, महबूब मुलाणी आणि बासू मुलाणी. त्याचबरोबर बाबू शेख, फरजाना, फवाद, अमायरा, आयत, फुलचिंचोली, पंढरपूरचे श्रोते आहेत, यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर पैगंबर शेख, शेख परिवार, आरडी खुर्द, तुळजापूर धाराशिवहून यांनी या प्रश्नाचं अचूक उत्तर पाठवलेलं आहे. त्याचबरोबर आणखीन काही श्रोते आहेत.

बघूयात आपण. बऱ्याच श्रोत्यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. शबीर जब्बार सय्यद मुकाम पोस्ट सावरगाव तुळजापूरचे श्रोते आहेत. तुमचंही उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर राजकुमार कुंभार सोलर जवळगे अकोलकोटचे श्रोते आहेत. सचिन वाघमारे, नम्रता वाघमारे, समर्थ वाघमारे, रेशमा वाघमारे, वाघमारे परिवार वाघोलीचे श्रोते आहेत. तुमचंही उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर अमोल देवकुळे, सर्जाराव देवकुळे, लक्ष्मी देवकुळे, प्रणव, प्रतीक, समर्थ देवकुळे परिवार मार्डी उत्तर सोलापूरचे हे श्रोते आहेत. तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. संभाजी जाधव, शत्रुघ्न कदम, दीपक चव्हाण, सर्जाराव बोंद्रे, नामदेव जाधव, शिरगाव तुळजापूरचे श्रोते आहेत. तुमचंही उत्तर अगदी बरोबर आहे. विजय कोळी आहेत उच्चैठान मंगळवाड्याचे श्रोते. तुमचंही उत्तर बरोबर आहे. सांची मकरा, त्यांचं नाव दिलेलं नाही आहे त्यांनी. संतोष खडसे आहेत. सो प्रियंका खडसे, विदर्भ यवतमाळ येथून या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. पक्षमित्र शेतकरी श्रीकांत कदम मार्डेचे श्रोते आहेत.

तुमचंही उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर पंडित गवळी साहेब, बिजापूर रोड डेअरी, बोराळे मंगळवाड्या रोड, यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. स्वप्नील बाळासाहेब दरेकर, दरेकर परिवार, अर्ळी खुर्द येथून, यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलं आहे. प्रश्न विचारला होता, भारताची पहिली सौर मोहीम कोणती? तर त्या मोहिमेचं नाव आहे आदित्य L1. श्रोतेहो, आदित्य L1 ही भारताची पहिली सूर्य अभ्यास मोहीम आहे. इस्रोने 2023 ती प्रक्षेपित केली आहे. सूर्याच्या बाह्य वातावरणाचा, सौर वादळांचा आणि पृथ्वीवरील परिणामांचा अभ्यास करणे हे या मोहिमेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील हा महत्वाचा टप्पा मानला जातो. तेव्हा भारताची पहिली सौर मोहीम आदित्य L1 हे उत्तर जर तुम्ही पाठवलेलं असेल तर तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे.

आता येऊयात कार्यक्रमातल्या शेवटच्या प्रश्नाकडे. प्रश्न अगदी सोपा आहे. एनसीएमसी कार्ड कोणासाठी आहे? प्रश्न पुन्हा एकदा. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच एनसीएमसी हे कार्ड कोणासाठी आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवून द्या 94 22 65 17 41 या आपल्या मोबाईल क्रमांकावरती. प्रश्न पुन्हा एकदा. एनसीएमसी कार्ड कोणासाठी आहे?

याही प्रश्नाचं उत्तर बऱ्याच श्रोत्यांनी पाठवलेलं आहे. समाधान नामदी आहेत बाळासाहेब वसेकर, गणेश भंडारे, गणेश वाघमारे, जनसंजीवनी परिवार अंकोलीचे श्रोते आहेत. तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर याच प्रश्नाचं अचूक उत्तर आमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न केलाय सुमैया आसफिया, मती नजीम, शहनाज शेख परिवार, रेनगर, कुंभारीचे श्रोते. तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. शिवदास घोडे, अजिंक्य घोडे, शिरगाव, पंढरपूरचे श्रोते आहेत. त्यानंतर स्वप्नील रजपूत आहेत वीर महाराणा प्रताप सिंह चौक सोलापूर येथून, यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. कुचननगर येथून उमा मदगुंडी, तुमचंही उत्तर अगदी बरोबर आहे. राजकुमार कुंभार, सुलरजवळगे अकोलकोटचे श्रोते, तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. नरगुडे मंजुनाथ, निरगुडे श्रीजी सोलापूरहून, यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. अजमेर शेख आहेत मुळेगावचे श्रोते, तुमचंही उत्तर अगदी बरोबर आहे.

त्यानंतर याच प्रश्नाचं अचूक उत्तर आमच्यापर्यंत पाठवलेलं आहे जाकीर मुलाणी आणि त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांचं हे उत्तर अगदी बरोबर आहे. त्याचबरोबर युनुस पठाण आहे टाकणी सिकंदर महोत्सव श्रोते, ज्ञानोबा चेअरमन बाबू महबूब मुलाणी आणि बासू मुलाणी यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे.

राणी पंडित गवळी गवळी परिवार तांबडे मंगळवाड्याचे श्रोते आहेत. तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर प्रकाश जैन आहेत नांदेडचे श्रोते. तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर आणखीन काही श्रोते दिसत आहेत. अमोल देवकुळे, सर्जराव, लक्ष्मी, प्रणव, प्रतीक, समस्त देवकुळे परिवार मारडी उत्तर सोलापूरहून या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. समाधान आमदे बाळासाहेब वसेकर त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण परिवार आहे. वरद, संजय, विलास, स्वाती, सारफळे, समस्त सारफळे परिवार पोहनेर यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर विठ्ठल पांचाळ बदलापूरचे श्रोते आहेत. तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. भगवान रामचंद्र भिलारे तिसंगी पंढरपूरचे श्रोते आहेत. त्याचबरोबर काही श्रोते आहेत, त्यांनी देखील या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे.

चंद्रकांत अर्जुन पायगोंडे पायगोंडे परिवार नंदूर मंगळवाड्याचे श्रोते आहेत. तुमचंही उत्तर अगदी बरोबर आहे. सचिन जाधव संग्राम जाधव फुलचिंचोली यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. पक्षमित्र शेतकरी श्रीकांत कदम मारडीचे श्रोते किरण गायकवाड सिद्धा अश्विनी सत्यशील हगलूर उत्तर सोलापूरहून या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. त्यानंतर राहुल गायकवाड आहेत पुण्याहून. तुमचंही उत्तर अगदी बरोबर आहे. सूरज कांबळे विराट छोट्या कांबळे कांबळे परिवार वरडेगावचे श्रोते आहेत. त्यानंतर शेवटून 5990 हा मोबाईल क्रमांक आहे. त्यांचं या उत्तर अगदी बरोबर आहे. औसे वस्ती अमराई सोलापूर येथून सोहम साक्षी स्वाती तुकाराम जाधव परिवार रुपाली सोमनाथ नवनाथ यितेश हर्षदा बचोटे परिवार तुमचंही उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर विजय कोळी आहेत उच्चैठाण. तुमचंही उत्तर बरोबर आहे. सुमैया असफिया मदी नजीम शहना शेख शेख परिवार रेनगर कुंभारीचे श्रोते. श्रोते एनसीएमसी कार्ड हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सवलतींच्या प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे. सर्व महिला प्रवाशांसाठी 50%, 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी, त्याचबरोबर 75 वर्षावरील अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी, विद्यार्थी दिव्यांग प्रवासी स्वातंत्र्य